सुप्रभात श्रोतेहो, मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आज रविवार भारतीय सौर दिनांक 27 वैशाख शके 1948 17 मे 2026. पहाटेचे 5:50 झाले. आजचे आपले पहिल्या सभेचे कार्यक्रम आता सुरू करत आहोत. या प्रातकालीन सभेत मी मृणालिनी जोशी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आरंभ करूया या सनई वादनानं.

0: उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला हा राग होता गुणकली. श्रोतेहो पुन्हा एकदा या सभेत सगळ्यांचं मनापासून स्वागत.
1: नमस्कार पुणे.
2: नमस्कार पुणे.
0: श्रोतेहो 5:55 झालेत. आता गिरवाण वाणीमध्ये ऐकूया पारंपरिक सूर्याष्टकम शोभना तांबे यांच्या स्वरात.

शोभना तांबे यांच्या स्वरात पारंपरिक सूर्याष्टकम आपण ऐकलं गिरवाणवाडीमध्ये. मध्यम लहरी 378° सात आठ मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. श्रोतेहो, काही क्षणातच म्हणजे 6:30 दिल्ली केंद्रावरून हिंदीमधून बातम्या प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

पंडित संजीव अभ्यंकर यांच्या स्वरात डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची रचना आपण ऐकली. ही रचना संगीतबद्ध केली होती आशिष केसकर यांनी. कार्यक्रमात आता ऐकूया संत जनाबाई यांची पारंपरिक रचना. स्वर आणि संगीत आहे किशोर यामोणकर यांचं.

0: किशोरी आमोणकर यांच्या स्वरात संत जनाबाई यांची पारंपरिक रचना आपण ऐकलीत. संगीत होतं किशोरी आमोणकर यांचं. श्रोते हो, मध्यम लहरी 378°7.8 अर्थात 792 kHz म्हणजेच आपल्या रेडिओ सेट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र, आणि यावर आपण ऐकतोय कार्यक्रम प्रभात वंदन. श्रोतेहो, सकाळचे 6:25 होत आहेत. आता ऐकूया डॉक्टर प्रची शेजवलकर यांचं चिंतन.
1: एका राजाला 4 बायका होत्या. त्यापैकी पहिल्या बायकोवर त्याचं आत्यंतिक प्रेम होतं. तो एक क्षण देखील तिच्यापासून दूर राहत नसे. दुसऱ्या बायकोवरही त्याचं तितकंच प्रेम होतं, पण तिच्याकडे केवळ सतत पाहण्यात त्याला आनंद वाटत असे. तिसरी बायको कमी लाडकी असल्यामुळे तो मधून मधून तिला भेटायला जायचा किंवा तिला भेटायला बोलवायचा. चौथ्या बायकोकडे मात्र त्याचं संपूर्ण दुर्लक्ष होतं. त्यानं तिची अवहेलनाच केली होती. तिचं अस्तित्वही त्याच्या ध्यानात येत नसे. मृत्यू जवळ आला तेव्हा राजाला प्रत्येक बायकोला मृत्यूनंतरही ती आपल्याजवळ राहील का असं विचारावंसं वाटलं. त्याच्या सर्वात लाडक्या बायकोला त्यानं विचारलं, मी मेल्यावर तू माझ्याबरोबर येशील ना? ती स्पष्टपणे म्हणाली, छे, तुम्ही गेल्यावर मी दुसऱ्या क्षणी तुमच्यापासून दूर जाईन आणि तुम्हाला मी संपूर्णपणे विसरेन. आपल्या सर्वात लाडक्या बायकोचे उद्गार ऐकून राजा स्तंभित झाला. दुसऱ्या बायकोला विचारल्यावर तिनं तर आणखी एक धक्का दिला. ती म्हणाली, तुम्ही मेल्यानंतर मी चक्क दुसऱ्या कोणाकडे तरी लगेच जाईन. तुमच्या मृत्यूनंतर क्षणभरही माझं तुमच्यावर प्रेम राहणार नाही. तिसऱ्या बायकोला हसत राजानं विचारल्यावर ती म्हणाली, तुम्हाला मृत्यू आला तर मला थोडा वेळ वाईट वाटेल, पण तुमचा माझा संबंध राहण्याचं काहीच कारण उरणार नाही. काही काळानंतर मी तुम्हाला विसरूनही जाईन. ज्या चौथ्या बायकोकडे राजानं आयुष्यभर दुर्लक्ष केलं होतं ती मात्र म्हणाली, तुम्ही जरी माझ्याकडे आयुष्यभर दुर्लक्ष केलं असलं तरी तुम्ही मेल्यानंतर मी तुमच्याबरोबरच कायम असेन.

0: हे नरकात गेलात किंवा स्वर्गात गेलात तरी मी तुमच्या बरोबर असेन. या चारही बायका कशाच्या प्रतीक असाव्यात याचा राजानं विचार केला. सर्वात लाडकी बायको म्हणजे आपला स्वतःचा देह असतो. मृत्यूनंतर हा देह आपल्याला क्षणार्धात सोडून जातो. माणूस स्वार्थानं देहपूजा करत असतो, देहाचे लाड करतो, पण देह हा नश्वर आहे. तेव्हा स्वतःच्या देहाचे इतके लाड करणं योग्य नाही हे कुणालाच समजत नाही. दुसरी बायको म्हणजे संपत्तीचं, दागिन्यांचं, वैभवाचं प्रतीक आहे. आपला देह नष्ट झाल्यावर साहजिकच ही सर्व संपत्ती दुसऱ्या कोणाची तरी होते, ती आपल्या बरोबर येणं शक्य नसतं. तिसरी बायको म्हणजे आपले आप्तेष्ट आणि जवळचा मित्र परिवार असतो. आपल्या मृत्यूनंतर त्यांना थोडं वाईट वाटतं. दुर्लक्षित केलेली राजाची चौथी बायको म्हणजे आपला आत्मा असतो. आपला आत्मा हा आपण गेल्यानंतरही दुसऱ्या कोणाकडे जात नाही. आत्मा अमर असतो, पण आपण जिवंत असतो तोपर्यंत आपल्यापैकी खूप जण आत्म्याचा आणि सत्सद विवेकबुद्धीचा अजिबात विचार करत नाहीत. सत्सद विवेकबुद्धीला आपण सतत आवाहन केलं तर आपण केवळ उपभोगात रममाण न होता शक्यतोवर त्याग करीत असतो. इतर कोणत्याही माणसाला आपल्या हातून दुःख होऊ नये याची आपण काळजी घेतो आणि सद्वर्तन करतो. जिवंत असताना जगावं कसं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण आध्यात्मिक वृत्तीचे आणि विवेक जागृत ठेवणारे लोक देहाची आसक्ती ठेवत नाहीत, संपत्तीचाही कधी गर्व करत नाहीत. नातेवाईक आणि मित्र जर आपण प्रेमाने जोडले तर ते अतिशय आपुलकीनं अंत्ययात्रेसाठी तरी येतात. आपला आत्मा मात्र आपल्या मृत्यूनंतरही अमर मानला जातो. उपभोगापेक्षा त्याग श्रेष्ठ आहे आणि आपल्यापेक्षा इतर माणसांमध्ये परमेश्वर आहे याची जाणीव ठेवावी हे या काल्पनिक कथेचं सूत्र आहे.
1: डॉक्टर प्र. ची. शेजवलकर यांचे विचार आपण ऐकलेत. श्रोतेहो, आणि याबरोबरच प्रभातवंदन हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत.

मध्यम लहरी 378° सात आठ मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात.

अक्षदेह 6:30 आणि 30 सेकंद झाली आहेत. ऐकूया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषेनंतर लगेचच 6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणीमध्ये पीक वाढीच्या आवश्यकतेनुसार व अवस्थेनुसार योग्य विद्राव्य खतांची निवड याविषयीची माहिती. 7:15 आरोग्यम धनसंपदामध्ये योग आणि आदित्य याविषयी तज्ज्ञ योग शिक्षिका वर्षा लोखंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. त्यानंतर 6:50 परिसर अंतर्गत पर्यावरण संरक्षण संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आपण ऐकू शकाल. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:00 आजचा विचार, 7:10 प्रादेशिक बातम्या, 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्रावरून, 7:45 ग्राहक केंद्रित प्राय

0: आयोजित कार्यक्रम पुस्तक बिस्तक 7:50 आमच्या संग्रहातली काही गीतं आपण ऐकू शकाल. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र प्रसारित होईल सकाळी 8:30. 8:40 जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात. कार्यक्रमाचं शीर्षक असेल संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास. सकाळी 9:00 मराठी चित्रपट संगीत, 9:30 सप्ताह विशेष चर्चा या अंतर्गत आज आपण ऐकू शकणार आहात भारतीय जनगणना याविषयी प्राध्यापक अंजली राडकर यांनी सांगितलेली माहिती, आणि त्यानंतर जनगणनेविषयी जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत. 10:00 काही नाट्यगीतं, तर 10:25 स्थानिक निवेदनं. सकाळी 10:30 हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेऊ शकाल. सकाळी 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ईश्वर घोरपडे यांचं गायन ऐकू शकणार आहात. राग असेल नटभैरव. 11:30 गातार हे मेरा दिल. 12:00 वनिता मंडळ, यामध्ये फोन इन सखी संदेश. आजचा विषय असेल आठवणींच्या गावा. सूत्रसंचालन केलंय रुचार नामजोशी यांनी आणि सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. 1:00 आपली आवड हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून. 1:40 पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. 2:45 द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दरम्यान 2:15 दोपहर समाचार, त्यानंतर 3:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून. सायंकालीन सभेची सुरुवात 5:00 हिंदी चित्रपट संगीतानी. 5:30 युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. यामध्ये आज आपण ऐकू शकाल कॉमर्समधील करिअरच्या संधी याविषयी चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत. 6:10 कार्यक्रम रूपरेषा. 6:30 कार्यक्रम गंमत जम्मत मुंबई केंद्रावरून. यामध्ये बॉक्सिंग या खेळात राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती ओवी अद्वंत हिच्याशी बातचीत आपण ऐकू शकणार आहात. 7:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून. 7:15 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात मंजुश्री श्रीकांत खाडीलकर यांनी सादर केलेलं नारदीय कीर्तन आपण ऐकू शकणार आहात. आख्यान विषय असेल देवर्षी नारद. 8:05 मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. 8:15 कार्यक्रम एक कलाकार हा कार्यक्रम आज केंद्रित असेल उषा नाईक यांच्यावर, सादरकर्ते असतील धनंजय भोसले. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 मुंबई केंद्रावरून नाटको का अखिल भारतीय कार्यक्रम. यामध्ये आज आपण ऐकू शकणार आहात नाटक ज्याचं त्याचं कुरुक्षेत्र. आणि 10:00 रविवासरी अखिल भारतीय संगीत सभेमध्ये विवेक सोनार यांचं बासरीवादन आपण ऐकू शकाल. हा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. श्रोते हो, या सगळ्या कार्यक्रमांबरोबर नेहमीच्या वेळी सगळी बातमीपत्र आणि विशेष बातमीपत्र आम्ही प्रसारित आणि सहक्षेपित करणार आहोत. ही होती आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोते हो, आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 6:35 झाली आहेत. ऐकूया दिनविशेष, सादर करते मुजम्मिल पटेल.
1: श्रोते हो, आज आहे 17 मे. आज जागतिक दूरसंचार दिन आहे. याशिवाय या तारखेचं महत्व काय आहे हे जाणून घेऊया. 1792 न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजची स्थापना झाली. न्यूयॉर्कमध्ये वॉल स्ट्रीट इथं असलेलं हे जगातलं सर्वात मोठं स्टॉक एक्सचेंज आहे. 1872 साली या दिवशी इंग्रज आणि मराठे यांच्यात सालबाईचा तह झाला. सालबाई हे गाव उत्तर प्रदेशामध्ये आहे. 1949 भारतानं राष्ट्रकुलामध्ये राहण्याचा निर्णय घेतला. आधी ब्रिटिश कॉमनवेल्थ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या संघटनेमध्ये पूर्वी ब्रिटिश साम्राज्याचा भाग असणारे देश आहेत.

0: सध्या 52 देश कॉमनवेल्थ सदस्य आहेत. 1983 लेबनॉनमधून सैन्य काढून घेण्याच्या करारावर लेबनॉन, इस्रायल आणि अमेरिकेनं सह्या केल्या. 1995 जॅक शिराक हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष बनले. आज जन्मदिवस असणारी व्यक्तिमत्व ही आहेत. 1749 देवीची लस शोधून काढणारे संशोधक एडवर्ड जेन्नर. जेन्नर यांच्या लशीमुळे पुढच्या काळामध्ये लाखोंचे जीव वाचले आणि यामुळेच त्यांचा सर्वाधिक मनुष्यजीव वाचवणाऱ्यांपैकी एक असा गौरव करण्यात येतो. 1865 रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई. आपल्या भेदक फिरकी गोलंदाजीनं एक काळ गाजवणारे गोलंदाज बी एस चंद्रशेखर यांचा जन्म 1945 साली या तारखेला झाला. भारताच्या जगप्रसिद्ध फिरकी चौकडीपैकी एक असणाऱ्या चंद्रशेखर यांनी आपल्या आगळ्या अशा शैलीतील गोलंदाजीनं भारताला अनेक सामने जिंकून दिले.
1: What an over from Chandra. What a remarkable game this cricket is. Three wickets gone in a flash and India riding high. So Chandra coming in from the Vauxhall end and Fletcher just nudging forward there.
0: 17 May 1951 या दिवशी गजल गायक पंकज उदास यांचा गुजरात मधल्या जेतपूर इथं जन्म झाला.
2: आप जिनके करीब हो.
0: 80 दशकात गजलांच्या लोकप्रियतेच्या काळात त्यांचे अनेक अल्बम प्रसिद्ध झाले. याशिवाय त्यांनी अनेक हिंदी चित्रपट गीतही गायली आहेत.
2: '79
0: अभिनेत्री मुक्ता बर्वे. आज ज्यांचे स्मृतिदिन आहेत ती व्यक्तिमत्व ही आहेत. 1972 शिल्पकार रघुनाथ कृष्ण फडके यांचं निधन. गिरगाव चौपाटीवरील लोकमान्य टिळकांचा भव्य पुतळा त्यांनीच बनवला आहे. त्यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. 1994 पदार्थविज्ञान, जैविक तंत्रज्ञान आणि संपर्कशास्त्र या विषयातील शास्त्रज्ञ तसंच पुणे विद्यापीठाच्या शिक्षण माध्यम संशोधन संस्थेचे अर्थात ईएमआरसीचे संस्थापक आणि संचालक प्राध्यापक डॉ माधव रामचंद्र तथा एम आर भिडे. 1996 कसोटी क्रिकेटपटू रुसी शेरियर मोदी. 1999 साली या दिवशी हार्मोनियम वादक आणि संगीतकार बाळ माटे यांचं निधन झालं. 17 May 2017 या दिवशी मराठी नाट्य आणि चित्रपट अभिनेत्री रीमा लागू यांचं निधन झालं. 2012 लोकप्रिय अमेरिकन गायिका डोना समर. 70 दशकातल्या डिस्को युगातली ती आघाडीची गायिका. डिस्को क्वीन म्हणून ती ओळखली गेली.

0: दिनविशेष आपण ऐकलं आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते होते मुजम्मिल पटेल. श्रोतेहो 6:40 झाली आहेत. आता कृषीवाणी अंतर्गत ऐकूया पीक वाढीच्या अवस्थेनुसार योग्य विद्राव्य खतांची निवड याविषयीची माहिती.
1: शेतकरी बंधूंनो, आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमात आज आपण पीक वाढीच्या अवस्थेनुसार योग्य विद्राव्य खतांची निवड महत्वाची आहे या विषयाची माहिती जाणून घेणार आहोत. दर्जेदार पीक उत्पादन शिफारशीत अन्नद्रव्यांचा संतुलित वापर करणं अत्यंत आवश्यक असतं. पारंपरिक पद्धतीने रासायनिक खतांचा वापर केला तर त्यातील मोठा हिस्सा वाया जातो. परिणामी पिकांना आवश्यक अन्नद्रव्य वेळेवर उपलब्ध होत नाहीत. वाढते खतांचे दर, पाण्याची कमतरता आणि जमिनीची घटती सुपीकता या पार्श्वभूमीवर ठिबक सिंचनातून विद्राव्य खतांचा वापर महत्वाचा ठरतो. ठिबक सिंचनाद्वारे स्फुरदयुक्त खतं युरिया फॉस्फेट, मोनोअमोनियम फॉस्फेट आणि 85% फॉस्फरिक आम्ल यासारखी स्फुरदयुक्त खतं पाण्यात पूर्ण

विरघळणारी आहेत, त्यामुळे त्यांचा ठिबक सिंचनाद्वारे द्रव स्वरूपात वापर करता येतो. यामध्ये फॉस्फोरिक अम्लांचा उपयोग चांगला दिसून आलेला आहे. ही खतं वापरण्यापूर्वी पाण्याचं पृथक्करण करणं गरजेचं आहे, कारण पाण्यातील कॅल्शियम आणि मॅग्नेशियम या आयनांची स्फुरदाबरोबर अभिक्रिया होते आणि त्याचा साका तयार होतो, त्यामुळे नळ्या आणि तोट्या बंद पडण्याची शक्यता असते. स्फुरदयुक्त खतं जमिनीतून दिल्यानंतर विद्राव्य स्फुरदाचे अविद्राव्य अशा डाय कॅल्शियम फॉस्फेटमध्ये रुपांतर होते. नंतर तो मातीच्या कलील कणांवर अधिशोषित केला जातो आणि नंतर हळूहळू पिकांना उपलब्ध होतो. साका होण्याचे टाळण्यासाठी विशेषत सल्फ्युरिक अम्लाचा वापर केला तर तो फायद्याचा ठरतो. ही खतं झाडांच्या

0: वापर केला तर तो फायद्याचा ठरतो. ही खतं झाडांच्या मुळाजवळ दिली तर मुळांना शोषून घेण्यासाठी अडचण येत नाही आणि त्यामुळे खतांची मात्रा शिफारस केलेल्या मात्रेपेक्षा खूपच कमी लागते. पालाशयुक्त खतं. पालाशयुक्त खतं जमिनीतून दिल्यानंतर निचऱ्या वाटे वाहून न जाता मातीच्या सूक्ष्म कलील कणांशी अधिशोषित होतात. नंतर हळूहळू मुळांकडून शोषली जातात. म्युरेट ऑफ पोटॅश, पोटॅशियम सल्फेट, पोटॅशियम नायट्रेट, मोनोपोटॅशियम फॉस्फेट या पोटॅशियमयुक्त खतांचा वापर ठिबक संचाद्वारे सुलभरित्या करता येतो. पाण्यात विद्राव्य स्थितीत यांचा कोणताही विपरीत परिणाम होत नाही. पिकांच्या गरजेनुसार ठिबक सिंचनाद्वारे याचा वापर करायला हवा. ज्या पिकांवर क्लोराईडचे विपरीत परिणाम होतात अशावेळी पोटॅशियम सल्फेटचा वापर करणं गरजेचं आहे. दुय्यम अन्नद्रव्ययुक्त विद्राव्य खतं. जास्त पाऊस पडणाऱ्या प्रदेशातील जमिनी, पूरग्रस्त जमिनी, डोंगर उतारावरील जमिनी, जास्त निचराच्या जमिनीमध्ये दुय्यम अन्नद्रव्यांचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे मातीमध्ये विद्युत वाहकता सुद्धा कमी दर्शवली जाते आणि म्हणून माती कडक होते. ही दुय्यम अन्नद्रव्य केवळ पोषक द्रव्य म्हणून उपयोगी होतात पण ते जमिनीची घडण मऊ ठेवतात. त्यामुळे या दुय्यम अन्नद्रव्यांना भूसुधारक देखील म्हटलं जातं. यासाठी विद्राव्य खतांमध्ये चिलेटेड कॅल्शियम, चिलेटेड मॅग्नेशियम तसंच नॅनो सल्फर बाजारात उपलब्ध आहेत. यांचा पीक वाढीच्या अवस्थेनुसार ठिबक किंवा फवारणीद्वारे वापर करावा. सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त विद्राव्य खतं. ठिबक संचातून लोह, जस्त, तांबे, मंगल यांचा उपयोग करता येतो. यामध्ये लोह आणि जस्त यांचं संयुग पाण्यात विरघळणारे असल्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असलेल्या जमिनीत पिकाकडून चांगला प्रतिसाद मिळतो पण बऱ्याच वेळा लोह, जस्त, तांबे, मंगल यांचे पाण्यातील क्षाराबरोबर साका तयार होऊन ते ठिबक संचामध्ये अडकून राहतात. त्याकरता शक्यतो चिलेटेड स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे.
1: पीक वाढीच्या अवस्थेनुसार योग्य विद्राव्य खतांची निवड याविषयी माहिती आपण ऐकली कृषी वाणी अंतर्गत. श्रोतेहो ऐकूया एक संदेश.
2: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
1: श्रोतेहो 6:45 झाले. आता आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग पहिला ऐकणार आहात. ही माहिती देत आहेत योग शिक्षिका वर्षा लोखंडे.
1: नमस्कार श्रोते हो, आजच्या भागात आपण बघूया बसून करावयाची आसने. या प्रकारच्या आसनांमध्ये विविध आसनांचा समावेश होतो, जसे की वज्रासन. प्राणायाम किंवा ध्यान करतेवेळी या आसनात बसले जाते. पायाची बैठक जणू वज्रासारखी पक्की होत असल्याने यास वज्रासन म्हटले जाते. हे आसन करताना आधी दोन्ही पाय लांब करून दंड स्थितीत यावे, त्यानंतर एक एक पाय दुमडावा. दोन्ही पायांची चवडे अशा रीतीने ठेवावीत की दोन्ही पोटऱ्या मांड्यांखाली येतील, पायाची तळवी नितंबाखाली येतील, घोट्यापासून संपूर्ण शरीर जमिनीला टेकलेले. या आसनात बसले असताना संपूर्ण शरीराचा भार गुडघ्यांवर आणि पायाच्या घोट्यांवर असला पाहिजे. सुरुवातीला गुडघे व घोटे दुखू शकतात, पण सरावाने हा त्रास कमी होत जातो. दोन्ही गुडघे जोडून हात सरळ गुडघ्यांवर ठेवावेत. मान संपूर्ण शरीर व डोके एका सरळ रेषेत ठेवावे. या आसनात सराव झाल्यानंतर आरामात बराच वेळ बसता येते. आपल्या शरीरात सुमारे 72,210 नाड्या आहेत असे मानले जाते. वज्र

0: व्यसनामुळे या नाड्यांचे कार्य अधिक सुधारते. पोटातील त्रास मुळापासून जातो. अग्निमांद्य, बद्धकोष्ठता यासारखे विकार दूर होतात. मधुमेहींनाही या आसनात लाभ मिळतो. हे एकच आसन असे आहे जे जेवणानंतर लगेच करता येते, त्यामुळे रसग्रंथी उत्तेजित होतात, अन्नाचे पचन चांगले होते, जठराचे कार्य सुधारते. पोटाचे ऑपरेशन झालेल्यांनी मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तज्ज्ञ व्यक्तींच्या देखरेखीखाली हे आसन करण्यास हरकत नाही. यानंतर बघूया मंडुकासन. मधुमेही लोकांसाठी अतिशय उत्तम असे हे आसन आहे. प्रथम दंडस्थितीत वज्रासनात बसावे. वज्रासन शक्य नसल्यास सुखासनातही बसून करता येते. वज्रासनात बसल्यास टाच बाहेर, पंजे आतील बाजूस असावेत. डाव्या अंगठ्यावर उजव्या पायाचा अंगठा येणार. हाताचे अंगठे मध्ये घेत मुठी बंद कराव्यात. नाभीच्या दोन्ही बाजूला दाब देत हळूहळू श्वास सोडत डोकं जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करावा. या स्थितीत थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करावा. साधारणतः 1 ते 5 मिनिटांपर्यंत या आसनात राहण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून पूर्ण लाभ मिळू शकेल. श्वासाची गरज वाटल्यास हळूहळू मान वर करत पूर्वस्थितीत यावे. यातील दुसऱ्या प्रकारात नाभीवर डावा हात ठेवून त्यावर उजवा हात ठेवावा. दाब देत हळूहळू खाली झुकावं. डोके जमिनीकडे जाताना श्वास सोडला जाईल. नंतर हाताची स्थिती बदलत पुन्हा हीच क्रिया करावी. या आसनास सुरुवात केल्यास पहिल्या दिवसापासूनच पोट सुधारते. आतडे, प्लीहा, स्वादुपिंड, आमांशय, पुरुषांमधील प्रोस्टेट ग्रंथी, स्त्रियांचे जननेंद्रियाशी संबंधित आजार बरे होण्यास मदत मिळते. संपूर्ण पचनतंत्र सुधारते.
1: आत्ताच पण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग पहिला ऐकलात. तज्ज्ञ वर्षा लोखंडे, सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.

आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2:05 ऐकू शकता. आता ऐकूया कार्यक्रम परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: नमस्कार. आज आपल्या समोर मी मांडत आहे पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन आणि आपण त्यासाठी काय करू शकतो, आपली सामूहिक जबाबदारी काय आहे याबद्दल आपण बोलूया. पर्यावरणाचे रक्षण हे सामूहिक जबाबदारी आहे. पर्यावरणाचे वातावरणाचे प्रदूषण, जंगल तोड, हवामान बदल यासारख्या धोक्यांपासून संरक्षण करणे ही केवळ आजच्या गरजेची गोष्ट नसून भविष्यातील पिढ्यांसाठी एक टिकाऊ जग तयार करण्याची जबाबदारी आहे. आता पर्यावरण संरक्षण हे का आवश्यक आहे? तर हे आवश्यक आहे चांगल्या आरोग्यासाठी. स्वच्छ हवा, पाणी आणि निरोगी पर्यावरण आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी आवश्यक आहे. प्रदूषणामुळे श्वसनासंबंधी आजार, त्वचारोग, हृदयरोग यासारख्या अनेक आजारांमध्ये वाढ झालेली आहे. पर्यावरणाचे रक्षण केल्याने आपले आरोग्य चांगले राखता येते. हवामान बदल रोखण्यासाठी सुद्धा हे आवश्यक आहे. सध्या जागतिक हवामान बदल हा मोठा धोका निर्माण झालेला आहे. हा कशामुळे? तर वाहनांच्या वापरांमुळे, जंगल तोड, औद्योगिक धूर यामुळे कार्बन उत्सर्जन वाढत असून त्यामुळे हवामानात बदल झालेला आहे. पर्यावरण संरक्षण हा या बदलांचा वेग कमी करून आपल्या आणि भविष्यातील पिढ्यांचे रक्षण करण्यासाठी फार आवश्यक आहे. पर्यावरण संरक्षण आर्थिक विकास करण्यासाठी सुद्धा आवश्यक आहे. प्रदूषणाचं नियंत्रण, संसाधनांचे योग्य व्यवस्थापन आणि नैसर्गिक संपत्तीचे जतन केल्याने आर्थिक विकास हा टिकाऊ होतो. पर्यटन, शेती, वनव्यवसाय यासारख्या उद्योगांना हे चांगले पर्यावरण फार गरजेचे असते आणि त्यामुळे आपला एकंदरीत विकास साधला जाऊ शकतो. पर्यावरणाच्या धोक्या

0: समस्यांचा सामना करण्यासाठी आपण काय करू शकतो? तर यामध्ये सगळ्यात पहिले नियम आणि कायदे यांचं पालन आपण प्रत्येकाने करणे फार गरजेचं आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी, धोकादायक प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी आणि संसाधनांचे टिकाऊ वापर सुनिश्चित करण्यासाठी नियम आणि कायदे गव्हर्नमेंटने तयार करणे आणि त्याचे आपण या देशाचे नागरिक म्हणून पालन करणे फार गरजेचे आहे. उदाहरणार्थ प्लास्टिक वापरावर बंदी कायदा गव्हर्नमेंटने तयार केलेला आहे, आपण त्याचा व्यवस्थित वापर केलेला पाहिजे. वाहनाच्या उत्सर्जनावर नियंत्रण, प्रदूषित नद्यांची स्वच्छता, दुसरं तंत्रज्ञान. पर्यावरण संरक्षणासाठी नवनवीन तंत्रज्ञान महत्वाचे आहे. उदाहरणार्थ सौर ऊर्जेचा वापर केला गेला पाहिजे, पवन ऊर्जेचा वापर केला पाहिजे, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर केला पाहिजे. प्रदूषण कमी करणारी औद्योगिक प्रक्रिया आपण अंमलात आणली पाहिजे. पाणी शुद्धीकरण तंत्रज्ञान आपण वापरलं पाहिजे. तिसरं महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण आणि जनजागृती. पर्यावरणाच्या समस्यांबद्दल जनजागृती वाढवणे आणि जबाबदार वर्तन प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. हे आपण स्वतःही करू शकतो. उदाहरणार्थ पर्यावरण शिक्षण शाळांमध्ये समाविष्ट करणे फार गरजेचे झालेले आहे. बऱ्याच शाळांमध्ये पर्यावरणाचा विषय हा समाविष्ट करण्यात आलेला आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकला. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

परिसर कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2:10 ऐकू शकता. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 6:55 होत आहेत. संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

0: भाषणं करिष्यति। सीबीएसई इत्यनेन केन्द्रीय माध्यमिक शिक्षा परिषदा नवमकक्षायाः छात्रेभ्यः भाषात्रयस्य अध्ययनं जुलाई मासस्य प्रथमदिवसात् अनिवार्यं कृतम्। परिषदा विज्ञप्तौ उक्तं यत् 20-अधिक-2000तमाब्दीयायाः राष्ट्रिय शिक्षानीतेः 23-अधिक-2000तमाब्दीयस्य राष्ट्रिय विद्यालय शिक्षा पाठ्यक्रमस्य अनुसारि एतासु 33 भाषासु न्यूनातिन्यूनं भाषाद्वयं भारतीय मूलकं भवेत्। भारतीयार्थविभागेन अद्य अण्डमान निकोबार द्वीपसमूहाय पश्चिम बंगाले हिमालयस्य अधोवर्ती क्षेत्रेभ्यः सिक्किमाय च अतिवृष्टिपरा नारंगवारणकी संचेतना प्रसारिता। केरलं माहे लक्षद्वीप दक्षिणाभ्यन्तरीण कर्णाटक तमिलनाडु पुदुच्चेरी कराईकलेषु उत्तरपूर्वीय क्षेत्रस्य कतिपय भागेषु च समाना एव स्थितिः भविष्यति इत्यपि विभागेन सूचितम्। प्रियाः श्रोतारः, संस्कृतजगता सम्बद्धैः विभिन्नैः क्रियाकलापैः संवलितस्य संस्कृतसाप्ताहिकीति विशिष्ट कार्यक्रमस्य प्रसारणम् आकाशवाण्याः एफएम गोल्ड प्रवाहिकातः अद्य मध्याह्ने 12:30 भविष्यति। भवन्तः सर्वे यथाकालं श्रोतुं प्रभवन्ति। अन्ते क्रीडावार्तासु, बैंकॉक नगरे थाईलैंड ओपन बैडमिंटन क्रीडामालिकायाः पुरुषयुगलवर्गीये निर्णायकद्वन्द्वे अद्य भारतस्य सात्विक साईराज रंकीरेड्डी चिराग शेट्टी च इण्डोनेशियादेशस्य लियो रॉली कार्नाण्डो डेनियल मार्थिनाभ्यां स्पर्धिष्येते। इण्डियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा मालिकायां गतरात्रौ कोलकातायाः ईडन गार्डन्स क्रीडांगणे आयोजिते द्वन्द्वे कोलकाता नाइट राइडर्स दलेन गुजरात टाइटन्स दलम् 39 धावनांकैः पराजितम्। आदोपणं विजित्य गुजरात टाइटन्स दलं क्षेत्ररक्षणं कर्तुं निर्णीतवत्। अद्यतने द्वन्द्वद्वये प्रथमं धर्मशालायाम्, अपराह्णे 3:30 पंजाब किंग्स दलं रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु दलेन स्पर्धिष्यति। ततः सायं 7:30 दिल्ल्यां दिल्ली कैपिटल्स दलं राजस्थान रॉयल्स दलं सम्मुखीकरिष्यति। इति वार्ताः।
1: मध्यम लहरी 378°, 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। सकाळचे ठीक 7 वाजले, थोड्याच वेळात ऐकणार आहोत आजचा विचार।
2: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक।
3: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न।
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना,
3: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत।
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ,
3: 4-चाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%,
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून।
3: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण।
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा। जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे।

श्रोतेहो ऐकूया आजचा विचार. एखादं काम आपण हाती घेतलं की त्यामध्ये आपलं अंतःकरण अगदी झोकून देऊन काम करावं, पण त्याचं फळ मात्र ईश्वरावर सोपवावं.

0: शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ आत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरंच काही असे गाइडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826.
1: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय?
2: हो हो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीज सुद्धा आहे.
1: आहो, मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र. हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटलचे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर,
3: डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे. फोन 88 84 94 22 22.
4: वाचन संस्कार हाच खरा शाश्वत संस्कार, पालकांनी मुलांना तो द्यायलाच हवा.
5: खास उन्हाळी सुट्टी निमित्त अक्षरधाराचा बालकुमार शब्दोत्सव,
4: मराठी इंग्रजी पुस्तकांवर 25% सवलत. स्थळ अक्षरधारा बुक गॅलरी, आचार्य अत्रे सभागृहासमोर, बाजीराव रोड, पुणे. ऑनलाइन पुस्तक खरेदीसाठी अक्षरधारा.com.
6: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
7: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
6: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
7: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
6: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
7: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
6: विजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड, पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
0: 10वी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ आत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरंच काही असे गाइडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826.

0: श्रद्धेहो, आजचा विचार ऐकूया पुन्हा एकदा. एखादं काम आपण हाती घेतलं तर ते अगदी अंतःकरण झुकून करावं, पण त्याचं फळ मात्र ईश्वरावर सोपवावं. आजचा विचार आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
0: श्रोतेहो, आम्ही आपल्या सोबत आहोत मध्यम लहरी 378°, 7-8 meters अर्थात 792 kHz वरून आपल्या रेडिओ सेट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर.

0: मैत्रिणींनो नमस्कार. येत्या सखी संदेश कार्यक्रमात काय विषय आहे याची उत्सुकता असेल ना तर ती ताणत नाही. विषय खरेदी. खरेदी या विषयावर बोलणार आहोत मंगळवारी 19 मे रोजी सकाळी 11 वाजता सखी संदेश कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात. तेव्हा नक्की सांगा तुमच्या खरेदीचे हटके अनुभव, टिप्स आणि सल्ले. मग करताय ना फोन 2553-1705 आणि 2553-1706 यावरती. नक्की बोला. या कार्यक्रमाचं प्रसारण 24 मे रोजी पुणे केंद्रावरून आणि 25 मे रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. तेव्हा खरेदी पे चर्चा हो जाय.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 झालेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.
2: मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं.

0: त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची मुलाखत.
1: म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत. त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळतंय.
0: मैत्रिणींनो, याशिवाय जरूर ऐका संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व. लेखन संज्ञा कुलकर्णी, सहभाग संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांचा.
2: की हे जे खोपटं आम्ही बांधलं होतं ना, आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
0: जरूर ऐका 20 मेचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दुपारी 12 वाजता. आणि हाच कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून 21 मेला दुपारी 12 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: आकाशवाणी पुणे, मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक स्तरावर भारताची भूमिका वृद्धिंगत होत असताना भारत नव्या संधींचं प्रवेशद्वार होत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. जनगणना 2026 दुसऱ्या टप्प्यात घर यादी आणि घर मोजणी प्रक्रियेला कालपासून राज्यात प्रारंभ. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सीबीआयकडून काल पुण्यात आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक. गडचिरोलीत ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेअंतर्गत 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 नक्षलवादी शरण आणि आशियाई भारतोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनाला 3 कांस्यपदकं. आता सविस्तर बातम्या. आपत्ती आणि संकटाचं दशक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्तमान दशकात भारत आणि नेदरलँड्स विश्वासार्ह, पारदर्शक आणि भविष्यवेधी पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्रित काम करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. 5 दिवसांच्या परदेश दौऱ्यात काल नेदरलँड्समधल्या प्रवासी भारतीयांच्या कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी झाले होते, त्यावेळी ते बोलत होते. वर्तमान जागतिक संघर्षाची परिस्थिती, उद्भवणारे ऊर्जा संकट यासारख्या आव्हानांच्या साखळीला सामोरे जाण्यास अपयश आल्यास जागतिक पातळीवर लोकसंख्येचा मोठा भाग गरिबीत ढकलला जाऊ शकतो, असंही मोदी यावेळी म्हणाले. जागतिक स्तरावर भारताची भूमिका वृद्धिंगत होत असल्याचं सांगून पंतप्रधान म्हणाले,
1: 21वीं सदी का भारत अवसरों की भूमि है. भारत टेक्नोलॉजी ड्रिवन भी है और ह्यूमैनिटी ड्रिवन भी है. भारत जितना एंशियंट है उतना ही मॉडर्न बन रहा है और विकसित भारत की जर्नी में भागीदारी का भी है. मैं नेदरलैंड्स में भारतीय समुदाय के सभी साथियों से कहूंगा, आप भारत में ज्यादा से ज्यादा सहयोग बढ़ाएं. इससे भारत का सामर्थ्य भी बढ़ेगा और आपके इन्वेस्टमेंट पर रिटर्न भी ज्यादा मिलेगा.
0: त्यानंतर पंतप्रधानांनी नेदरलँड्सचे राजे विलेम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान नेदरलँड्सच्या लायडन विद्यापीठाकडून 11व्या शतकातील चोळ ताम्रपट पंतप्रधानांना भेट देण्यात आला.

जनगणना 2026 दुसऱ्या टप्प्यात घर यादी आणि घर मोजणी प्रक्रियेला कालपासून राज्यात प्रारंभ झाला. केंद्र सरकारनं निश्चित केलेले 33 प्रश्न यात विचारले जाणार आहेत. ही घर यादी आणि घर मोजणी प्रक्रिया महिनाभर सुरू राहणार आहे. यामध्ये प्रगणक प्रत्येक घरी भेट देऊन राज्यातील स्थिती, सोयीसुविधा आणि मालमत्तेशी निगडीत माहिती नोंदवून घेतील. स्वगणना प्रक्रिया पूर्ण केलेल्या नागरिकांनी आपला स्वयंगणना ओळख क्रमांक द्यायचा आहे, त्यामुळे माहितीची पडताळणी करणे आणि संपूर्ण प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडणे सुलभ होईल. या प्रक्रियेदरम्यान नोंदवण्यात येणाऱ्या माहितीची गोपनीयता राखली जाईल असं आश्वासन सरकारच्या वतीनं देण्यात आलं आहे. राज्यातल्या सरकारी, निमसरकारी आणि खासगी आस्थापनांमध्ये कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई आणि निवारण अधिनियम 2013 म्हणजेच पॉश कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचे निर्देश महिला आणि बाल विकास विभागानं दिले आहेत. यासंदर्भात विभागानं एक परिपत्रक जारी केलं असून विविध आस्थापनांची तपासणी करण्याचे कायदेशीर अधिकार संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत अशा आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणं बंधनकारक आहे. यातील सदस्यांच्या नियुक्तीचे नियम पाळणंही आवश्यक आहे. तसंच महिलांना तक्रारीसाठी ईमेल, लेखी अर्ज तसंच शी बॉक्स पोर्टलसारखी माध्यमं उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही शासनानं दिल्याचं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. तपासणीदरम्यान पॉश कायद्याच्या तरतुदींचं पालन न झाल्याचं आढळल्यास संबंधित आस्थापनांवर कायद्याच्या कलम 26 नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल असंही नमूद करण्यात आलं आहे. हवामान बदलाच्या समस्येवर जागतिक पातळीवर चर्चा आणि प्रत्यक्ष कृती यांचा मेळ घालणाऱ्या मुंबई क्लायमेट वीकच्या पहिल्या पर्वाच्या निष्पत्ती आणि परिणामकारकता अहवालाचं प्रकाशन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आलं. क्लायमेट वीकच्या दुसऱ्या पर्वाचं आयोजन पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये करण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सीबीआयनं काल पुण्यातून आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक केली आहे. प्राध्यापक मनीषा मांढरे असं या संशयित आरोपीचं नाव असून ती पुण्यातल्या एका महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची शिक्षिका आहे. सीबीआयनं दिलेल्या माहितीनुसार एनटीएनं या प्रक्रियेत तिची तज्ज्ञ म्हणून नेमणूक केली होती. तर पुण्यातून 14 मे रोजी मनीषा वाघमारे हिलाही अटक करण्यात आली आहे. या दोन्ही आरोपींना काल पुणे न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यांना दिल्लीला नेण्यात आलं आहे. सीबीआयनं देशभरातल्या 6 विविध ठिकाणी छापा टाकून झडती घेतली. देशातल्या इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या 100 मुलांपैकी केवळ 62 मुलं इयत्ता 12वीपर्यंत पोहोचतात असं नियतकालिक रोजगार क्षमता सर्वेक्षणात आढळून आलं आहे. देशात 14 ते 18 वर्ष वयोगटातील 2 कोटींहून अधिक मुलं शालाबाह्य आहेत अशी माहिती शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांनी काल दिली. शालाबाह्य मुलांच्या समस्येवर विचारमंथन करणं आणि राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्थेच्या प्रस्तावित नवीन उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी धोरणांवर चर्चा करणं या उद्देशानं काल दिल्लीत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागानं एका बैठकीचं आयोजन केलं होतं. आर्थिक अडचणी, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि उपजीविकेची आव्हानं या कारणांमुळे ही मुलं शिक्षण व्यवस्थेबाहेर राहत असल्याचं त्यांनी नमूद केलं. नागपूर मडगाव रेल्वे एक्सप्रेसला काल नागपूर रेल्वे स्थानकावरून केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. आठवड्यातून 2 दिवस चालवण्यात येत असलेल्या या गाडीला प्रवाशांचा 100% आणि सातत्यपूर्ण प्रतिसाद मिळत राहिला तर ही गाडी रोज चालवण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासन करेल असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. या गाडीला वर्धा, अकोला, भुसावळ, नाशिक रोड, पनवेल, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड आदी महत्वाच्या स्थानकांवर थांबा आहे. पुण्यात गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये झालेल्या पुणे अॅग्री हॅकेथॉनमधील 16 नाविन्यपूर्ण उत्पादनांपैकी निवड झालेल्या 4 उत्पादनांना कृषी

यांत्रिकीकरण योजनेत समाविष्ट करण्याची कार्यवाही राज्य सरकारमार्फत सुरू झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. कृषी विभागाच्या वतीनं पुण्यातल्या कृषी महाविद्यालयाच्या आवारात दुसऱ्या पुणे अॅग्री हॅकेथॉन 2026 स्पर्धेचं उद्घाटन पवार यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावर्षीच्या हॅकेथॉनमध्ये विविध राज्यातल्या सुमारे 1300 स्पर्धकांनी तर राज्यातून 867 स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेअंतर्गत काल 8 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली तर 5 नक्षलवादी पोलिसांसमोर शरण आले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनी क्रमांक 10 विभागीय सदस्य राजू मंगू एको आणि त्याची पत्नी जन्नी उर्फ नगी येमला तसंच इतर 6 कंपनी सदस्यांचा समावेश असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी काल वार्ताहर परिषदेत दिली. या सर्वांकडून 65,34,000 रुपये रोख रक्कम, AK-47, SLR यासह अन्य बंदुका असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्वांवर 64 लाख रुपयांचं बक्षीस होतं. त्याशिवाय शरण आलेल्या 5 नक्षलवाद्यांवरही 38 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. नक्षलवाद्यांना अटक आणि शरणागती यामुळे गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त झाल्याचं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी सांगितलं. गांधीनगर इथं सुरू असलेल्या आशियाई भारतोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनानं 77 किलो वजनी गटात 3 कांस्य पदकं पटकावली. स्नॅच, क्लीन अँड जर्क या प्रकारांमध्ये 220 किलो वजन उचलून तिनं 3 पदकं आपल्या नावे केली. हवामान. मराठवाडा आणि कोकणात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक स्तरावर भारताची भूमिका वृद्धिंगत होत असताना भारत नव्या संधींचं प्रवेशद्वार होत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. जनगणना 2026च्या दुसऱ्या टप्प्यात घर यादी आणि घर मोजणी प्रक्रियेला कालपासून राज्यात प्रारंभ. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी CBIकडून काल पुण्यात आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक. गडचिरोलीत ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेअंतर्गत 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 नक्षलवादी शरण आणि आशियाई भारतोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनाला 3 कांस्य पदकं. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। श्रोतेहो, आम्ही आपल्यासोबत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertz वरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे। 7:22

0: मिनटं आणि 30 सेकंद झाली आहेत.
1: सतारीचे बोल असोत
2: की मंजुळ बासरी,
1: शततारांची संतूर असो
2: की मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी आप

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: झुले बाई झुला माझा, झुले बाई झुला, झुले बाई झुला माझा.
2: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर क्षणात खाली.
1: आता होता भुईवर भेटे आभाळाला.
2: जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणि
3: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.

श्रोतेहो, आम्ही आपल्यासोबत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. श्रोतेहो, काही क्षणातच म्हणजे 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।
1: अभिजात मराठी आपली मराठी।
2: अभिजात मराठी
3: आपली मराठी।
2: अभिजात मराठी।

0: Laki-laki.
1: Laki-laki. Laki-laki.
0: Abijah Maraki.
1: Laki-laki.
2: श्रोतेहो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आपण 21व्या शतकातील जागतिकीकरणाच्या संस्कृतीत जगत आहोत. आजची 21व्या शतकातील संस्कृती ही प्रामुख्याने माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आधारावर उभी आहे. आजच्या या माहितीच्या महास्फोटामध्ये नवनवीन माहिती लोकांपर्यंत रोज पोचते आहे. ही माहिती जसजशी उपयोगी पडणार आहे तशीच ती गोंधळात टाकणारीही आहे. ही सर्व माहिती वाचकांपर्यंत योग्य प्रकारे खऱ्या आणि प्रमाणित स्वरूपात पोहोचवण्याचं प्रमुख कार्य मराठी विश्वकोशाच्या माध्यमातून होत आहे. यानिमित्तानं मराठी विश्वकोश आणि वाचक या विषयावर आपण आज संवाद साधणार आहोत डॉक्टर सरोजकुमार सदाशिव मिठारी, विद्या व्यासंगी सहाय्यक, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, वाई, जिल्हा सातारा यांच्याशी. सर, आपलं या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
3: नमस्कार श्रोतेहो.
2: सर, मराठी विश्वकोशाचा आवाका खूप मोठा आहे आणि त्यात नवनवीन माहितीची भर पडत असते, पण या विश्वकोशाचा नेमका वाचक कोण आहे?

0: कोश वाङ्मयाचे मुख्य दोन प्रकार आहेत, एक तर सर्व विषय संग्राहक आणि विशिष्ट विषय संग्राहक. आपला मराठी विश्वकोश जो आहे तो साधारणतः सर्वसाधारण ज्ञानकोश आहे, आणि काही विशिष्ट विषयाचे ज्ञानकोश असतात, त्याच्यामध्ये तत्वज्ञान कोश वेगळा असतो, सरिता कोश वेगळा असतो. मात्र मराठी विश्वकोशानं वेगवेगळ्या विषयांना सामावून घेतल्यामुळं त्याला सर्वसाधारण विश्वकोश असं म्हणलेलं आहे. आणि याचा जो वाचक आहे तो वाचक इकडे येणारा तो विशिष्ट काहीतरी त्याला एक सामान्य माहिती त्या विषयाची पूर्व अनुभव असतो, त्या अनुषंगानं तो विश्वकोशाकडे येत असतो, म्हणजे एक संदर्भ साधन या हेतूने तो वाचक विश्वकोशाकडे येत असतो. मग हा वाचक कोण आहे? तर साधारणतः त्याच्यामध्ये काही अभ्यासू विद्यार्थी आहेत, संशोधक विद्यार्थी आहेत, किंवा अगदी पदवीधर विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी, अशा प्रकारचे वेगवेगळ्या स्तरातील वाचक या विश्वकोशाशी जोडलेले आपल्याला आढळतात. आणि हे वाचक सुद्धा वेगवेगळ्या विषयांसाठीचे स्वतंत्र आहेत. म्हणजे मराठी विश्वकोशात विषय किती जर आपण प्रश्न केला तर विषय आणि उपविषय धरून साधारणतः 110 विषयांची माहिती हा आपला विश्वकोश देत असतो. म्हणजे या सर्व विषयातील वाचकांना पायाभूत ज्ञान मिळवण्याचे एक मुख्य साधन म्हणजे हे मराठी विश्वकोश आपल्याला दिसून येतील.
1: सर, आपण सांगितल्याप्रमाणे आता हे जे विश्वकोशाचे खंड प्रकाशित झालेले आहेत किंवा केले जातात, तर हे खंड किती आहेत?
0: विश्वकोशाचे एकूण खंड जर पाहिले तर संहिता खंड आहेत, त्याच्यामध्ये माहिती आपण खंड कोश म्हणतो, तर ते 1 ते 20 खंड आहेत. आणि 21वा जो खंड आहे तो सूची खंड आहे. म्हणजे सामान्य वाचकाला माहिती नाही की मुंबईबद्दलची त्याला माहिती जाणून घ्यायची आहे, महाराष्ट्राबद्दलची माहिती जाणून घ्यायची आहे, म्हणजे 1 ते 20 खंड सलग वाचताना त्याची जी दमछाक होणार आहे त्याच्यासाठी एक मध्यम मार्ग हा कोश वाङ्मयातला असा असतो की सूची खंडामध्ये सगळ्या नोंदींची यादी एकत्र त्याला पाहायला मिळते, आणि अगदी पटकन त्या नोंदीपर्यंत पोहोचणं, ती नोंद वाचण्यासाठी मिळवणं सोपं जातं. तर असे हे 21 खंड जे आहेत ते विश्वकोशाचे आहेत. आणि याची रचना जर आपण बघितली तर मराठी वर्णमाला, म्हणजे सोप्यात सोपी पद्धत, म्हणजे अगदी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्याला जरी वाटलं तर त्या विश्वकोशामध्ये काय मला पाहता येईल, तर ज्याला वर्णमाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे, थोडक्यात आपली मुळाक्षरे जे आपण पहिलीच्या वर्गामध्ये शिकलेलो असतो अज्ञपर्यंतची ती वर्णमाला, तर यानुसार त्या कोशाची रचना किंवा त्यांच्या नोंदींची रचना केलेली आहे. आणि साधारणतः आपण आकडेवारी जर पाहायची म्हणली तरी 1 ते 20 खंडांमध्ये साधारणतः 18,000 नोंदी या विश्वकोशामध्ये आपल्याला आलेल्या पाहायला मिळतात. आणि पानांची संख्या जर बघितली तर 22,000 पृष्ठ संख्या आहे. म्हणजे इतकी इत्थंभूत माहिती असणारे हे महत्वाचं साधन आपण त्याला म्हणतो.
1: सर, हा आवाका तुम्ही सांगताय खूप मोठा आहे, पण मग हे 1 ते 20 खंड तयार केलेले आहेत आणि त्याच्या ह्या नोंदी पण शोधायच्या आहेत, मग वाचकांसाठी काही विशिष्ट मार्गदर्शक प्रणाली विश्वकोशाने तयार केली आहे का?
0: हो, केलेली आहे. आता वाचकाला त्या नोंदीपर्यंत पोहोचण्यासाठी पहिला महत्वाचा मार्ग म्हणजे त्याला वर्णमालेचा परिचय असणं. आणि मग त्यासाठी विश्वकोशाच्या पहिल्या खंडामध्ये विश्वकोशाचे आद्य संपादक तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी एक दीर्घ प्रस्तावना लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये विश्वकोशाचं स्वरूप काय असेल, त्याच्यामध्ये नोंदींची रचना कशी असेल याची त्यांनी मांडणी केलेली आहे. आणि तिथं वर्णमालेचा क्रमही आपण दिलेला आहे, म्हणजे वाचक त्या वर्णमाले क्रमानुसार त्या नोंदीमध्ये कोणत्या खंडात किती पृष्ठावर आहे ते पाहणं सोपं जातं त्याला. आणि सूचीखंड हा मार्गदर्शक त्याचा महत्वाचा आहे. सूचीखंडामुळे एखादी नोंद विश्वकोशाच्या कोणत्या खंडात कोणत्या पृष्ठावर पुन्हा त्याच्यामध्ये स्तंभ आहेत, तर त्यामुळे ते पटकन शोधणं त्याला सोपं जातं.
1: अच्छा, मराठी आता विश्वकोशाच्या नोंदींच्या स्वरूपात आपल्याला माहिती मिळते, म्हणजे आपण शोधायला गेलो तर ह्या नोंदी म्हणजे नेमकं काय?
0: बऱ्याच वेळेला नोंदी या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत. कोशामध्ये नोंदी याचा अर्थ लेख या अर्थाने आपण घेतो, जसं वर्तमानपत्रामध्ये एखादा लेख आपण म्हणतो, किंवा संशोधनात्मक पातळीवर आपण त्याला शोधनिबंध म्हणतो. विश्वकोशाच्या मध्ये जी माहिती लिहिली जाते त्याला नोंद, थोडक्यात त्याला टिपण आपण असं म्हणतो, किंवा टाचण असा एक शब्द आहे. आता मराठी विश्वकोशामध्ये साधारणतः ह्या नोंदींचेच अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे विश्वकोशामध्ये सर्व विषयांची माहिती येत असली तरी त्याला एक काही मर्यादा आहे, आणि ती मर्यादा म्हणजे शब्दांची मर्यादा. साधारणतः 250 शब्दांपर्यंतची नोंद म्हणजे लघु नोंद, 500 शब्दांपर्यंतची नोंद म्हणजे मध्यम, 750 शब्दांपर्यंतची नोंद म्हणजे दीर्घ नोंद, आणि त्याच्याही पुढं 750 शब्दांच्या पुढच्या जर नोंदी असतील त्याला आपण अतिदीर्घ नोंद किंवा व्याप्ती नोंद असं अशा प्रकारे म्हणतो. आणि मग त्यानुसार त्या विषयाची मांडणी काय आहे, त्या विषयाचा आशय काय आहे, तर त्याच्यानुसार आधी ती नोंद

0: कोणत्या शब्दात घ्यायचं ह्याचं कार्यालयीन संपादकीय मंडळ त्याचा आधी निर्णय केला जातो. म्हणजे लेखकाला सुद्धा नोंद लिहिताना एक आराखडा देण्यापूर्वी की ही नोंद या इतक्या इतक्या शब्दांमध्ये असावी अशा प्रकारे त्या नोंदींचं स्वरूप ठरवून दिल्यामुळे लेखकाला विहित वेळेत ते लिहून देणंही सोपं जातं.
1: सर, तुम्ही आता नोंदीच्या ज्या वाचन करायचंय त्याच्याविषयी आम्हाला सांगत आहात, तर ही नोंद वाचन करण्याचा मुख्य हेतू काय असतो, की कशा प्रकारे आपण ती नोंद वाचन केली की आपल्याला प्रॉपर माहिती मिळेल?
0: खरं तर मराठी विश्वकोशाच्या निर्मितीचा मुख्य हेतू जो आहे तो मगाशी मी म्हटल्याप्रमाणे तर्कतीर्थाने आपल्या पहिल्या खंडाच्या प्रस्तावनेत सांगितलेला आहे. माझं तर वाचकांना या निमित्तानं आवाहन राहील की विश्वकोशाचे खंड वाचण्यापूर्वी पहिला ती प्रस्तावना त्यांनी जरूर वाचावी. आणि त्याच्यामध्ये सगळे तुम्ही जो प्रश्न विचारला की वाचनाचे हेतू काय असेल, त्या हेतूबद्दलचं स्पष्टीकरण आपल्याला दिसून येईल. सर्वसाधारण शिक्षित मराठी माणूस जो आहे तो अगदी कोणत्याही क्षेत्रात काम करत असला तरी त्याच्या ज्ञानविषयक गरजा मराठीतून भागल्या पाहिजेत. आणि नागरिक म्हणून आपली कार्यक्षमता टिकवून धरण्यासाठी अनेक विषयांचा परिचय करून घेणे आणि तो वाढवित राहणे आवश्यक आहे असं तर्कतीर्थांचं मत त्याच्यामध्ये दिसतं. आणि म्हणून ते म्हणतात की यासाठी विश्वकोशासारख्या संदर्भ ग्रंथांची आवश्यकता आहे. वाचकाच्या मनामध्ये वाचनाबद्दलची उत्कंठा निर्माण व्हावी हा एक मुख्य हेतू याच्यामध्ये आहे. आणि विश्वकोश वाचून त्या विषयाच्या संबंधीचं जर मूलभूत संकल्पना आहेत त्या संकल्पनांचं एक स्पष्ट आकलन या नोंदी वाचनाच्या मुळे होत असतं. आणि वाचकाचे काही उद्दिष्ट वेगवेगळे असतात. एखाद्या वाचकाला वाटतं की जगातील कुठल्याही विषयाची माहिती मला मराठीतून मिळायला पाहिजे, त्या हेतून तो विश्वकोशाकडे येऊ शकतो. किंवा एखादा अपरिचित शब्द असेल, एखादी अपरिचित संकल्पना असेल, ती त्याला समजून घ्यायची असेल तर तो विश्वकोश त्यासाठी मार्गदर्शक आहे. किंवा एखाद्या गोष्टीची त्याला जुजबी माहिती आहे. अलीकडच्या काळामध्ये मोबाईल किंवा ह्या चलभाष तंत्रज्ञानामुळे खूप प्रकारची माहिती त्याच्या समोर येते. मग त्या माहिती जी जुजबी स्वरूपात आलेली आहे ती अधिकृत आहे का नाही त्याची त्याला चाचपणी करायची असेल तर तो विश्वकोशामध्ये त्याचा आधार घेऊ शकतो. किंवा मग कोणकोणते संदर्भ शोधता येईल ते नोंदीमध्ये त्याला मिळतील. आणि आपल्याला जी माहिती उपलब्ध आहे त्या माहितीची सर्वात महत्वाचं म्हणजे सत्यता पडताळणं महत्वाचं आहे. आणि ही अधिकृत विश्वासार्ह माहिती विश्वकोशामध्येच वाचकाला मिळते. कारण विश्वकोशामध्ये आलेली नोंद ही लेखक, समीक्षक, संपादक या सगळ्या पातळ्यांवर त्या नोंदीची पडताळणी होऊन मग ती अंतिम स्वरूपात खंडांमध्ये दिली जाते. म्हणून त्याला एक विश्वासार्ह दर्जा त्या नोंदीने आपल्याला असलेला पाहायला मिळतो.
1: पण ही माहिती जी तुम्ही सांगताय तर ती अनेकांना उपयोगी आहेच. मराठी जाणणाऱ्यांना हे मूळ शब्द कसाला, त्याच्याविषयी सगळी माहिती असते, त्याचे अनेक अर्थ असतात, भावार्थ असतात, ते सगळं त्याच्यामधून त्यांना माहिती मिळते. पण सर्वसामान्यांना वाटेल की हे एवढं सगळं जड जंबाळ वाटतंय किंवा काय, तर मग विश्वकोश अगदी सर्वसामान्यांना पोहोचेल आणि समजेल असा व्हावा यासाठी काही रचना आहे.
0: बरोबर आहे. कोश म्हणले की लोकांच्या मनामध्ये गैरसमज किंवा एक भीती असते की काहीतरी खूप भलं मोठं ते आहे आणि आपल्याला समजेल की नाही.
1: अगदी अगदी.
0: तर त्याची रचना नोंदींची करताना वाचकाला त्याच्या आंतरिकतेला भर पडेल अशा प्रकारे किंवा जोडून घेईल, वाचक त्या नोंदीपासून दुरावणार नाही, फटकून राहणार नाही अशा प्रकारची रचना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एखादी नोंद असेल, चरित्रात्मक नोंद असेल, तर त्या व्यक्तीचं चित्र तिथं असतं. काही देशांच्या नोंदी असतील तर त्यांचे नकाशे आपण देत असतो. ह्या नोंदींचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की समजा मराठी माणूस भ्रमंती करत असतो, पर्यटन करत असतो, परदेशात जात असतो, तिथं गेल्यानंतर तिथली भौगोलिक परिस्थिती जी आहे ती त्याला माहीत असेलच असं नाही. पण विश्वकोशानं त्या देशांचे नकाशे सुद्धा आपल्या खंडांमध्ये दिलेले आहेत. आणि हे नकाशे करत असताना त्या त्या राजदूतावासांशी संपर्क करून पत्रव्यवहार करून अधिकृतपणे त्या देशांच्या स्थलनामांची निश्चिती आपण केलेली आहे. आणि ती सुद्धा नकाशात आपण मराठीतच दिलेली आहेत.
1: मात्र
0: ती मराठीत देत असताना उच्चार मात्र त्यांच्या भाषेप्रमाणे होतील याची काळजी घेतलेली आहे.
1: जपान
0: म्हणजे जपानमध्ये जरी एखादा मराठी माणूस गेला, त्याने विश्वकोशाचा नकाशा वाचला आणि त्या उच्चार त्या स्थळाचा वाचला तर त्याला बरोबर अगदी तो पत्ता मिळेल.
1: सर, विश्वकोशाचे खंड हे वाचक स्नेही बनलेले आहे, परंतु आधुनिकतेचा काही त्यावर वापर करून ते कुठेही आपल्याला बघता येतील का, म्हणजे मोबाईल सारख्या विशेष उपकरणावर?
0: खूप चांगला प्रश्न आहे आणि आधुनिक काळात ह्या प्रश्नाची निकट सगळ्यांनाच आहे. म्हणजे विश्वकोशाचा खंड जर बघितले तर साधारणतः एक खंड 1000 पृष्ठांचा असतो. किमतीच्या दृष्टीनं विचार केला तर किंमत अतिशय अल्प आहे, म्हणजे बालभारती शासकीय मुद्रणालयामध्ये अगदी 175 रुपयांना केवळ

0: 1000 पानांचा खंड आपल्याला मिळतो.
1: अरे बाप,
0: ज्याला मुद्रित प्रतीमध्ये आवड आहे त्यांना जरूर ते खंड घ्यावेत. पण ज्यांना प्रवासात आहे किंवा जो बाहेरचा देशामध्ये राहणारा विद्यार्थी किंवा हे आहे, तर यांच्यासाठी सुद्धा आज महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचं स्वतंत्र संकेतस्थळ आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. मराठी विश्वकोश .org हे आपलं संकेतस्थळ आहे आणि या संकेतस्थळावरती 1 ते 21 खंड आपण वाचकांना मोफत स्वरूपात उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यांची सूची आहे, त्यामुळं कोणतीही नोंद वाचकाला अगदी प्रवासात असेल किंवा अगदी कोणत्याही तो त्याच्या कार्यामध्ये वेगळा असला तरी ती एखादी नोंद वाचून तो पुढे अग्रेषित करू शकतो, समाज माध्यमावर पाठवू शकतो. अशा प्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केलेला आहे आणि आम्हाला सांगायला आनंद होतो की जवळजवळ संकेतस्थळाला भेट दिलेल्या वाचकांची संख्या बघितली तर 2 कोटीच्या आसपास आहे.
1: खूपच छान, खूपच छान.
0: आणि केवळ तो भेट देत नाहीये तर तो पत्रव्यवहारही करतोय संकेतस्थळावरती, ज्याला आपण ऑनलाईन माध्यम म्हणतो, त्या माध्यमातून एखाद्या नोंदीबद्दलची तो आजकाल मतही देतोय. किंवा एखाद्या नोंदींमध्ये त्याला जर काही वेगळे माहिती तपशील मिळाले किंवा काही अपूर्णता जरी जाणवत असेल तरी त्याला वाचकाला वाचक म्हणून तो आपण अधिकारही दिलेला आहे. त्यामुळं मराठी ज्ञानव्यवहारात मराठी विश्वकोशाने ही एक मोठी क्रांती केलेली आपण हरकत नाही म्हणायला.
1: डॉक्टर सरोजकुमार मिठारी सर, आज आपण इथं आलात आणि मराठी विश्वकोश आणि वाचक या विषयावर आमच्याशी सुसंवाद साधलात, याबद्दल आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय यांची आम्ही वाट पाहत आहोत, तेव्हा आमच्याशी या ईमेलवर नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimaratichi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: अभिजात मराठी,
4: आपली मराठी.
3: अभिजात मराठी.

0: आयोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीच्या पुणे केंद्राने हा कार्यक्रम सहक्षेपित केला. श्रोतेहो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं पुणे केंद्र आपल्या रेडिओ सेटवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: अक्षदेव 7:41 झालेत. ऐकणार आहोत काही संदेश.
1: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
2: काय सांगताय जोशी, कधी ठरला मुलीचं लग्न?
1: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आत्ताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
2: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
1: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
2: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
1: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू. कॉल 8 9 2 9 3 0 4 1 4 2.
3: वाचन संस्कार हाच खरा शाश्वत संस्कार. पालकांनी मुलांना तो द्यायलाच हवा.
4: खास उन्हाळी सुट्टी निमित्त अक्षरधाराचा बालकुमार शब्दोत्सव.
3: मराठी इंग्रजी पुस्तकांवर 25% सवलत. स्थळ अक्षरधारा बुक गॅलरी, आचार्य अत्रे सभागृहासमोर, बाजीराव रोड, पुणे. ऑनलाइन पुस्तक खरेदीसाठी अक्षरधारा.com.
5: 10वी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ अत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरच काही असे गाइडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे. रजिस्ट्रेशन

0: साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826.
1: श्रोतेहो ऐकूया एक निवेदन. श्रोतेहो, आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक बटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमाने वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या

0: समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक बटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमाने वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं, तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना आपण जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. धन्यवाद.
1: मी तो आत्ता अलीकडे आलेला आहे ना. चहा कॉफी कसा असं म्हणजे पारंपरिक प्लेयर्स आहेत ना. चहानी काय फ्रेश वाटत. ये तुम क्या जानो विराज बाबू.
2: हो हो हो. शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है, इसीलिए मम्मी ने मेरे तुझे कॉफी पे बुलाया है.
3: तुमच्याकडेही रंगत असतील ना अशा चाय पे चर्चा किंवा कॉफी बरोबरच्या गप्पा. मग उमा सदन मधल्या मंडळींच्या याच गप्पा ऐकून रिफ्रेश होऊया गुरुवारी 21 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर.
4: मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू.
5: 101 उमा सदन.
0: श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून, म्हणजेच मध्यम लहरी 378 7-8 मीटर्स अर्थात 792 KHz वरून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवरून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे. सकाळचे 7:45 झाले. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम पुस्तक बिस्तक.
6: प्रतिभा आणि ध्यास म्हणजे लेखक आणि प्रकाशक, त्यातूनच जन्माला येतं पुस्तक बिस्तक. पुस्तक बिस्तक. श्रोतोहो, पुस्तक बिस्तक या कार्यक्रमाच्या या भागात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. विषयांचं वैविध्य आणि आशयाची समृद्धी म्हणजे राजहंस प्रकाशन. मराठी पुस्तक विश्वात अग्रगण्य अशा राजहंस प्रकाशनच्या एका पुस्तकाविषयी आजच्या कार्यक्रमात जाणून घेऊया. पुस्तक बिस्तक या खास पुस्तक विषय कार्यक्रमात आपलं अगदी खास स्वागत. बहराच्या त्या वाटांना थोडे नाकारून चालू, देहात तुझा हातात सारे स्वीकारून चालू. कधी गर्द निळ्या वाटा, कधी कृष्ण काळ्या छटा, चांदण लाट ही उमगली, चल त्यावर थोडे बोलू. अशी अत्यंत भावविभोर कविता लिहिणाऱ्या विद्यापोळ जगताप यांच्या सावलीचे गाणे या कविता संग्रहाची ओळख आज आपल्याला करून घ्यायची. राजहंस प्रकाशनांनी प्रकाशित केलेली विद्यापोळ जगताप यांची बायग या कादंबरीला वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतर लगेचच प्रकाशित झालेला हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह. मंडळी कविता हे कुठल्याही संवेदनशील व्यक्तीच्या व्यक्त होण्याचं सहज माध्यम. त्याच सहजतेने उत्कटतेने लिहिलेल्या या कविता आजच्या अतिशय धकाधकीच्या दिवसेंदिवस विखारी आणि अतिशय आक्रमक होत चाललेल्या भवतालात विद्यापोळ जगताप यांची कविता उठून दिसते ती त्यांच्या मानवी जगण्यातल्या सर्वकालीन विषयावर अतिशय सहज कुठल्याही आविर्भावाशिवाय व्यक्त होण्याच्या कविवृत्तीमुळे. निसर्ग, नातेसंबंध, प्रेम, प्रेमात जाणवणारा खोल भाव आणि प्रेमातल्या वास्तवाचे अस्वस्थ अनुभव, बाई म्हणून जगण्यातली खोल अस्वस्थता आणि समजूत या कवितांमधून वारंवार समोर येते. का ग राणी या त्यांच्या कवितेत त्या लिहितात, का अनंताच्या रंगांमधून अंधार तुझ्या वाट्याला, का इंद्रधनू छटांमधून गंधार नाही पावला, का अभंगांमधून भंगलेली ताटी गतू, का अमृताची सांडलेली वाटी गतू. विद्यापोळ जगताप यांच्या कविता एकूणच साध्या सोप्या शब्दात बांधून असोशींनी लिहिलेल्या आहेत. तुम्हा आम्हा सामान्य माणसांच्या जगण्यात असणारे हे भाव या कवितेत वाचता येतात. पाऊस, ढग, ऊन, नदी, माती, पाणी या निसर्गाच्या रुपात त्यांना कविता सापडते. नदी वाहील वाहील कधी माझ्या प्रवाहाने, पाणी असेलच माझे आणि माझेच वाहणे. भयावघे संपेल।

0: आणि होईल जगणे एक आनंदाचे झाड एक सावलीचे गाणे असा आश्वस्त करणारा दिलासा देणारा आशादायी सूर या कवितांमध्ये सापडत राहतो. एकूण 65 कवितांचा समावेश या संग्रहात केलेला आहे. मात्र कुठल्याही कवितेत या कवयित्रीचा सूर कधी आक्रमक उंच झालेला नाही. जगण्यातल्या अवघड प्रश्नांवर सहज उत्तर मागण्याची रीत आणि नाहीच मिळाली उत्तरं तर हेच प्राक्तन समजून पुढे जाण्याची समजूत विद्यापोळ यांच्या कवितेत आहे. अवघड प्रश्नांनी सटपटले तसे ते भेंडोळे नेऊन आपटले त्या निर्जीव नकोशा खडकावर तेव्हा चक्क हसला माझ्यावर हार मानल्यावर जरा खुलला सगळे संपल्यावर मग बोलला प्राक्तन का कुणा टाळता येते त्यावर फार तर ठेचकाळता येते. मंडळी विद्यापोळ जगताप यांची कविता वाचकांना सतत बरोबर घेऊन जाणारी आहे. ऐक ना म्हणत ती कधी संवाद साधत राहते पाऊस वारा माती पाण्याशी नातं जोडत जगण्यातल्या गोष्टी ऐकवत राहते. सरळ सोप्या साध्या शब्दातून जगण्यातल्या अवघड प्रश्नाचा माग काढत जाते. या कविता म्हणूनच आपल्याला आपल्या जवळच्या वाटत राहतात. हल्लीच्या काहीशा संवेदनविहीन निबर होत चाललेल्या भवतालात थोड्या हिरव्या कोवळ्या क्षणासारख्या भासतात. तेव्हा मंडळी राजहंस प्रकाशननी प्रकाशित केलेला विद्यापोळ जगताप यांचा कविता संग्रह सावलीचे गाणे नक्की वाचा. आपल्या कविताप्रेमी मित्रमैत्रिणींना आवर्जून भेट द्या. पुस्तक बिस्तक कार्यक्रमात राजहंस प्रकाशनच्या आणखी एका पुस्तकावर बोलण्यासाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद. श्रोतेहो विषयांचं वैविध्य आणि आशयाची समृद्धी म्हणजे राजहंस प्रकाशन. राजहंस प्रकाशनच्या या आणि अशा पुस्तकांच्या खरेदीसाठी जरूर भेट द्या www.rajahansaprakashan.com या वेबसाईटला आणि राजहंस प्रकाशनच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजलाही जरूर फॉलो करा. संपर्क करा rajahansaprakashan1@gmail.com या ईमेलवर आणि 837-88-36-836 या मोबाईल क्रमांकावरही. प्रतिभा आणि ध्यास म्हणजे लेखक आणि प्रकाशक त्यातूनच जन्माला येतं पुस्तक बिस्तक. पुस्तक बिस्तक
1: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम पुस्तक बिस्तक आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. श्रोतेहो 7:50 आणि 30 सेकंद झाली आहेत. ऐकणार आहोत आमच्या संग्रहातली काही गीतं.

आनंद माडगुळकर यांच्या स्वरात म पा भावे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं विजय करंदीकर यांचं. श्रोतेहो, कार्यक्रमातलं या नंतरचं गीत ऐकवणार आहोत काहीच क्षणात.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय?
2: हो अहो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीज सुद्धा आहे.
1: अहो मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र. हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटलचे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर.
3: डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे. फोन 88 88 94.

मीरा पुंड यांचं गीत आपण ऐकलं श्रीकांत पारगावकर यांच्या स्वरात. संगीत होतं प्रकाश सावरकर यांचं. श्रोतेहो, याबरोबरच आमच्या संग्रहातल्या गीतांचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. श्रोतेहो, आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. काही क्षणातच म्हणजेच ठीक 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 वाजता मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: of Captagon, also known as Jihadi Drug, worth 182 crore rupees on way to the Middle East. In its editorial piece titled Plugging Leaks, the Statesman argues that recurring examination paper leaks in India are not merely policing failures, but signs of a deeply outdated and fragile exam system. It says the answer lies not in harsher punishment alone, but in the thorough redesign using secure, adaptive and carefully tested technological systems alongside stronger institutional transparency and accountability. The editorial warns that unless India reforms how competitive exams are conceived and administered, public trust in merit itself will continue to erode. Dailies have prominently reported the decision of the Netherlands to return 11th century Chola era plates to India. The Tribune, calling it a moment heavy with history and symbolism, writes that the Leiden University announced its decision to return the plates after an official inquiry concluded that they were taken during the Dutch colonial rule without the consent of their rightful custodians. And finally, an elephant has given birth to twin calves at the Corbett Tiger Reserve, reports Hindustan Times. Wildlife experts have described it as a rare event among elephants. And with that, it's back to you, Sunil.
1: Thank you, Tanvi. And now, before we end the bulletin, the headlines once again. India and the Netherlands elevate their ties to strategic partnership following talks between Prime Minister Narendra Modi and his Dutch counterpart, Rob Jetten. Prime Minister Modi to reach Gothenburg today on a two-day visit to Sweden to hold talks with his Swedish counterpart, Ulf Kristersson. Archaeological Survey of India allows Hindus unrestricted access to Bhojshala Temple after Madhya Pradesh High Court verdict. Government imposes curbs on import of silver, moves it to restricted category. Delhi government decides to reduce value-added tax on aviation turbine fuel in national capital from 25% to 7%. And in badminton, Indian duo Sattvik Sairaj Ranki Reddy and Chirag Shetty to face Indonesian pair in men's doubles final of Thailand Open in Bangkok today. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे 8:30 झालेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी, पूजा दीक्षित आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वर्तमान दशकात भारत आणि नेदरलँड्स विश्वासार्ह, पारदर्शक आणि भविष्यवेधी पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्रित काम करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सीबीआयकडून काल पुण्यात आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक. आशियाई भारत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनाला 3 कांस्य पदकं. आणि येत्या 2 दिवसात केरळमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा तर विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा हवामान विभागाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. आपत्ती आणि संकटांचं दशक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्तमान दशकात भारत आणि नेदरलँड्स विश्वासार्ह, पारदर्शक आणि भविष्यवेधी पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्रित काम करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. 5 दिवसांच्या परदेश दौऱ्यात काल नेदरलँड्स इथल्या प्रवासी भारतीयांच्या कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी झाले होते, त्यावेळी ते बोलत होते. वर्तमान जागतिक संघर्षाची परिस्थिती, उद्भवणारं ऊर्जा संकट यासारख्या आव्हानांच्या साखळीला सामोरं जाण्यासाठी अपयश आल्यास जागतिक पातळीवर लोकसंख्येचा मोठा भाग गरिबीत ढकलला जाऊ शकतो, असंही मोदी यावेळी म्हणाले. जागतिक स्तरावर भारताची भूमिका वृद्धिंगत होत असल्याचं सांगून पंतप्रधान म्हणाले,
4: 21वीं सदी का भारत अवसरों की भूमि है. भारत टेक्नोलॉजी ड्रिवन भी है और ह्यूमैनिटी ड्रिवन भी है. भारत जितना एंशियंट है उतना ही मॉडर्न बन रहा है और विकसित भारत की जर्नी में भागीदारी का भी है. मैं नेदरलैंड्स में भारतीय समुदाय के सभी साथियों से कहूंगा, आप भारत में ज्यादा से ज्यादा सहयोग बढ़ाएं, इससे भारत का सामर्थ्य भी बढ़ेगा और आपके इन्वेस्टमेंट पर रिटर्न भी ज्यादा मिलेगा.
3: त्यानंतर पंतप्रधानांनी नेदरलँड्सचे राजे विलेम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान नेदरलँडच्या लायडन विद्यापीठाकडून 11व्या शतकातील चोळ ताम्रपट पंतप्रधानांना भेट देण्यात आले. दरम्यान पंतप्रधान आपला नेदरलँड्स

दौरा आटोपून आज स्वीडनमधील गोथेनबर्ग इथं पोहोचतील. पंतप्रधान आजपासून 2 दिवस स्वीडनच्या दौऱ्यावर आहेत. नवी दिल्ली आणि स्टॉकहोम यांच्यातील दृढ होत चाललेल्या मैत्रीपूर्ण संबंधांमधील हा एक ऐतिहासिक टप्पा ठरेल. हा दौरा पंतप्रधानांच्या व्यापक युरोपीय दौऱ्याचा 3रा टप्पा असून जानेवारी 2026 ऐतिहासिक भारत युरोपीय संघ मुक्त व्यापार करार अंमलात आणल्यानंतर या खंडात केलेला त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. वेगानं होणारे तांत्रिक बदल आणि भूराजकीय आव्हानांच्या युगात द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेणं आणि परस्पर सहकार्याच्या नव्या संधी शोधणं हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. दिल्ली सरकारनं राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात एव्हिएशन टर्बाईन इंधनावरील मूल्यवर्धित कर 25% % कमी करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचं दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितलं. विमान क्षेत्राला दिलासा देणं, पर्यटन आणि मालवाहतूक उपक्रमांना चालना देणं या उद्देशानं दळणवळण आणि आर्थिक उलाढाल बळकट करण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिला असून त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचं गुप्ता यांनी सांगितलं. करातील हा सवलतीचा दर सुरुवातीला पुढील 6 महिन्यांसाठी लागू राहील असंही त्या म्हणाल्या. दिल्ली न्यायालयानं काल नीट पेपर फुटी प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधार पी व्ही कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे या 2 आरोपींना 10 दिवसांसाठी सीबीआय कोठडीत पाठवलं आहे. पुढील तपासासाठी या दोघांना राष्ट्रीय राजधानीबाहेर नेणं आवश्यक असल्याचं आणि या प्रकरणामागील व्यापक कट कारस्थानाचा तपास करणं गरजेचं असल्याचं तपास यंत्रणेनं न्यायालयाला सादर केल्यानंतर विशेष सीबीआय न्यायाधीश अजय गुप्ता यांनी कुलकर्णी आणि वाघमारे यांना सीबीआय कोठडी सुनावली. दरम्यान सीबीआयनं काल पुण्यातून आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक केली आहे. प्राध्यापक मनीषा मांढरे असं या संशयित आरोपीचं नाव असून ती पुण्यातील एका महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची शिक्षिका आहे. सीबीआयनं दिलेल्या माहितीनुसार एनटीएनं या प्रक्रियेत तिची तज्ज्ञ म्हणून नेमणूक केली होती. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेअंतर्गत काल 8 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली तर 5 नक्षलवादी पोलिसांसमोर शरण आले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनी क्रमांक 10 विभागीय सदस्य राजू मंगू वेको आणि त्याची पत्नी जन्नी उर्फ नगी येमला तसंच इतर 6 कंपनी सदस्यांचा समावेश असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी काल वार्ताहर परिषदेत दिली. या सर्वांकडून 65,34,000 रुपये रोख रक्कम, AK-47, SLR यासह अन्य बंदुका असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्वांवर 64,00,000 रुपयांचं बक्षीस होतं. त्याशिवाय शरण आलेल्या 5 नक्षलवाद्यांवरही 38,00,000 रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. नक्षलवाद्यांना अटक आणि शरणागती यामुळे गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त झाल्याचं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. सोमालियाच्या लोकप्रतिनिधींमध्ये राजकीय हस्तांतरण प्रक्रियेसंदर्भात 3 दिवस सुरू असलेली चर्चा काल कोणताही ठोस निर्णय न होता संपली. राष्ट्राध्यक्ष हसन शेख महमूद यांचा 4 वर्षांचा कार्यकाळ काल संपला. अध्यक्षीय आणि संसदीय कार्यकाळ 5 वर्षांपर्यंत वाढवण्यासाठीच्या घटनादुरुस्तीला मंजुरी दिली होती, मात्र विरोधी पक्ष आणि काही संघीय सदस्य राज्यांनी ही मुदतवाढ नाकारली आहे. सोमालियामध्ये सुरू असलेली मानवतावादी हक्कांची पायमल्ली आणि असुरक्षितता ही मोठी संकटं प्रथम सोडवावीत असं आवाहन संयुक्त राष्ट्रांच्या सहाय्य समितीनं केलं आहे. जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांचा मागोवा घेण्यासाठी सुरक्षा दलांनी काल अनेक भागांमध्ये शोधमोहीम सुरू केली आहे. 12 मेला मेंढर तालुक्याच्या मानकोट भागात घुसखोरीचा एक प्रयत्न हाणून पाडण्यात आला होता, ज्यामध्ये एक दहशतवादी मारला गेला. या घटनेनंतर पूंछच्या विविध भागांमध्ये ही शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. नियंत्रण रेषेलगतच्या कृष्णाघाटी क्षेत्रात घुसखोरांचा खात्मा केल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून अतिरिक्त तपासणी नाके उभारण्यात आले आहेत आणि वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. एक राष्ट्र एक निवडणूक विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीनं काल बंगळुरू इथं राजकीय पक्ष, कायदे मंडळ आणि नागरिकांसोबत व्यापक चर्चा केली. प्रसारमाध्यमांना माहिती देताना समितीचे अध्यक्ष पी पी चौधरी म्हणाले की कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार, माजी मुख्य

0: मुख्यमंत्री विरप्पा मोइली आणि भाजप तसंच इतर पक्षांच्या प्रतिनिधींनी संसदेनं जेपीसीकडे पाठवलेल्या एक राष्ट्र एक निवडणूक विधेयकावर आपली मतं मांडली. निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी काही राज्यांच्या विधानसभा मुदतपूर्व विसर्जित कराव्या लागतील आणि पक्षांतरबंदी कायदे, अविश्वास ठराव आणि राष्ट्रपती राजवटीमुळे निर्माण होणारे प्रश्न सोडवावे लागतील. वारंवार निवडणुका घेणं राष्ट्रीय हिताचं नाही, कारण त्यामुळे निवडणूक आचारसंहितेमुळे विकासावर परिणाम होतो, आर्थिक घडामोडींना अडथळा येतो, पर्यटनावर प्रतिकूल परिणाम होतो, तसंच शिक्षण विभाग, बँका आणि सरकारच्या संबंधित विभागांवरही परिणाम होतो, असंही ते यावेळी बोलताना म्हणाले. गांधीनगर इथं सुरू असलेल्या आशियाई भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनानं 77 किलो वजनी गटात 3 कांस्य पदकं पटकावली. स्नॅच, क्लीन अँड जर्क या प्रकारांमध्ये 220 किलो वजन उचलून तिनं 3 पदकं आपल्या नावे केली. हवामान. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, अंदमान समुद्राचा मोठा भाग, अंदमान बेटं आणि संपूर्ण निकोबार बेटांच्या काही भागांमध्ये आगेकूच केली आहे. त्यानुसार या महिन्याच्या 26 तारखेला केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. येत्या 3 ते 4 दिवसात अंदमान आणि निकोबार बेटं, पश्चिम बंगालचा उपहिमालयीन भाग, सिक्कीम, तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल, केरळ तसंच मध्य आणि दक्षिण कर्नाटकच्या काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. तर पुढील 2 दिवसात बिहार, छत्तीसगड, झारखंड, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, ओदिशा, रायलसीमा, किनारपट्टीजवळील आंध्र प्रदेश, कोकण, गोवा, तेलंगण, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या भागात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसंच मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि विदर्भ या भागात उद्या उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. वर्तमान देशात भारत आणि नेदरलँड्स विश्वासार्ह, पारदर्शक आणि भविष्यवेधी पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्रित काम करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सीबीआयकडून काल पुण्यात आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक. आशियाई भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनाला 3 कांस्य पदकं आणि येत्या 2 दिवसात केरळमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा तर विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आपण ऐकलं आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 8:40 आणि 45 सेकंद झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
3: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित रूपक संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास. लेखिका श्रीमती वीणा वाठोरे. सादर करते आहेत आशिष बेनीश्याम सातपुते.
4: नमस्कार. आज आपण साजरा करतोय वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन सोसायटी डे, अर्थात जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन. संवाद आणि माहितीच्या शक्तीचा हा खास दिवस.
5: चला तर अनुभवू या संवाद क्रांतीचा हा प्रेरणादायी अद्भुत प्रवास.

0: दरवर्षी 17 मे रोजी साजरा होणारा हा दिवस 1865 मध्ये आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या स्थापनेची आणि पहिल्या आंतरराष्ट्रीय टेलिग्राफ अधिवेशनाची आठवण करून देतो.
1: या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे इंटरनेट आणि माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने डिजिटल दरी कमी करणे आणि माहिती समृद्ध समाज निर्माण करण्याबाबत जागरूकता वाढवणे.
0: 1969 पासून साजरा होणारा हा दिवस 2006 पासून जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन या नावाने ओळखला जातो. दरवर्षी एका विशेष थीमद्वारे तंत्रज्ञानाचा समाज आणि अर्थव्यवस्थेवर होणारा सकारात्मक प्रभाव अधोरेखित केला जातो. भारतानेही या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करत डिजिटल अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली आहे आणि यंदाची 2026 ची थीम आहे
1: डिजिटल.

0: जीवन रेखा जोडलेल्या जगात लवचिकता बळकट करणे
1: म्हणजेच सुरक्षित आणि सक्षम डिजिटल पायाभूत सुविधांद्वारे अखंड सेवा आणि जागतिक संपर्क कायम करण्याचा हा प्रयत्न आहे.
0: संवादाच्या या नव्या युगात तंत्रज्ञान आपल्याला फक्त जोडत नाही तर एकत्र पुढे जाण्याची ताकदही देतं.
1: चला तर अनुभवूया संवाद क्रांतीत आदि मानव हा भावांचा संवाद.
2: मानवाच्या सुरुवातीपासूनच संवादाची गरज ही त्याच्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग होती.
3: होय, काळ बदलला, साधनं बदलली, पण संवाद कधीच थांबला नाही.
2: जेव्हा भाषा नव्हती, शब्द नव्हते, तेव्हा माणूस हावभाव, हातवाऱ्यातून, चित्र आणि आवाजानी संवाद साधायचा.

0: कार्यातून चित्र आणि आवाजानी संवाद साधायचा.
1: हातवारे, हावभाव, आग, धूर संकेत, आवाज, ओरड हेच होते त्या काळातील संवादाचे साधन. अशाब्दिक, प्रारंभिक आणि अतिशय आत्मीय.
0: थोडक्यात सांगायचं तर हे संवाद प्रकार म्हणजे मानवी अस्तित्वाचा पाया, भावना आणि गरजेला शब्दांविना व्यक्त करणारे.
1: प्राचीन काळापासून माणसाने संवादासाठी आणि एकमेकांना धोक्याची सूचना देण्यासाठी अनेक साध्या पण प्रभावी माध्यमांचा वापर केला.
0: पहिलं माध्यम हातवारे आणि हावभाव. जेव्हा शब्द अपुरे पडतात किंवा भाषा समजत नाही तेव्हा चेहऱ्यावरील भाव आणि हातांच्या हालचालीच बोलू लागतात.
1: लांबून कोणाला थांबवायचं असेल तर हात उंचावणे किंवा संमती दर्शवण्यासाठी मान डोलावणे हे सगळं न बोलताही खूप काही सांगून जातं.
0: दुसरं माध्यम आग आणि धूर संकेत. अंतर खूप असेल तरी संदेश पोहोचवायचा. मग डोंगर माथ्यावर पेटायची आग, उठायचे धुराचे लोट,
1: सैन्याला सावध करायला, मदतीसाठी हात द्यायला हे संकेतच बनायचे जीवनरेखा.
0: आणि तिसरं आवाज आणि ओरड. जंगलात निर्जन ठिकाणी आपला ठाव ठिकाणा सांगण्यासाठी
1: मोठ्याने ओरडणं, विशिष्ट शिट्ट्या हेच होते त्या काळातील सांकेतिक संदेश.
0: म्हणजेच संवादाची ही सुरुवात साधी असली तरी अत्यंत प्रभावी होती.
1: कारण ती थेट मनाशी जोडणारी होती. शब्दांशिवाय ही भावना पोहोचवणारी होती.
0: आणि इथूनच सुरू झाला संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास.
2: संवाद क्रांतीत प्राचीन काळ, संकेत आणि ध्वनी.
0: शब्द कोरले इतिहासात, कालावरती उमटले ठसे.
1: ढोल, शंख, टाळ्या आणि दवंडी हेच होते त्या काळातील माहिती पोहोचवण्याचे प्रभावी मार्ग.
0: ध्वनी संकेत ढोल वाजवून, शंख फुंकून, गावभर किंवा सैन्याला दिले जात असत महत्वाचे संदेश.
1: एकच आवाज आणि सगळं गाव सतर्क.
0: किल्ल्यावरील प्रतिध्वनी पद्धती, स्थापत्य आणि विज्ञानाचा अद्भुत संगम.
1: दूरवरून आलेला आवाज भिंतींवर आपटत संदेश पोहोचवत असे, सावध रहा.
0: ढोल वाजे, दवंडी पिटे,
1: ऐका हो ऐका, गावकऱ्यांनो ऐका. गाव सभा असो, इशारा असो किंवा निमंत्रण, दवंडीस पोहोचवायची प्रत्येक महत्वाची बातमी.
0: आज मोबाईल आणि सोशल मीडियाच्या युगात ही परंपरा मागे पडली असली
1: तरीही ती आपल्या संस्कृतीचा एक जिवंत भाग आहे.
0: टाळ्यांद्वारे किंवा ध्वनीद्वारे संदेश देणे ही किल्ल्यावरील प्राचीन पण अत्यंत बुद्धिमान संवाद पद्धती होती.
1: काळ बदलला, साधने बदलली, पण संवादाची गरज कायम आहे.
0: टाळ्यांपासून सुरू झालेला प्रवास आज डिजिटल विश्वात पोहोचला आहे.
3: संवाद क्रांतीत दूध, पत्र आणि कबूतर.
0: काळ पुढे सरकत गेला आणि मानवाने आपल्या विचारांना, भावनांना शब्दांचं रूप दिलं. भिंतींवर, दगडांवर, पानांवर कोरून ठेवले.
1: ही अक्षर माझा संदेश पुढच्या पिढीसाठी, काळ ओलांडून पोहोचणारा आवाज.
0: संवाद आता फक्त क्षणिक राहिला नाही, तो जतन होऊ लागला, काळाच्या पलीकडे जाणारा बनला.
1: दूध, पत्र आणि कबूतर हीच होती त्या काळातील संवादाची जीवनरेखा.
0: दूत कधी घोड्यावरून, कधी पायी, दूरवरचा संदेश पोहोचवणारे खरे नायक.
1: राजाचा संदेशवाहक, हस्तलिखित संदेश घेऊन गावोगाव फिरणारा आज तर पहिला नेटवर्क.
0: पत्र संवादाचं जिवंत माध्यम. राजा महाराजांच्या आज्ञा असोत किंवा युद्धातील बातम्या,
1: कागदावर लिहिलेला प्रत्येक शब्द मनापासून मनापर्यंत पोहोचणारा एक हळवा दुवा.
0: लेखणी, शाई, कागद आणि मोहर, भावना शब्दात ओतून पाठवण्याची एक सुंदर कला. आजच्या ईमेलचा जणू जुना भाऊ.
1: 1854 मध्ये लॉर्ड डलहौसी यांच्या प्रयत्नाने भारतात आधुनिक टपाल व्यवस्थेची स्थापना झाली.
0: आणि आज इंडिया पोस्ट केवळ पत्रांपुरतीच मर्यादित नाही, पार्सल, बचत बँक, विमा आणि डिजिटल सेवा देखील देते.
4: डाक लाया, खुशी का पया. काम कही कही दर्द ना लाया ताकि अटाक लाया।
0: कबूतर निसर्गाचा विश्वासू संदेशवाहक,
1: पायाला बांधलेलं छोटसं पत्र आणि कबूतर उडत जाई महत्वाचे कधी गुप्त संदेश घेऊन।
0: जुन्या काळचं वायरलेस नेटवर्क पंखांवर चालणारं।

0: माहितीये का, भारतात 2006 पर्यंत ओडिशा पोलीस कबुतरांचा वापर करत होते
1: आणि रोमन काळातही विजयाची बातमी पोहोचवण्यासाठी कबुतरांचाच आधार घेतला जात असे.
0: असा होता संवादाचा तो सुवर्ण काळ, साधा पण मनाला भिडणारा, जिथे साधनं कमी होती पण भावना खूप खोल होत्या.
2: संवाद क्रांतीत टेलिग्राफ आणि टेलिफोन.
1: टेलिग्राफ आणि टेलिफोन दोन्ही वायरवर चालणाऱ्या विद्युत संवाद प्रणाली ज्यांनी दळणवळणाच्या जगात क्रांती घडवून आणली.
0: 1840 दशकातला टेलिग्राफ मोर्स कोडच्या खुणांमधून संदेश पाठवणारा आणि 1870 दशकातला टेलिफोन मानवी आवाज थेट पोहोचवणारा.
1: टेलिग्राफ पहिलं इलेक्ट्रिक टेलिकम्युनिकेशन साधन आणि टेलिफोन थेट संवादाचं जिवंत माध्यम.
0: भारतातील सर्वात जलद संवाद साधन टेलिग्राफ.
1: शब्द कमी पण भावना आणि संदेश.
0: पण टेलिग्राफ म्हणजे अनेकांसाठी भीतीचं नावही होतं,
1: कारण वाईट बातम्या बहुतेक अशाच यायच्या.
0: टेलिग्राफ ही केवळ तांत्रिक प्रणाली नव्हती, ती होती भावनांची वाहिनी, जिथे काही शब्दात संपूर्ण आयुष्य व्यक्त होत होतं.
1: आणि मग आला टेलिफोन, जिथे शब्द नाही तर थेट आवाज पोहोचू लागला.
0: अलेक्झांडर ग्राहम बेल यांचा 1876 मधला हा शोध संवादाला दिला जिवंत स्पर्श. सामान्य माणूसही सहज बोलू शकतो.
1: आणि मग सुरू झाला एक नवा टप्पा STD आणि ISD कॉल्सचा.
0: शहर ते शहर, देश ते देश आवाज पोहोचू लागला क्षणात.
1: गावागावात उभे राहिले पब्लिक कॉल ऑफिसेस, म्हणजेच PCO बूथ्स. लोक आपल्या माणसांशी बोलायचे.
0: ती काही मिनिटांचीच बोलणी, पण त्यात भरलेला असायचा जिव्हाळा, आपलेपणा.
1: अंतर नक्कीच कमी झालं, पण वेळ आणि खर्च दोन्ही जास्त होते.
0: तरीही त्या हॅलो मध्ये होती एक वेगळी सूब, जी आजही मनात जिवंत आहे.
3: संवाद क्रांतीत रेडिओ. आणि दूरदर्शन.

0: 1920 दशकाच्या उत्तरार्धात जेव्हा रेडिओचा जन्म झाला तो एक आश्चर्याचा धक्का होता.
1: मर्यादित प्रसारण, मर्यादित श्रोते, पण तरीही त्या एका आवाजात होती एक विलक्षण ताकद.
0: रेडिओ केवळ एक प्रसारण माध्यम नाही तर पिढ्यान पिढ्या माणसांच्या आयुष्याशी जोडलेला विश्वासाचा साथीदार.
1: सकाळची सुरुवात बातम्या, हवामान आणि भक्तिगीतांनी. शेतकरी, कामगार, प्रवासी, गृहिणी प्रत्येकाच्या दिवसाची साथ बनलेला.
0: प्रवासात, काम करताना किंवा एकटेपणात रेडिओ नेहमी सोबत असायचा.
1: देश विदेशातील घडामोडी, सामाजिक संदेश, जनजागृती, आपत्कालीन सूचना आणि भरपूर मनोरंजन.
0: आजही डिजिटल युगात FM, कम्युनिटी रेडिओ आणि ऑनलाईन रेडिओच्या माध्यमातून रेडिओ नव्या रूपात आपल्या सोबत आहे आणि कायम राहील.
1: विद्युत चुंबकीय तरंगांच्या सहाय्याने ध्वनी आणि चित्र प्रसारित होऊ शकतात असं भाकीत 1866 मध्ये जेम्स क्लार्क मॅक्सवेल यांनी केलं.
0: आणि याच सिद्धांतावर उभं राहिलं रेडिओ आणि दूरदर्शनचं अद्भुत जग.
1: 1959 दिल्लीतून सुरू झालं दूरदर्शनचं पहिलं प्रक्षेपण. पश्चिम जर्मनीच्या उपकरणांसह कृष्णधवल पडद्यावर उमटलं एक नवं स्वप्न.
0: तेव्हा त्याला म्हणायचे पिक्टोरियल रेडिओ, कारण आवाजासोबत चित्रही दिसू लागलं होतं.
1: प्रेक्षक मर्यादित होते, पण हळूहळू देशभर उभारली गेली प्रक्षेपण केंद्र.
0: आणि मग 1982
1: दिल्लीतील आशियाई क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने भारतामध्ये सुरू झालं रंगीत दूरदर्शन.
0: काळ्या पांढऱ्या जगातून रंगीत स्वप्नांच्या दुनियेत प्रवेश. समाज एकत्र जोडला गेला.
1: माहितीने विचार बदलले. एक आवाज लाखो कान, संवादाने जोडला देश महान.
2: संवाद क्रांतीत दूर संचाराचा प्रवास टेलिफोन ते मोबाईल.
1: खिशात मावणार पण संदेश पोहोचवण्यात कमाल करणारे एक छोटसं यंत्र
0: पेजर. एक छोटा वायरलेस रिसीव्हर ज्यावर फक्त मजकूर संदेश येत असत.
1: कोणी मेसेज पाठवायचा असेल तर थेट पेजर वर नाही तर आधी कॉल सेंटरला फोन.
0: ऑपरेटरला संदेश सांगायचा आणि तो

0: संदेश पेजर वर पाठवला जायचा.
1: म्हणजेच पेजर हा वन वे कम्युनिकेशन, फक्त संदेश येणार, उत्तर नाही.
0: खिशात मावणारा छोटा आकार.
1: नेटवर्क कमी असलं तरी संदेश नक्की पोहोचायचा. मग आला मोबाईल फोन.
0: कॉल, SMS, इंटरनेट, सगळं एकाच डिव्हाइस वर.
1: अधिक वेगवान, अधिक सोयीस्कर आणि दोन मार्गी संवाद.
0: आणि म्हणूनच छोटासा पेजर हळूहळू इतिहासात जमा झाला. आणि मग 1973
1: मार्टिन कूपर, जगातील पहिला मोबाईल कॉल.
0: 1983 पहिला व्यावसायिक मोबाईल.
1: 1991 2G आणि SMS ची सुरुवात.
0: 31 जुलै 1995 भारताचा पहिला मोबाईल कॉल.
1: आणि तेव्हा इनकमिंग कॉललाही पैसे.
0: 3G 4G आणि आता 5G.
1: व्हिडिओ कॉल, सोशल मीडिया, संपूर्ण जग आपल्या हातात.
0: मोबाईल झाला मिनी कम्प्युटर.
1: आज प्रत्येकाच्या हातात स्वतःचा मोबाईल.
0: संवाद जलद, सोपा आणि स्वस्त.
1: टेलिफोन ते मोबाईल हा प्रवास केवळ अंतर कमी करणारा नाही, तर माणसांना अधिक जवळ आणणारा आहे.
0: संवाद झाला अधिक जलद,
1: अधिक सोपा आणि अधिक जोडलेला, कनेक्टेड.
2: 20व्या शतकाच्या शेवटी जगात आली एक नवीन क्रांती. इंटरनेट, ईमेल, वेबसाइट्स, माहितीचा अथांग महासागर. पण योग्य माहिती निवडणं हाच खरा शहाणपणा.
3: इंटरनेट म्हणजे जगभरातील संगणक, सर्व्हर आणि मोबाईल उपकरणांना जोडणारे एक विशाल जाळं, एक नेटवर्क ऑफ नेटवर्क्स.
2: TCP/IP या नियमांवर चालणारं फायबर, सॅटेलाइट आणि वायफाय च्या माध्यमातून क्षणात जगाला जोडणार.
3: आज माहिती शोधणं एका क्लिकवर, संपर्क ईमेल, मेसेजिंग आणि सोशल मीडियावर, शिक्षण, मनोरंजन, बँकिंग, खरेदी, सगळं काही ऑनलाईन.
2: संवाद क्रांतीत डिजिटल युग.
3: डिजिटल युग, एक क्लिक आणि जग आपल्या हातात.
2: इंटरनेट, स्मार्टफोन, संगणक आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मानवी जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत.
3: माहितीचा स्फोट, संवादाची क्रांती, ऑनलाइन व्यवहार आणि ई गव्हर्नन्स आणि शिक्षण, आरोग्यातील नवे बदल.
2: जिथे संधी आहेत तिथे आव्हानेही आहेत.
3: सायबर सुरक्षा, मानसिक आरोग्य आणि डिजिटल डिव्हाइस. संवाद बदलला, जग बदललं आणि आपणही डिजिटल झालो. संवाद क्रांती, आजचं युग स्मार्ट कम्युनिकेशन.
2: टेलिफोन पासून मोबाईल पर्यंतचा हा प्रवास तंत्रज्ञान, वेळ आणि माणसाच्या गरजेचा सुंदर संगम आहे. सोशल नेटवर्किंग, संवादाची नवी दुनिया.
3: आज संवाद फक्त कॉल किंवा मेसेज पुरता मर्यादित नाही. सोशल मीडियामुळे आपण क्षणात जगाशी जोडले जातो.
2: क्षणात मेसेज, फोटो, व्हिडिओ, जगभर संपर्क, लाइव्ह स्ट्रीमिंग आणि इमोजी, भावना व्यक्त करण्याचे नवे मार्ग.
3: कुटुंबाशी सतत संपर्क, शिक्षण, व्यवसाय, जागरूक, सगळं सोपं झालं. पण वेळेचा अपव्यय, खोटी माहिती आणि गोपनीयतेचा धोका, यामुळे स्मार्ट वापर खूप गरजेचा आहे.
2: संवाद क्रांतीत संवादाचे नवे प्रकार.
3: ऑडिओ कॉल, व्हॉइस मेसेजेस, पॉडकास्ट, इमोजी, एक छोटस चिन्ह पण हजार शब्द सांगणारा.
2: व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, जणू आपण समोरासमोरच आहोत. आणि मोबाईल, खिशातली डायरी, बँक, क्लासरूम आणि मनोरंजन.
3: संवादाचा नवा चेहरा, आठवणी.
2: पूर्वी संवाद म्हणजे फक्त बोलणं, आज संवाद म्हणजे क्षण जपणं.
3: फोटो, एका क्षणाची गोष्ट, रील्स, क्षणांना चालना देणारी कथा.
2: आय मिस यू, हॅपी मोमेंट्स, थ्रो बॅक. आता भावना शब्दांपेक्षा चित्रातून जास्त बोलतात.
3: संवाद आता फक्त शब्दात नाही, तो आठवणींतून, चित्रांतून आणि क्षणातून घडतोय. आजचा संवाद म्हणजे क्षण जपणं, भावना शेअर करणं आणि आठवणी जिवंत ठेवणं.
2: आज जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन आपल्याला आठवण करून देतो, संवाद ही फक्त तंत्रज्ञानाची देणगी नाही, तर ती माणसाला माणसाशी जोडणारी सर्वात मोठी शक्ती आहे.
3: आदी मानवाच्या संकेतांपासून ते आजच्या डिजिटल विश्वापर्यंत आपण खूप पुढे आलो आहोत. पण या प्रवासात सर्वात महत्वाचं आहे जोडलेलं राहणं मनाने आणि विचारांनी.
2: चला तर तंत्रज्ञानाचा वापर फक्त वेगासाठी नाही, तर समजून घेण्यासाठी,

0: जवळ येण्यासाठी आणि समाज अधिक सक्षम करण्यासाठी करूया. कारण खरा संवाद तोच जो अंतर नाहीस करतो आणि माणसांना जवळ आणतो.
1: श्रोते हो, आताच आपण ऐकलत जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित रूपक संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास. लेखिका होत्या श्रीमती वीणा वाठोरे, संचालन होतं होमेश्वरी वडीखाय आणि आशिष सातपुते यांचं. निवेदन होतं नेहा तिवारी आणि शंतनू ठेंगडी. सादर करते होते आशिष बेनीश्याम सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.

श्रोतेहो, आम्ही बोलत आहोत मध्यम लहरी 378°, 7-8 मीटर्स अर्थात 792 kHz वरून आपल्या रेडिओ सेट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून, आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

9:40 झाले आहेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत. श्रोते हो, आज लोकप्रिय अभिनेत्री मुक्ता बर्वे यांचा जन्मदिन. त्यानिमित्त ऐकूया त्यांच्या चित्रपटातली काही गीतं.

0: मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं स्वप्नील बांदोडकर आणि निहिरा जोशी यांच्या स्वरात. गुरु ठाकूर यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं अवधूत गुप्ते यांनी. श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत मुक्ता बर्वे यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली काही गीतं. कार्यक्रमातली या नंतरची गीतं ऐकणार आहोत काही क्षणातच.
1: से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा, मैं सुपरमैन.
2: सचिन,
1: मम्मी,
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
3: वीडियो लाइक करने से भी पैसे मिलतील. सो इजी.
4: फसला. अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते
5: जाणकार बना, सतर्क रहा.

0: जोगवा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं अजय अतुल यांच्या स्वरात. संजय पाटील यांनी लिहिलेलं गीत संगीतबद्ध केलं होतं अजय अतुल यांनी. श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: हिंदी चित्रपटात हास्य अभिनेता आणि हास्य अभिनेत्रींचं एक आगळं वेगळं स्थान. जॉनी वॉकर, जगदीप महमूद, ज्युनियर महमूद, असरानी, पेंटल, धुमाळ, आय एस जोहर, मुखरी, जॉनी लिव्हर, तर अभिनेत्रींमध्ये मनोरमा, टुनटुन म्हणजेच उमा देवी, तसंच गुड्डी मारुती, अरुणा इराणी यासारख्या कलाकाराबरोबरच देवेन वर्मा.
2: सुन इधरा, एक बात बताओ, आदमी मरते मरते आठ आने बचा के क्या करेगा?
3: कुछ नहीं, जब जिंदगी चली गई तो आठ आने बचा के क्या फायदा, ये ले चलेगा.
1: उत्पल दत्त, शक्ति कपूर, अनु कपूर, अनुपम खेर, लक्ष्मीकांत बेर्डे, बोमन इरानी, कादर खान यासारखे कलाकार. पूर्वीच्या काळी जॉनी वॉकर आणि मेहमूद यांच्यासाठी भूमिका लक्षात ठेवून चित्रपट लिहिले गेले आणि नायकांपेक्षाचं अधिक मानधन या कलाकारांना देण्यात आलं. तेव्हा अशा हास्य कलाकारांविषयी बोलूयात यावेळच्या हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमात. सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या दरम्यान जरूर फोन करा 2553-1705 किंवा 1706 या क्रमांकावर. प्रसारण होईल बुधवारी 12 ते 1 दरम्यान. हास्य कलाकारांविषयी बोलायचंय, आपल्याला फोन करायचा आहे हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमासाठी सोमवारी 11 ते 11:30 दरम्यान. संवाद साधतील कैलास.

0: श्रोते हो, अनियमित पाळी, वजन वाढणं, ताणतणाव, त्वचेच्या समस्या, इनफर्टिलिटीची भीती अशा अनेक समस्यांना आजच्या तरुणी आणि महिला सामोऱ्या जात आहेत. PCOD म्हणजे नेमकं काय, लाईफस्टाईल, स्ट्रेस आणि डिजिटल एज याचा त्याच्याशी काय संबंध, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य वेळी काळजी घेतली, उपचार केले तर हे नियंत्रणात येऊ शकतं का, याच विषयावर स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर शिल्पा भट यांच्याशी मनमोकळी चर्चा करूया, सहभागी होऊया. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 19 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202-553-1705 किंवा 6. स्त्री आरोग्य जपणं म्हणजे कुटुंबाचं आणि पर्यायानं समाजाचं आरोग्य जपण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: श्रोते, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया डबल सीट या मुक्ता बर्वे यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातलं गीत जसराज जोशी आणि आनंदी जोशी यांच्या स्वरात.

0: स्पृहा जोशी यांनी लिहिलेलं हे गीत आपण ऐकलं. संगीत आता ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांचं.
1: कमी वेळात जास्त नफा,
2: बस एका क्लिक वर कमाले.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
4: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोतेहो, ऐकूया एक जनजागृतीपर निवेदन. श्रोतेहो, सध्या राज्यात तसंच देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्त्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखे द्रवपदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड तेलकट व तिखट पदार्थ टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं असं जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा. धन्यवाद. श्रोतेहो, आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आपण ऐकत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. यामध्ये आपण ऐकतोय मुक्ता बर्वे यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली काही गीतं.

लग्न पहावे करून या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं बेला शेंडे यांच्या स्वरात. अंबरीश देशपांडे यांनी लिहिलेलं गीत संगीतबद्ध केलं होतं अजय नाईक यांनी. श्रोत्या कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐकणार आहोत मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातलं. स्वर आहे स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेंडे यांचा. गीत लिहिलं आहे गुरु ठाकूर यांनी आणि संगीतबद्ध केलं आहे निलेश मोहरीर यांनी.

0: श्रद्धेह या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. या कार्यक्रमात आज आपण ऐकलीत मुक्ता बर्वे यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली काही गीतं. श्रद्धेह आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. सकाळचे 9:30 वाजलेत. आता सप्ताह विशेष चर्चा या अंतर्गत ऐकणार आहोत भारतीय जनगणना याविषयी प्राध्यापक अंजली राडकर यांनी सांगितलेली माहिती आणि त्यानंतर जनगणनेविषयी जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत. निर्मिती सहाय्य आहे मोनिका मेहकर यांचं आणि सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
1: श्रोत्याहो नमस्कार. सप्ताह विशेष या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोत्याहो, भारतीय जनगणना सुरू झाली आहे. आपल्यासारख्या विस्तीर्ण देशात ती राबवणं हे सोपं नक्कीच नाही. या जनगणनेविषयीच आपण जाणून घेणार आहोत आज दोन वक्त्यांकडनं. सुरुवातीला प्राध्यापक अंजली राडकर यांच्याकडनं एकंदरच जनगणनेविषयी आपल्या मनात असलेल्या कुतूहलांची उत्तरं आपल्याला मिळू शकतील. प्राध्यापक अंजली राडकर या लोकसंख्याशास्त्राच्या अभ्यासक आहेत आणि गोखले इन्स्टिट्यूटमध्ये त्या कार्यरत होत्या. त्यांच्याकडून ऐकूया भारतीय जनगणनेविषयी.
2: आता जनगणनेविषयी जर असं जाणून घ्यायचं असेल तर आपल्याकडे पहिली जनगणना 1872 साली झाली. म्हणजे तेव्हा आपल्यावर ब्रिटिशांचा अंमल होता आणि ब्रिटिशांना कल्पना होती जनगणनेच्या महत्वाची, त्यांच्याकडे होत होती आणि त्यांना सुद्धा भारतात काय परिस्थिती आहे जाणून घ्यायचं होतं. त्याच्या आधीची जे भारताची स्थिती होती ते आपण विखुरलेले होतो. 1872 साली आपण बऱ्यापैकी एका अंमलाखाली होतो आणि मग ब्रिटिशांनी तेव्हा आपली पहिली जनगणना केली. पण ती 1867 ते 1872 या काळात केली, म्हणजे ती एकदम झाली नाही जशी आत्ता होते तशी. त्यामुळे जरी ती पहिली जनगणना असली तरी ती एकत्रितपणे एका वेळेस झाली नव्हती. मग त्याच्यानंतर 1881 साली परत जनगणना झाली आणि त्यानंतर मात्र दर 10 वर्षांनी कुठल्याही कारणाने उशीर न होता जनगणना होतच राहिली. म्हणजे 1921 जनगणना आपण केली, त्यामुळे एकदाही आपल्या ह्याच्यामध्ये खंड पडला नाही, हे सगळ्यात महत्वाचं होतं. आता ब्रिटिश पूर्व काळात सुद्धा आपल्याकडे जनगणनेचे उल्लेख आहेत बरं का, कारण त्याच्यात पहिला उल्लेख तर अगदी ऋग्वेदात आहे आणि त्याच्यानंतर तो इसवी सन पूर्व 800 ते इसवी सन पूर्व 600 या काळात जनगणनेचा उल्लेख आहे. त्यानंतर कौटिल्याच्या अर्थशास्त्रात त्याचा उल्लेख आलाय, म्हणजे साधारण इसवी सन पूर्व 321 ते 296 या काळात. नंतर मात्र बराच काळ अशी काही माहिती नाहीये. मग त्यानंतरचा उल्लेख मिळतो तो अकबरचा जेव्हा अंमल होता आपल्यावर तेव्हा, म्हणजे अबुल फजलच्या लेखनात तो होता. तो साधारण 1595-96 काळ होता, त्या काळात जनगणनेचे उल्लेख मिळाले. आणि मला सांगायचा उद्देश काय आता इथे की ही प्रक्रिया अस्तित्वात होती. लोकसंख्येची माहिती आणि महत्व राज्यकर्त्यांना तेव्हाही पटलेलं होतं आणि त्यामुळे ही गोष्ट होत होती. त्या काळात थोडासा

ज्या राज्यकर्त्यांचा उद्देश वेगळा होता, म्हणजे तेव्हाच ही जी जनगणना सध्या होते तशी ती व्हायची नाही. तेव्हा ती फक्त जे कोणी टॅक्स भरू शकतील, कर भरू शकतील असे शेतकरी किंवा व्यापारी असे लोक होते, किंवा तरुण पुरुष मुख्यतः जे सैन्यात भरती करून ज्यांना घेता येऊ शकेल किंवा ज्याचा राजाला वेगळ्या प्रकारे उपयोग होऊ शकेल अशा रीतीने जे होते त्यांचीच माहिती नेमलेली असायची, गोळा केली जायची. त्यामुळे मग त्यात स्त्रिया, लहान मुलं, वृद्ध, अपंग, आजारी अशा कुठल्याही व्यक्तींचा समावेश नव्हता. त्यामुळे हे जे होतं याला पूर्व आधुनिक असं जनगणना असं म्हणतात, म्हणजे त्याला प्री मॉडर्न सेन्सस असं आधुनिक जनगणना आपण म्हणतो. एक म्हणजे वैयक्तिक गणना, म्हणजे सर्वच्या सर्व लोकांची माहिती गोळा करणं, म्हणजे स्त्री पुरुष आबाल वृद्ध आजारी सर्व, नंतर त्या घरातल्या सर्व व्यक्ती म्हणजे त्याच्यामध्ये यायलाच पाहिजेत, नंतर ते समकालिकता म्हणजे एकाच वेळेला व्हायला पाहिजेत, म्हणजे आता या 6 महिन्यात कोणाची केली, पुढच्या 6 महिन्यात कोणाची केली असं नाही, एक विशिष्ट वेळ त्याच्यासाठी आपण ठरवायची आणि त्या वेळातच ती माहिती गोळा करायची. जशी आपल्याकडे तुम्हाला माहितीच आहे की फेब्रुवारी महिन्यात जनगणना खरी खरी जी होते, म्हणजे माणसं मोजायची जी प्रक्रिया आहे ती फेब्रुवारी महिन्यात होते, 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी, तशी ती आता होणार आहे पुढच्या वर्षी 27 साली. आणि त्याला एक वारंवारिता असते ठरवलेली, म्हणजे 5 वर्षांनी होईल, 10 वर्षांनी होईल, असं दर 10 वर्षांनी होणारी जी असते, तर ते म्हणजे त्याच्या व्याख्येमध्ये ही अशी वारंवारिता सुद्धा अपेक्षित आहे. आता हे खूप मोठं काम आहे, भारतासारख्या खंडप्रायात देशात आपण सगळेच तो विचार करू शकतो, तर ही सगळी प्रचंड जबाबदारी अर्थातच सरकारने उचललेली आहे आणि गृह मंत्रालयातर्फे ही सर्व जनगणनेचा कार्यक्रम आपला होतो. त्याच्यासाठी सेन्सस कमिशनर किंवा रजिस्ट्रार जनरल अशी पोस्ट निर्माण केलेली आहे, तो आयएएस दर्जाचा ऑफिसर असतो आणि त्याच्या सगळ्या देखरेखीखाली ही प्रक्रिया केली जाते आणि मग सर्व माहिती एकत्रित करून त्याचं वर्गीकरण करून ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या गावांची माहिती असते, म्हणजे सर्व गावांमध्ये काय काय अमेनिटीज उपलब्ध आहेत, काय काय सोयी आहेत, किंवा संसाधनं कुठल्या कुठल्या पद्धतीची आहेत ही माहिती असते. नंतर शहरी भागामध्ये काय काय तिथे सोयी आहेत, किंवा त्यांनी पण सेन्ससनी सुद्धा वॉर्ड्स केलेले असतात, अर्थातच ते आपले जे कॉर्पोरेशनचे किंवा महानगरपालिकेचे जे वॉर्ड्स असतात त्याच्यापेक्षा वेगळे असतात, कारण सेन्सरनी त्यांच्या सोयीसाठी जनगणनेच्या किंवा मोजण्याच्या सोयीसाठी केलेले वॉर्ड्स असतात आणि त्याची वॉर्ड वाईज सुद्धा माहिती आपल्याला उपलब्ध असते. आता काय असतं, जनगणना जरी ती फेब्रुवारी महिन्यात मी म्हणलं तशी होणार असली तरी आधीची तयारी भरपूर असते त्याची, केंद्र सरकारपासून मधनं राज्य सरकार, राज्य सरकारपासून जिल्हे, जिल्ह्यात तालुका, तालुक्यात गावं किंवा शहरातले वॉर्ड्स, एवढं सगळं करायचं. कारण काय, आता साधारणतः आपल्याकडे जर बघितलं तर 6 लाखाच्या वर खेडी आहेत, 6,500 शहरं आहेत, म्हणजे हे मी 2011ची माहिती सांगते, कारण आपल्याकडे आता 2011चीच माहिती उपलब्ध आहे, तर ही माहिती तेव्हा होती, आता हे सगळं वाढलं असणार आहे अजून. तर एवढ्या सगळ्या हे सगळं कशासाठी करायचं, म्हणजे हे त्याचं असं आहे की आपल्याला आपली लोकसंख्या माहिती हवी, म्हणजे देशाच्या लेवलला जर आपण बघितलं तर आपण किती लोक आहोत, भारतात आपण किती लोक राहतो त्याचा आपल्याला नक्की आकडा माहिती पाहिजे. आपण या जगात कुठे आहोत, लहान आहोत का मोठे आहोत, ते कळण्यासाठी आपल्याला ते पाहिजे. किंवा आता आपण जे कमी जास्त होतोय, म्हणजे वाढतीय लोकसंख्या का कमी होतीये, ते आपण कसे होतोय, म्हणजे किती वेगाने आपण आपली लोकसंख्या वाढतीये किंवा किती वेगाने ती घटतीये हे बघण्यासाठी सुद्धा हे आकडे आपल्याकडे हवे, जगाच्या तुलनेत आपण कुठे आहोत समजण्यासाठी. हे झालं आकड्याविषयी. पण आपले वेगळे वेगळे नुसता आकडा मिळून उपयोग नाही, त्याच्यामध्ये आपल्याला माहिती पाहिजे की आपण कसे आहोत, कुठे राहतो, काय करतो, शिकलो आहोत का नाही वगैरे वगैरे. म्हणजे आपल्याला काय, कुठे राहतो म्हणजे आपण शहरी भागात राहतो का ग्रामीण भागात राहतो, नंतर आपल्याकडे आपण साक्षर आहोत का, नुसतं साक्षर आहोत असं नाही तर आपले शैक्षणिक लेवल किती, आपली शैक्षणिक पात्रता किती आहे, म्हणजे प्राथमिक शाळेपर्यंत कोण शिकलंय, माध्यमिक कोण शिकलंय, कोण ग्रॅज्युएट झालंय वगैरे वगैरे, तर ती सर्व माहिती त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. कारण
ही सर्व माहिती आपल्या विकासाच्या दृष्टीने आपल्याला लागते.

0: असते आपल्याला माहिती असते. नंतर ही सर्व जी माणसं आहेत आपल्या देशातली, ते काम करतात का, कोण काय काम करतं, किती दिवस काम करतो. म्हणजे आपल्याकडे काही लोक असतात ते वर्षातले सगळे दिवस काम करतात, काही लोक असतात त्यांना पूर्ण वर्षभर काम नसतं, ते साधारणतः 6 महिन्यापर्यंतच त्यांना काम असतं. टिपिकली जर आपण बघितलं शेतामध्ये काम करणारी जी माणसं असतात त्यांना विशिष्ट सीझन्समध्येच काम मिळतं. तर तसं तुम्ही काय करता का, तुम्हाला कामच नाहीये. नंतर असे पण आपल्याला तिथे देता येतं की आत्ता काम नाहीये पण काम करण्याची इच्छा आहे आणि कामासाठी उपलब्ध आहे, अशा पद्धतीची सुद्धा माहिती आपल्याला याच्यामध्ये मिळू शकते. नंतर सर्वात महत्वाचं म्हणजे एज, वय, आपली पॉप्युलेशन जी आहे, आपली लोकसंख्या जी आहे ती वयानुरूप कशी विभागली गेलेली आहे, म्हणजे मुलं किती, प्रत्येक वयोगटातली माणसं किती, लहान किती, मोठी किती, ॲडोलेसंट किंवा म्हणजे किशोर वयोगटातली किती, ज्येष्ठ किती, कामकाजी वयातले किती, ही सगळी माहिती आपल्याला अतिशय गरजेची असते. जननक्षम वयातली किती, कारण हा जो सगळा आपल्याला जनन आणि मरण म्हणजे बेसिकली फर्टिलिटी आणि मॉर्टॅलिटी याचा जो अभ्यास आहे आणि ज्याच्यावर बेस्ड आपलं सगळं पॉप्युलेशन च्या गोष्टी अवलंबून आहेत, त्याचा सर्वात महत्वाचा घटक आहे तो म्हणजे वय. आणि म्हणजे जर तरुण लोकसंख्या असेल तर वेगळ्या पद्धतीने त्याची वेगळ्या पद्धतीने ती वाढते किंवा कमी होते. जर जास्त प्रमाणात ज्येष्ठ लोक असतील तर वाढीचा वेग अर्थातच कमी असतो. सो त्याच्यासाठी वय हे फार महत्वाचा घटक आहे. त्याच्यानंतर सेक्स म्हणजे लिंगानुसार जे आपलं वर्गीकरण आहे ते सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे लोकसंख्येत स्त्रिया किती आहेत, पुरुष किती आहेत, आणि ते आपण आता सगळ्यांनाच माहिती आहे की दुर्दैवाने स्त्रियांची संख्या हळूहळू कमी होतीये. म्हणजे जेव्हा आपल्या 1951 साली भारतीय पहिलं जनगणना झाली त्यानंतर आज सगळ्यात जर बघितलं तर लोकसंख्येतली स्त्रियांची संख्या कमी होतीये, आणि ती लहान मुलांच्यातली म्हणजे ती 0 ते 6 वयोगटातल्या मुलांची आणि मुलींची संख्या पाहिली तर तो घटेचा म्हणजे तो घटण्याचा वेग खूप जास्ती आहे. लोकसंख्येतूनच मिळते किंवा सेन्सस मधूनच मिळते. नंतर संख्येत ज्येष्ठांचं प्रमाण किती आहे, ज्येष्ठांचं प्रमाण जास्त कमी जास्त असणं याच्यावरनं पुष्कळ योजनांसाठी आपल्याला की त्यांना काय मग पुढे सोयी लागतील, कुठल्या प्रकारच्या सुविधा लागतील, कुठल्या प्रकारची आरोग्य व्यवस्था लागेल, सरकारला सुद्धा कुठलंही म्हणजे की कुठल्या भागामध्ये किती शाळा असाव्यात, प्राथमिक शाळा असाव्यात का, इकडचं एखादं गाव खूप वाढलं तर तिथे माध्यमिक शाळाही लागेल, नुसती कदाचित माध्यमिक शाळा पुरणार नाही तर एक कॉलेज तिथे सुरू करावं लागेल. तर हे सगळं सुरू करण्यासाठी आपल्याकडे डेटा म्हणजे किंवा माहिती पाहिजे, आकडेवारी पाहिजे, आणि ती जी आहे ती वयानुरूप पाहिजे. तिथे त्याशिवाय आपल्याला अशा कुठल्याही योजना करता येणार नाही. किंवा एखादा नवीन भाग जर विकसित होत असेल तर तिथे आपल्याला की इथे किती इथे साधारणत किती लोक राहू शकतील, मग किती रस्ते लागतील, किती घरं लागतील, किती बागा लागतील, किती दुकानं लागतील, आपल्याला हे सगळं आपण आपल्या लेवलवर याचा विचार करत नाही. पण जेव्हा हे सगळं प्लॅन करायचं असतं तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. किंवा रस्ते करायचे किंवा कम्युनिकेशन कसं करायचं, तिथे ट्रान्सपोर्टची वाहतुकीची व्यवस्था कशी करायची, तिथे काही आपल्या ज्या पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणतो आपण की बस म्हणा किंवा आता मेट्रो आणि त्यामुळे ही माहिती ही सगळ्यांनाच असणं गरजेचं आहे.
1: ओके,
0: आता हे सगळं जेव्हा आपण बघतोय की हे खूप महत्वाचं आहे तेव्हा आता ही आपली देखील रिस्पॉन्सिबिलिटी किंवा आपली सुद्धा जबाबदारी आहे की आपण ही माहिती सरकारला अचूक दिली पाहिजे. कारण ह्याच्यावरच जर सगळ्या आपली आकडेवारी सगळ्या योजना प्लॅनिंग अवलंबून असेल किंवा आपलं भवितव्यच म्हणा ना अवलंबून असेल तर आपल्याला उडवाउडवीची उत्तरं शक्यतो देऊन चालणार नाही. किंवा माहिती न देणं हा त्याच्यावरचा पर्याय नाही की आणि माहिती लपवायचं तर काही कारणच नाही आहे. कारण मी म्हणलं तसं जो सेन्ससचा कायदा आहे किंवा जनगणनेचा जो कायदा 1948 सालचा आपला आहे त्यामुळे याच्यामध्ये पूर्णपणाने गोपनीयता या माहितीमध्ये असणार आहे. त्यामुळे माहिती न देणं किंवा जर आपल्याकडे जे आलेले असतील माहिती विचारणारे तर त्यांच्या

त्यांना त्यांना चुकवून पळून जाणं वगैरे हे त्याच्यावरचे पर्याय होऊ शकत नाहीत. आपली जितकी माहिती जास्त अचूक असेल तितक्या चांगल्या योजना बनतील, तितका चांगला आपल्यालाच फायदा होईल. हे सगळ्यांनी समजून केलं पाहिजे. कारण जेव्हा आपण म्हणतो की विकसित देशात असं आहे आणि विकसित देशात तसं आहे, पण त्याचं एक कारण असं आहे की त्यांच्याकडे अतिशय अचूक अशी माहिती उपलब्ध आहे. आणि आत्ता सध्याचे दिवस असे आहेत की ते सगळे माहितीवर अवलंबून आहेत. तुमच्याकडे जितकी चांगली माहिती असेल तितक्या चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील, तितक्या चांगल्या योजना पोहोचू शकतील, तितक्या चांगल्या तुम्हाला शिक्षणाच्या योजना पोहोचू शकतील. किंवा एखादी गोष्ट जर होत नसेल तर ती व्हायला पाहिजे ही माहिती तरी त्यामुळे निश्चितच जाऊ शकेल. तेव्हा

0: त्याचं एक कारण असं आहे की त्यांच्याकडे अतिशय अचूक अशी माहिती उपलब्ध आहे. आणि आत्ता सध्याचे दिवस असे आहेत की ते सगळे माहितीवर अवलंबून आहेत. तुमच्याकडे जितकी चांगली माहिती असेल तितक्या चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील, तितक्या चांगल्या योजना पोहोचू शकतील, तितक्या चांगल्या तुम्हाला शिक्षणाच्या योजना पोहोचू शकतील. किंवा एखादी गोष्ट जर होत नसेल तर ती व्हायला पाहिजे ही माहिती तरी त्यामुळे निश्चितच जाऊ शकेल. तेव्हा आपल्या सगळ्यांची नागरिक म्हणून अतिशय महत्वाची जबाबदारी आहे की ही खूप महत्वाची ऍक्टिव्हिटी आपल्याकडे देशामध्ये होतीये आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये अतिशय प्रामाणिकपणे सहभागी व्हायला पाहिजे आणि आपली सगळी माहिती दिली पाहिजे हे नक्की.
1: या होत्या प्राध्यापक अंजली राडकर. कार्यक्रमात यानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांच्याकडून आपण जनगणनेविषयी जाणून घेणार आहोत, ऐकूया.
2: श्रोत्यांनो नमस्कार. आज आपण आमंत्रित केलं आहे जिल्हाधिकारी श्री जितेंद्र दुडी यांना. सर नमस्कार.
3: नमस्कार.
2: आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. 2016 सालच्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत सर. 2026 जनगणना प्रक्रियेचे पुण्याचे प्रमुख आहेत आणि 2026 साली बजाज पुणे ग्रँड टूर या पहिल्या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचे, पुण्यातल्या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचे त्याच्यामागे सर आपण होतात. पण आजचा विषय अर्थातच जनगणनेचा आहे आणि भारतातली जी 2026-27 ची जनगणना आहे याची वैशिष्ट्ये आपल्याला काय सांगता येतील?
3: 2026-27 हा जनगणनाची प्रक्रिया सध्या चालू झालेली आहे. वैशिष्ट्य म्हणजे जनगणनाचा खूप महत्वपूर्ण एक रोल असतो पॉलिसी तयार करण्याकरिता. म्हणजे नागरिकांना जर मला साधी भाषात समजवायची असेल तर आपल्याला असं समजता येते की कोणती गोष्टी, कोणती स्कीम, कोणत्या क्षेत्रामध्ये प्राधान्य दिला पाहिजे, हा सर्व जे पॉलिसी फ्रेमवर्क आहे हे आपले जनगणनाच्या आधारावर असतो.
2: बरोबर.
3: जनगणनामध्ये जे आपल्याला डेटा मिळतो की लोकांचे त्या ठिकाणीची जे आर्थिक परिस्थिती आहे ते कशी आहेत, सामाजिक परिस्थिती कशी आहेत, त्या पद्धतीने कोणती स्कीमला कुठे काय प्राधान्य दिला पाहिजे, हा सर्व जे पॉलिसी फ्रेमवर्क आहे ते आपल्या जनगणनाच्या डेटावर आधारित असतो. आणि म्हणून हा खूप महत्वपूर्ण एक्सरसाइज आहे. आणि भारतासारखा राज्य, भारतासारखा देश जिथे खूप जास्त मोठा आपला हा देश आहे, विविधता खूप आहे, भौगोलिक विविधताही आहे, सांस्कृतिक विविधताही आहे, आर्थिक विविधता पण आहे.
2: बरोबर.
3: तर हे सर्व बघताना हा जनगणनाचा खूप महत्वपूर्ण रोल आहे आणि म्हणून सर्व लोक याच्यामध्ये सहभागी झाले पाहिजे. सर्व लोकांनी याच्यामध्ये जे आपण त्यांना प्रश्न विचारतोय त्याचे परिपूर्ण उत्तर दिले पाहिजे. हा सर्व नागरिकाची एक महत्वपूर्ण संवैधानिक जबाबदारी आहे.
2: बरोबर.
3: आणि ते सर्व नागरिकांनी पार पाडले.
2: 10 वर्षांनी जनगणना होते ही थोडीशी लांबली आहे यावेळेची, पण जनगणनेची तयारी आपण कशी केली, ती यासंबंधीचं प्रशिक्षण असेल किंवा किती माणसं याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत?
3: जनगणनाची तयारी आम्ही मागचे जवळपास 4 महिन्यापासून करत आलेलो आहोत. याच्यामध्ये सर्वात महत्वपूर्ण 2-3 प्रकारचे काम असतात. सर्वात महत्वपूर्ण काम असतो आमचा जे जनगणना अधिकारी आहेत ते सर्व आयडेंटिफाय करणे, त्याला कोणत्या क्षेत्राची जनगणना करायची आहे ते त्यांना जोडून देणे आणि मग त्याची ट्रेनिंग करणे. पहिल्यांदा आपण डिजिटल जनगणना करत आहोत. डिजिटलचा अर्थ आहे की याच्या आधी जेव्हा आपण मागच्या वेळी जनगणना केली होती तेव्हा कागदपत्र कागदोवर केली होती. यावेळी आपण यासाठी भारत सरकारने विशेष ऍप्लिकेशन तयार केलेली आहे आणि त्या डिजिटल ऍप्लिकेशनद्वारे सर्व जे जनगणनाचे जे प्रश्न आहेत त्याच्याद्वारे त्याच्यामध्ये त्याचं सर्व माहिती दिली जाणार आहे. आणि म्हणून हा खूप महत्वपूर्ण होता की सर्व जे आमचे जनगणना अधिकारी असणारे त्याची ट्रेनिंग खूप चांगल्या पद्धतीने परिपूर्ण झाली पाहिजे. ह्या एक गोष्टी आहे. दुसरी गोष्टी ट्रेनिंग ह्यासाठी सुद्धा महत्वाचा आहे. जसं आपण मॅडम सांगितलं की आपण हा काही कालावधीचे नंतर आता जनगणना करतोय, मध्ये एक थोडासा गॅप आला होता.
2: बरोबर.
3: आणि म्हणून जे एक इन्स्टिट्यूशनल मेमरी आहे ते आमच्याकडे नाही आहे. कारण काय की जनरली जेव्हा इलेक्शन असतात तर इलेक्शनची सर्वांना माहिती आहे की 5 वर्ष काही लोकांनी इलेक्शन केले असतात, तर ते इन्स्टिट्यूशनल मेमरी असल्यामुळे तेवढा काही लोड येत नाही आहे. पण हा इन्स्टिट्यूशनल मेमरी खूप कमी असल्यामुळे, म्हणजे खूप कमी लोक आहे ज्याने
2: आधीच्या गणनेमध्ये भाग
3: घेतला होता, तर म्हणून हा ट्रेनिंग खूप महत्वपूर्ण आहे.
2: आणि कदाचित तेव्हा संगणक इतक्या प्रमाणात वापरलाही जात
3: नव्हता. नव्हता तेच आहे, तेव्हा डिजिटल झाला नव्हता.
2: बरोबर.
3: ते आता आपण केलेलं आहे, सर्व ऑनलाईन पद्धतीने करतो आहे. वेबसाईट ऍप्लिकेशनवर आपण सर्व

0: संकलित करणार आहोत. म्हणून एप्रिल महिन्यामध्ये आम्ही कंप्लीट आमचे सर्व जे अधिकारी कर्मचारी आहेत त्याची ट्रेनिंग लावली होती 23 एप्रिल ते 7 मे पर्यंत. ते ट्रेनिंग सध्या परिपूर्ण झालेली आहेत. आमची सर्व यंत्रणा जी आहे ती सध्या आता तयार आहे जनगणना करण्याकरिता. आणि 16 मे पासून हा जनगणना हाऊस टू हाऊस चालू होणार आहे.
1: बरोबर. आणि डिजिटल जो आपण उल्लेख केलात की डिजिटल पद्धतीने तुम्ही ही माहिती भरू शकता, पण त्याची शेवटची तारीख 15 मे अशी.
0: हा, त्याचे दोन प्रकार आहे. 16 मे पासून जे आम्ही म्हणतोय ते आमचे अधिकारी घरोघरी येऊन आणि जनगणना ते करणार आहेत. आता जे चालू आहे 1 मे पासून 15 मे पर्यंत जे उद्यापर्यंत ते सेल्फ एन्युमरेशन आहे. सेल्फ एन्युमरेशन म्हणजे कोणताही नागरिक त्याची स्वतःची माहिती ते स्वतः भरू शकतात. जे सेन्सेसची वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊन.
1: बरोबर.
0: आणि जवळपास पुण्यामध्ये 1.5 लाख लोकांनी, जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हायेस्ट नंबर आहे, म्हणजे ते पुण्याची जागरूकता पण दाखवते. जवळपास 8 लाख लोकांनी महाराष्ट्रामध्ये सेल्फ एन्युमरेशन केलेलं आहे. आणि त्या 8 लाख पैकी 1.5 लाख लोक पुण्याचे आहे ज्याने सेल्फ एन्युमरेशन केलेलं आहे. तर म्हणजे त्याचा फायदा काय असतो की तुम्ही स्वतः माहिती भरली तर जेव्हा ऍक्च्युअल आमच्या सर्वे चालू होतील जनगणनाचा 16 मे पासून, तेव्हा ते माहिती देणे, डेटा संकलन करणे ते खूप सोपं
1: जातो.
0: तर हा सेल्फ एन्युमरेशनची प्रक्रिया उद्यापर्यंत आहे आणि 16 मे पासून आपले घरोघरी लोक येतील.
1: पण पुण्यामध्ये, पुण्यात नव्हे पण पुण्याच्या बाहेर फिरता समाज आहे किंवा दुर्गम ठिकाणी टेकडीवर राहणारी काही माणसं आहेत, त्यांच्यापर्यंत कसं पोहोचता येणार आहे, ती यंत्रणा काय आहे?
0: आम्ही जेव्हा जनगणनाची तयारी केली तेव्हा प्रत्येक जे भाग आहे, ग्रामीण भागाचा असो किंवा शहरी भागाचा असो, ते मॅप करून दिलेलं आहे जनगणना अधिकारी सोबत.
1: अच्छा.
0: आणि ग्रामीण भागामध्ये जे फिरता समाज आहे त्याची सुद्धा आम्हाला माहिती असते.
1: बर.
0: ग्रामीण भागामध्ये आमचे जे ग्रामपंचायतचे जे ग्रामसेवक आणि आमचे जे तलाठी आणि तिसरे पोलीस पाटील आणि चौथे कोतवाल, हा 4 लोकांनी त्या गावामध्ये फिरता समाज कुठे राहतो त्याची माहिती आहे.
1: अच्छा.
0: आणि त्याच्याकडून आम्ही माहिती संकलित केलेली आहे.
1: ओके.
0: आणि त्या आधारावर ते माहिती आम्ही आमच्या जनगणना अधिकारी सोबत उपलब्ध करून दिलेली आहे. आणि म्हणून कुठलाही माणसे आता जनगणना पासून लांब राहणार नाही, सुटणार नाही, हे आम्ही दक्षता घेतलेली आहे.
1: केव्हाही डाटा देताना आता मनामध्ये येणारा प्रश्न आहे की गोळा झालेल्या माहितीचा वापर योग्य तऱ्हेने होईल का नाही, तर ही माहिती सुरक्षित राहणार आहे त्याच्याबद्दल काय म्हणाल?
0: हा माहिती सुरक्षित ठेवणे हा महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारची खूप महत्वपूर्ण जबाबदारी आहे. आणि यासाठी जे सेफ्टी मेजर्स आहे ते सर्व सेफ्टी मेजर्स भारत सरकारने, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सने ठेवण्यात आलेली आहे. हा माहिती सेन्सस डिपार्टमेंट वगळून कोणाही सोबत शेअर केली जाऊ शकत नाही. आणि म्हणून आम्ही सर्व नागरिकांना हा आश्वासन देऊ इच्छितो आणि त्यांना विश्वासही देऊ इच्छितो की हा डेटा जे आहे याची प्रायव्हसी कम्प्लिटली ठेवली जाणार आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चुकीचा ब्रीच होऊ शकत नाही याची परिपूर्ण दक्षता सरकारने घेतलेली आहे.
1: आणि ही जनगणना 2 टप्प्यामध्ये होणार की 26 आणि 27 साली, अशी काही 2 टप्पे त्याचे आपण सांगू शकाल का?
0: हा, 2 टप्प्यामध्ये या पद्धतीने असणार आहेत की आता आपण जे 16 मे पासून जून पर्यंत जे करतो आहे याच्यामध्ये आपण घराची म्हणजे घराची जनगणना करतोय.
1: बर.
0: घरामध्ये म्हणजे घरामध्ये काय आहे, घराची परिस्थिती काय आहे, त्या घरात पक्के आहे किंवा कच्चे आहे, घरामध्ये कुणाकडे स्कूटर आहे का, कुणाकडे कार आहे का, हा पद्धतीची आपण करतो आहे. आणि त्याचा हा पहिला टप्पा संपल्यानंतर 2027 मध्ये, फरवरी 2027 मध्ये लोकांची जनगणना असणार आहे. तर या पद्धतीने हा 2 टप्प्यामध्ये हा जनगणनाचा प्रक्रिया पार पडेल.
1: अच्छा. पण एकाच घरी 2 वेळा जाऊन माहिती घेतली जाणार आहे असं थोडस होणार आहे?
0: येस. तो आता एकदा घेतली जाणार आहे आणि मग परत पुढच्या वर्षी फरवरी महिन्यामध्ये परत माहिती घेतली जाणार.
1: तुम्ही सुरुवातीला थोडस सांगितलं की जनगणनेच्या आकडे जे येतात त्याचा एकंदर प्लॅनिंग मध्ये काय उपयोग होतो, पण नेहमी प्रश्न असतो की आम्ही नागरिक म्हणून आम्हाला याचा फायदा काय होणार आहे? तर जनगणना आणि सर्वसामान्य माणसाचं आयुष्य याचा काय तुम्ही कसं जोडाल हे?
0: आता जसं मी उदाहरण देतो तुम्हाला की एक ग्रामीण भागामध्ये आम्ही एक क्षेत्राचा सर्वे केला आणि तसा त्या ठिकाणी आम्हाला निर्देशनास आला की या भागामध्ये फिरता समाज जास्त आहे ज्याच्याकडे अजूनही घर नाहीये. हा आमच्या जनगणनामध्ये समोर आला आणि म्हणून आम्हाला कळेल की हा पर्टिक्युलर जे एक तालुका आहे त्या पर्टिक्युलर तालुक्याचे हे गावामध्ये लोकांना अजूनही घर देण्याची आवश्यकता आहे. तर हा जे माहिती आहे हा माहिती आम्हाला हा जनगणनाद्वारे मिळते.
1: बरोबर.
0: आणि याच्यामुळे त्या ठिकाणी आम्ही विशेष हाऊसिंग पॉलिसी करून आणि त्या

0: ठिकाणी त्या लोकांना घरे देऊ शकतो. त्याच्याशिवाय काही भागामध्ये असा असतो की पाणी पुरवठा अजून ज्या पद्धतीने झाला पाहिजे त्या पद्धतीने नाही झालेला आहे. तर अशा प्रकारचे जे पॉलिसी डिसिजन्स आहेत क्षेत्राचे, त्या ते ह्या जनगणनाच्या आधारावर डिसाईड केले जातात. आणि त्याच्या आधारावर हा खूप महत्वपूर्ण आहे की थेट लोकांना याचा फायदा हाच पद्धतीने होणार की ज्या ठिकाणी ज्या गोष्टीची कमतरता आहे, ज्या ठिकाणी विशेष पॉलिसी आणून आणि येणारे जे आपले स्कीम्स आहे ते कुठे कशा पद्धतीने केले पाहिजे जेणेकरून थेट नागरिकांना फायदा होतील, त्यासाठी हा डेटा खूप महत्वाचा असतो.
1: शिक्षणाच्या संदर्भात पण आपण असं म्हणू शकतो किंवा काही वेळेला असमतोल असू शकतो शहरी भाग ग्रामीण भाग, शिक्षण असं नाही इतर अनेक गोष्टींमध्ये तोही याच्यात ना समजेल पुढे.
0: बिलकुल, क्षेत्रामध्ये एक क्षेत्र जास्त विकसित आहे, दुसरा क्षेत्र कमी विकसित आहे, तोही हा जनगणनाद्वारे आपल्या समोर येतो. आणि म्हणून कोणत्या क्षेत्रामध्ये विशेष फोकस करण्याची आवश्यकता आहे तेही हा जनगणनाद्वारे आपल्या समोर येतो. आणि म्हणून याचा खूप महत्वपूर्ण रोल आहे.
1: जवळपास 33 प्रश्नांची उत्तरं नागरिकांना द्यायची आहेत. बंधनकारक आहे का एकतर हे उत्तरं देणं आणि नागरिक म्हणून काय कर्तव्य आहे असं तुम्ही म्हणाल?
0: आणि हे 33 प्रश्न जरी संख्या जास्त मोठी असेल तरी हे खूप साधे प्रश्न आहे, याचे उत्तर देताना जास्त वेळ लागणार नाही,
1: विचारही करायचा नाही.
0: मात्र कारण आपल्या घराची आपल्याला परिपूर्ण माहिती आहेच आहे, ते जे जनगणना अधिकारी ते आपल्याला विचारतील त्याची मात्र माहिती आपल्याला द्यायची. 15-20 मिनिटांमध्ये हा प्रक्रिया पूर्ण होऊन जाते, जास्त वेळही लागत नाहीये. हा माहिती देणे बंधनकारक आहे. कारण काय आहे की हा माहितीचा, जसं मी आता सांगितलं की खूप महत्वपूर्ण पॉलिसी क्रिएट करण्याकरिताही असतो, आणि म्हणून हा बंधनकारक आहे, कायद्याप्रमाणे बंधनकारक आहे. कायद्यामध्ये तरतूद पण आहे की कोणी जर माहिती नाकारली तर त्याच्यावर गुन्हे दाखल होऊपर्यंतची तरतूद आहे. पण असे प्रकारची गोष्टी आपल्याला महाराष्ट्रामध्ये करायची आवश्यकता लागत नाही आहे, कारण या ठिकाणी आतापासूनही आपला महाराष्ट्राचा इतिहास आहे की शिवाजी महाराजपासून खूप आपण पुरेगामी विचाराचे लोक आहोत आणि सर्व गोष्टी जे आहे ते त्याच्यामध्ये अग्रणी असतो. आणि मॉडर्नाइज स्टेट असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारची कुठलीही गोष्टीची आवश्यकता लागणार नाही. आणि मला विश्वास आहे की सर्व लोक पुढे येऊन माहिती पुण्यामध्ये देतील. आणि ते आपलं याच्यामध्ये दिसतोय की जसं मी सांगितलं सुरुवातीला की सेल्फ एन्युमरेशनमध्ये सुद्धा पुण्यामध्ये 1.5 लाख लोकांनी स्वतः केलेलं आहे, तर तेही दाखवतोय की लोक जे आहे ते स्वतःही पुढे येऊन इन्फॉर्मेशन देत आहे.
1: आणि असंही बोललं जातं की या प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहून त्याचा प्रिंटआउट काढून ठेवा, म्हणजे आमचे अधिकारी जेव्हा येतील तेव्हा ना ती सरळ लगेच माहिती देता येईल. कारण कदाचित 15 मे उलटून गेल्यानंतर मग याचा उपयोग आम्ही कसा करायचा असा प्रश्न येऊ शकतो.
0: तर ते सेल्फ एन्युमरेशनच्या फॉर्म आहेत, ते आपण काढून त्याची माहिती भरून ठेवू शकतो.
1: बरोबर.
0: आणि जेव्हा आमचे अधिकारी येतील, जनगणना अधिकारी, त्यासोबत ते डेटा शेअर केला तर ते आणखीन कमी कालावधीमध्ये आपला जे इन्फॉर्मेशन आहे ते जनगणना अधिकारीला मिळू शकतो.
1: बरोबर. आम्ही घरात नव्हतो किंवा ती माणसं कधी येणार आहे आम्हाला माहीत नव्हतं असे प्रश्न येऊ शकतात, तर याला आपण काय उत्तर द्याल?
0: नाही, ऍक्च्युली काय आहे की आपल्याला माहिती असते की कोणती ठिकाणी कधी लोक जनरली असतात, जसे सोसायटीज आहे गावामध्ये सुद्धा तसाच असतो, सर्व ठिकाणी असतो. जनरली जे आहे लोक सकाळी घरा मिळतात किंवा संध्याकाळी 5-6 वाजल्यानंतर मिळतात. तर आमची टीम पाठवताना आम्ही ह्याच पद्धतीने पाठवतोय की ते या तशी वेळी गेला पाहिजे जेव्हा लोक घरी मिळतील. तर त्या पद्धतीने आम्ही व्यवस्था केली आहे. तरी सुद्धा बायचान्स जर काही ठिकाणी काही लोक संपूर्ण कुटुंबही त्या मिळाला नाही तर ते परत येऊन त्याची जनगणना परत करून घेतील पुढच्या दिवशी.
1: महाराष्ट्रात तसंच भारताभर, पूर्ण भारतभर याची तयारी कुठवर आली आणि कशा पद्धतीने काम चालू आहे?
0: आता जसं मी सांगितलं की आपली जे तयारी आहे, जे ऍक्च्युअल जनगणना चालू करण्याच्या आधी जे महत्वपूर्ण काम केले पाहिजे, जसे की HLB डेटा गोळा करणे, हाऊसहोल्डचा डेटा गोळा करणे, त्यांना जनगणना अधिकारी सोबत मार्किंग करणे, जनगणना अधिकाऱ्याची ट्रेनिंग करणे, जनगणना अधिकाऱ्याला सर्व जे डिजिटल ऍप्लिकेशन वगैरे आहे त्याची सर्व माहिती देणे, सेल्फ एन्युमरेशनचं काम करणे, हे सर्व आपलं परिपूर्ण झालेलं आहे. आता आपल्याला मात्र प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन जनगणनाची प्रक्रिया चालू करायची आहे आणि ते आपण 16 मे पासून चालू करत आहोत. बाकी आपले जे तयारी आहे, म्हणजे जे एक्झामच्या आधी आपण पढाई करतो तो आपला परिपूर्ण
1: झालेला आहे,
0: आता मात्र एक्झाम द्यायची.
1: बरोबर. ही माहिती जेव्हा संकलित होईल त्याचा इतर लोकांना बघण्यासाठी किंवा हे कधी पर्यंत अवेलेबल होऊ शकतं, त्याच्यानंतर त्याची जी प्रक्रिया आहे ते प्रोसेस करण्याची सगळी, ही किती काळ चालते आणि ही माहिती कुठे उपलब्ध होईल नंतर?
0: हे सेन्सस डिपार्टमेंट द्वारे,
1: बरोबर,
0: मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स द्वारे उपलब्ध करून दिली जातील. दोन्ही टप्पे पार पडल्यानंतर मला असं वाटतंय की फरवरी महिन्यामध्ये एकदा झालं तर

0: त्याच्यानंतर शासन एक डेट ठरवते, त्या दिवशी सर्व माहिती जी आहे ते पार्लियामेंट समोर ठेवते आणि त्याच्यानंतर ते लोक नागरिकांसाठी ओपन करते.
1: उपलब्ध
0: तर
1: असते.
0: हा सेकंड टप्पा पार पडल्यानंतर हा माहिती
1: बरोबर.
0: पार्लियामेंटची मान्यताने लोकांच्या समोर ठेवली जाते.
1: मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यावर आपण आलोय, लोकांना आवाहन आपण काय कराल?
0: लोकांना माझं हाच आव्हान राहतील की हा जनगणनाची प्रक्रिया खूप महत्वपूर्ण प्रक्रिया आहे. आपला येणारा विकास जे आहे, येणारे 10 वर्षाचा विकास आणि त्या विकासाची दिशा, ते दिशा हा सर्वेद्वारे, हा जनगणनाद्वारे ठरवली जाणार आहेत. म्हणून याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने सहकार्य करावा. आमचे अधिकारी जनगणना अधिकाऱ्यासाठी खूप मेहनत घेत आहेत आणि त्यांना घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येक माणसापर्यंत पोहोचावं लागते आणि त्या मेहनत त्याची अजून थोडी सोपा करण्यासाठी सर्व नागरिकांनी चांगल्या पद्धतीने वेळेवर माहिती उपलब्ध करून दिली. जेव्हा ते लोक आपल्या घरी येतील तेव्हा आपण त्यावेळी उपलब्ध राहिले तर त्यांना परत येण्याची आवश्यकता लागणार नाही. तर या पद्धतीने आपण सहकार्य केला तर चांगल्या पद्धतीने आपला जनगणना पार पडू शकते आणि अचूक माहिती आपण सरकारसमोर ठेवू शकतो, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये जे विकासाकरिता जे काही मदत लागते सरकारची, ते आपण चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो.
1: हे होते जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, त्यांची मुलाखत घेतली होती गौरी लागू यांनी. याबरोबरच आजचा आपला सप्ताह विशेष हा कार्यक्रम आता इथेच संपला. पुन्हा भेटूया. नमस्कार.
2: सप्ताह विशेष चर्चा या अंतर्गत आज आपण ऐकलं भारतीय जनगणना याविषयी प्राध्यापक अंजली राडकर यांनी सांगितलेली माहिती आणि त्यानंतर जनगणनेविषयी जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत. निर्मिती सहाय्य होतं मोनिका मेहकरे यांचं आणि कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, आम्ही आपल्यासोबत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 10:01 आणि 15 सेकंद झाली आहेत. ऐकूयात काही नाट्यगीतं.

कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं संशय कल्लोळ या नाटकातलं पद विश्वनाथ बागुल यांच्या अस्वरात. गीत आणि संगीत होतं गोविंद बल्लाळ देवल यांचं.

0: द्रौपदी या नाटकातलं पद आपण ऐकलं पंडित कुमार गंधर्व यांच्या स्वरात. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं पद संगीतबद्ध केलं होतं मास्टर कृष्णराव यांनी. श्रोतेहो, नाट्य संगीताच्या कार्यक्रमातली यानंतरची पदं काही क्षणातच.
1: और मम्मी को पता भी नहीं चलेगा, सब दाग चले गए. सुपर निर्मा, मैं सुपरमैन.
2: सचिन,
1: मम्मी,
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
3: वीडियो लाइक करने से भी पैसे मिलते, सो इजी.
4: फसला. अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.

प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात संन्यासाचा संसार या चित्रपट माफ करा या नाटकातलं पद आपण ऐकलं. मामा वारेरकर यांचं हे पद संगीतबद्ध केलं होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी. नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया स्वयंवर या नाटकातलं पद. पद आहे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं आणि संगीत आहे भास्करबुवा बखले यांचं.

0: स्वयंवर या नाटकातलं पद आपण ऐकलं माणिक वर्मा यांच्या स्वरात.
1: 10वी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ आत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरच काही असे गाइडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826.
2: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
4: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
5: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिक वर कमाल
6: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
7: जाणकार बना सतर्क रहा.
0: नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत जय जय गौरी शंकर या नाटकातलं पद पंडित राम मराठे यांच्या स्वरात. विद्याधर गोखले यांचं पद संगीतबद्ध केलंय वसंत देसाई यांनी.

श्रोतेहो, या पदाबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात.

सकाळचे 10:25 आणि 45 सेकंद झाली आहेत. ऐकूया काही स्थानिक निवेदनं. सुरुवातीला निवेदन आहे दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल यातर्फे. दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल ही संस्था दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर आणि आर्थिकदृष्ट्या वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी कार्यरत आहे. ही भारतातली पहिली संस्था आहे. ही संस्था या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, प्रशिक्षण, निवास आणि संस्कार यावर भर देते. संस्थेत सध्या देशभरातील विविध पार्श्वभूमीतील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून या संस्थेच्या वतीनं आगामी प्रवेश परीक्षा 2026 घोषणा करण्यात आली आहे. या परीक्षेद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना UPSC, MPSC, बँकिंग आणि उच्च शिक्षणासाठी मोफत मार्गदर्शन आणि निवासी सुविधा पुरवली जाणार आहे. या प्रवेश परीक्षेचे तपशील असे आहेत. परीक्षेची तारीख 5 जून 2026, अंतिम नोंदणी तारीख 1 जून 2026. संपर्क क्रमांक आहे 90 67 11 15 97. क्रमांक पुन्हा एकदा 90 67 11 15 97. संकेतस्थळ आहे www.deepastambha.org. तरी कुणाला या प्रवेश परीक्षेला अर्ज भरायचा असेल तर या संकेतस्थळावर किंवा संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. पुढचं निवेदन आहे जागृती स्कूल फॉर ब्लाइंड गर्ल्स यांच्यातर्फे. राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र संचालित जागृती अंध मुलींची शाळा आळंदी देवाची, तालुका खेड, जिल्हा पुणे, या शाळेत गेली 35 वर्ष अंध मुलींना मोफत शिक्षण, भोजन, निवास, गणवेश आणि आरोग्य इत्यादी विषयी सुविधा उपलब्ध असून याचबरोबर संगणक, संगीत, कला, व्यक्तिमत्व विकास, परदेशी भाषा इत्यादींचं शिक्षणही दिलं जातं. याचा लाभ अंध प्रवर्गातील मुलींनी घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. हे आवाहन संस्थेचे महासचिव माननीय श्री दत्तात्रय पोपट जाधव यांनी केलं आहे. या शैक्षणिक वर्ष 2026-27 करता इयत्ता 1 ते 7 प्रवेशासाठी पालकांनी मुख्याध्यापिका सौ मंगल खुंटे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. त्यांचा संपर्क क्रमांक 9657 82 83 63, 9657 82 83 63. आता ऐकूया काही हरवलेल्या व्यक्तींविषयीची निवेदनं.

तनिषा राहुल चव्हाण, वय 17 वर्ष, ही दिनांक 9 मे 2026 रोजी रात्री 11 ते दिनांक 10 मे 2026 रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास तिच्या राहत्या घरातून म्हणजे संजय कॉलनी देहू पुणे इथून कोणीतरी अज्ञात इसमाने कशाचं तरी आमिष दाखवून तिला फूस लावून पळवून नेलं आहे अशी तक्रार नोंदवण्यात आली आहे. तिचं वर्णन असं, तनिषा चव्हाण वय 17 वर्ष, रंग गोरा, चेहरा उभट, उंची अंदाजे 5 फूट, तिने लाल रंगाचा स्वेटर आणि काळ्या रंगाची पॅन्ट असा पेहराव केला होता. ती मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषा बोलू शकते. तरी कुणाला अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास देहू रोड पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड इथे संपर्क साधावा. श्रोतेहो, ही होती काही हरवलेल्या व्यक्तींविषयीची निवेदनं. स्थानिक निवेदना अंतर्गत आपण ऐकलीत. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 10:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र आणि कार्यक्रम हिंदी चित्रपट संगीत. श्रोते हो, आज गायक पंकज उधास यांचा जन्मदिन आहे. आत्ताच आपण ऐकलं पंकज उधास आणि साधना सरगम यांच्या स्वरातलं मोहरा या चित्रपटातलं गीत. संगीत होतं विजू शहा यांचं आणि शब्द होते इंदिवर यांचे. श्रोते हो, आता ऐकूया वास्तव या चित्रपटातलं गीत. गीत आहे समीर यांचं, संगीत जतीन ललित यांचं आणि स्वर सोनू निगम आणि कविता कृष्णमूर्ती यांचा.

0: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीत या कार्यक्रमात असाच सुमधुर गीतांचा आस्वाद घेत राहूया. तत्पूर्वी एक निवेदन.
1: मैत्रिणींनो नमस्कार. येत्या सखी संदेश कार्यक्रमात काय विषय आहे याची उत्सुकता असेल ना तर ती ताणत नाही. विषय खरेदी. खरेदी या विषयावर बोलणार आहोत मंगळवारी 19 मे रोजी सकाळी 11 वाजता सखी संदेश कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात. तेव्हा नक्की सांगा तुमच्या खरेदीचे हटके अनुभव, टिप्स आणि सल्ले. मग करताय ना फोन 2553-1705 आणि 2553-1706 यावरती. नक्की बोला. या कार्यक्रमाचं प्रसारण 24 मे रोजी पुणे केंद्रावरून आणि 25 मे रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. तेव्हा खरेदी पे चर्चा हो जाय.
0: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीत या कार्यक्रमात आता ऐकूया उदित नारायण, सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरातलं गाणं. संगीत जीत प्रीतम यांचं आणि शब्द जावेद अख्तर यांचे. चित्रपट मेरे यार की शादी है.

श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीत या कार्यक्रमात आता ऐकूया स्वदेस या चित्रपटातलं अलका याज्ञिक यांच्या स्वरातलं गीत, शब्द जावेद अख्तर यांचे, संगीत ए आर रहमान यांचं.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र आणि कार्यक्रम आहे हिंदी चित्रपट संगीत. आता ऐकूया समीर यांचं गीत, स्वरबद्ध केलंय अनु मलिक यांनी. स्वर उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांचा, चित्रपट जोश.

श्रोते हो, आता कार्यक्रमात शेवटी ऐकूया पंकज उदास यांच्या स्वरातलं रसिकांचं मनपसंत गीत. शब्द समीर यांचे, संगीत नदीम श्रवण यांचं, चित्रपट साजन.

श्रोते हो, याचबरोबर हिंदी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. आपण हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर. सकाळचे 11 वाजले आहेत. आता शास्त्रीय संगीत या कार्यक्रमात ऐकूया ईश्वर घोरपडे यांचं गायन. ते सादर करतील राग नटभैरव. त्यांना सातसंगत अशी आहे. तबल्यावरती साथ करतील रोहन चिंचोरे आणि हार्मोनियमची साथ करतील उपेंद्र सहस्रबुद्धे. ऐकूया तर कार्यक्रम शास्त्रीय संगीत.

श्रोते हो शास्त्रीय संगीत या कार्यक्रमात आत्ता आपण ऐकलं ईश्वर घोरपडे यांचं गायन. त्यांनी सादर केला होता राग नटभैरव. त्यांना साथसंगत केली होती, तबल्यावरती साथ केली होती रोहन चिंचोरे यांनी आणि हार्मोनियमवर साथ केली होती उपेंद्र सहस्रबुद्धे यांनी. शास्त्रीय संगीत हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आपण आम्हाला ऐकू शकता मध्यम लहरी 378.78 मीटर्सवर अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. श्रोते हो आता ऐकूया एक निवेदन. श्रोते हो, आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जातात. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमाने वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक

सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. धन्यवाद. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. दुपारचे 11:30 वाजले आहेत. आता ऐकूया मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सचिन पिळगावकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं गीत, चित्रपट नवरी मिळे नवऱ्याला.

0: माझा पती करोडपती या चित्रपटातलं हे गीत आपण आत्ता ऐकलं. स्वर होता अनुराधा पौडवाल आणि किशोर कुमार यांचा, शब्द शांताराम नांदगावकर यांचे आणि संगीत अरुण पौडवाल यांचं. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात असाच मनपसंत गीतांचा आस्वाद घेत राहूया. तत्पूर्वी एक निवेदन.
1: मोही तो आत्ता अलीकडे आलेला आहे ना.
2: हो,
1: चहा कॉफी कसं असं म्हणजे पारंपरिक प्लेयर्स आहेत ना. चहानी काय फ्रेश वाटत. ये तुम क्या जानो विराज बाबू.
2: हो, हो, हो, हो.
3: शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है, इसीलिए मम्मी ने मेरे तुझे कॉफी पे बुलाया है.
4: तुमच्याकडेही रंगत असतील ना अशा चाय पे चर्चा किंवा कॉफी बरोबरच्या गप्पा. मग उमा सदन मधल्या मंडळींच्या याच गप्पा ऐकून रिफ्रेश होऊया. गुरुवारी 21 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन ऋचा नामजोशी, सादरकर्त्या गौरी लागू.

शैलेंद्र सिंग, अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर, सुदेश भोसले, उत्तरा केळकर, सुहासिनी नांदगावकर यांच्या स्वरातलं हे रसिकांचं मनपसंत गीत आपण ऐकलं गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये. हे गीत होतं चित्रपट अशी ही बनवा बनवी मधलं, शब्द होते शांताराम नांदगावकर यांचे. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र आणि कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. आता ऐकूया एकापेक्षा एक या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि शोभा जोशी यांच्या स्वरातलं गीत, शब्द शांताराम नांदगावकर यांचे आणि संगीत अरुण पौडवाल यांचं.

0: दिवे ओवा दिवे हे प्रेमाचं नाटक चांगलं ओळखून मी माझ्यावर तुझं मुळीच प्रेम नाहीये.
1: अगं तुझ्यावरच्या माझ्या प्रेमात शक्ती तर आहेच पण भक्ती सुद्धा आहे. निशेदिन

0: चटणीची.
1: काय झालं?
2: लग्न आधीच्या माझ्या वाढदिवसाला मला सिनेमाला घेऊन गेला होतास.
1: गेलो होतो.
2: सुंदर साडी आणून दिली होतीस.
1: दिली होती.
2: बागेत फिरायला घेऊन गेला होतास.
1: गेलो होतो.
2: हॉटेलात जेवायला नेलं होतं.
1: नेलो होतो.
2: मग आता काय झालं?
1: काय झालं
2: मलाच विचारतोस?
1: डोंट वरी, आज मी तुला माझ्या हाताने जेवायला करून घालीन. नो टेन्शन. अटेन्शन अबाउट टर्न टू किचन.

श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातल्या या धमाल गाण्यानंतर आता ऐकूया शेवटचं गीत आशा भोसले आणि रवींद्र साठे यांच्या स्वरातलं, चित्रपट हमाल दे धमाल.

आपण हा कार्यक्रम ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. दुपारचे 12 वाजतायत. आता वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत फोन इन सखी संदेश. आजचा विषय आहे आठवणींच्या गावा. सूत्रसंचालन केलं आहे ऋचा नामजोशी यांनी, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. आता ऐकूया कार्यक्रम वनिता मंडळ, त्यामध्ये फोन इन सखी संदेश.

0: मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत.
1: मैत्रिणींनो, आपल्याही मनात अशा आनंद देणाऱ्या आठवणी असतात, कधी माणसांच्या, कधी प्राण्यांच्या, कधी एखाद्या प्रसंगाच्या, तर कधी अगदी वस्तूच्याही. कधीही त्या आठवल्या ना तरी आपल्याला नेहमी आनंदच देऊन जातात. याच आठवणींबद्दल बोलण्यासाठी आपला यावेळचा सखी संदेशचा हाच विषय होता. घेऊया पहिला फोन. सखी संदेश मध्ये स्वागत आहे. नमस्कार.
2: शोभा लिमये पुण्यावरून बोलते.
1: हा बोला.
2: तर माझी आठवण म्हणजे आरामखुर्ची, आमची माहेरी, माझी माहेरी आरामखुर्ची होती. आता त्या आरामखुर्चीवर मी आधी वाचून म्हणजे खूप पुस्तकं कादंबरी याच्यावर बसून वाचली आरामखुर्चीवर.
1: बर.
2: आणि वाचायची आणि नंतर एक दिवस काय आमच्याकडे खूप पाहुणे आले. आणि पाहुणे आल्यानंतर काय आलं, सगळ्यांच्या गप्पा रंगल्या ओसरीमध्ये. पूर्वीची ओसरी मध्यकर स्वयंपाकघर अशी घर होती ना. आणि लग्नाची वरात आली आणि सगळेजण गाणायला लागले म्हणून सगळेजण बाहेर आले पोट्यावर. आणि आल्यानंतर ते सगळेजण तर मग आल्यानंतर आल्यानंतर परत जेव्हा घरात म्हणजे गाणं बिन छान लागलेलं होतं त्याच्यामध्ये, याच दांड्यावर नवरा कोणाचा येतो, सुळावरी धोक्याचं वगैरे अशी गाणी होती बर का. आणि नंतर मग आलं सगळेजण आम्ही आत गेलो पण त्या आराम खुर्ची ती काठी ना कोणीतरी मुलांनी काढून ठेवली होती खालची बाजूची.
1: बर.
2: दोन काठ्या असतात ना वर एक आणि खाली एक, आणि मध्ये महिलांची ती हे असत.
1: बरोबर.
2: तर ती कोणी काढली माहिती नाही. तर आमचे ते मामा एक मुंबईवरून आलेले होते. तर ते मामा म्हणत होते माझ्या मेहुण्याने आहो तुम्ही बसा तुम्ही बसा खुर्चीवर. ते म्हणाले नको आहो तुम्हीच बसा बर का, ते वयस्कर होते ना. ते असे शरद तळवळकर सारखे दिसायचे, गौरवेरे देरीविरी त्यांची. तर ते बसले तर ते हातमध्ये अडकले गेले खुर्चीत.
1: अच्छा.
2: आणि मग अडकल्यानंतर सगळेजण आम्हाला हसायला आलं, सगळी मुलं मुलं एकत्र होतो, हसलो आम्ही खूपच. पण मग नंतर मग त्यांना राग आला की अरे माझी चेष्टा कोणी केली, आम्हाला माहिती नव्हतं ते बसतील खुर्चीवर ना.
1: बरोबर.
2: तर मग आम्हाला त्यांनी सगळ्यांना शिक्षा केली, आमच्या पाठीवर माझ्या पाठीवर पत्त्या ठेवल्या सगळ्यांनी.
1: अच्छा.
2: आणि हे कोणी केलं तर ते आतापर्यंत काही कळलं नाही म्हणजे असं कोणी केलं वगैरे.
1: बरोबर.
2: हा तर ते खुर्चीची एक आठवण छान होती अगदी मला आठवण येतली.
1: अच्छा. म्हणजे खूपच मजेशीर आठवण. लागलं नाही ना त्यांना काही?
2: त्यांना लागलं नाही पण ते गोरे गोरे आणि लाल लाल झाले, ते खूप गोरे होते.
1: साहजिक आपली फजिती झाल्यावर असं पटकन माणूस भांबवतो.
2: माझ्या बहिणीचं लग्न नवीन झालं, मोठे मेहुणे नवीन आलेले पहिल्यांदा ना.
1: बरोबर.
2: त्यामुळे सगळ्यांना त्यांना काय होतं की आम्ही मेहुणे आणि खुर्चीवर बसावं. आम्ही त्यांची खरं मजा करायची ठरवलं होतं पण ते मामा म्हटलं मामांची मजा झाली.
1: बरोबर. म्हणजे तुम्हाला आता ते कायम ते गाणं लागलं यागो दांड्यावरी की आराम खुर्चीची आठवण होते का?
2: आराम खुर्चीची आठवण होण्यासारखीच आहे ना माझी ती.
1: बरोबर.
2: म्हणजे आपण लहानपणी चुका करतो पण मोठे झाल्यानंतर मग आपल्याला कळतं आपण खरं कोणीतरी चुका केली ते चुकीचं होतं म्हणजे.
1: बरोबर.
2: त्याच्या जागेवर कोणी जरी बसत तरी लागायला नको त्यांना असं म्हणजे हे कळत नाही लहानपणी.
1: बरोबर. आणि आपल्याला त्या माणसाविषयी आदर आणि हे असतोच पण अशी असा प्रसंग जेव्हा येतो तेव्हा पटकन हास्यच उमटतं आपल्या मनामध्ये.
2: काय एकत्र होती सुट्टीमध्ये आलेली सगळी मुलं त्यामुळे सगळेजण हसले पण आम्ही सात आठ जणांना आमच्या पाठीवर पत्त्या ठेवल्या आणि आम्हाला सांगले ज्याच्या पाठीवरची पत्ती पडेल त्या माणसांनी काठी काढली. म्हणजे पूर्वी शिक्षा अशीच करायची उठबशा किंवा पाठी पत्ती ठेवायची.
1: बरोबर.
2: तर ती मला आगळी आठवण झाली याच्या दांड्यावर खुळावर अशी धोक्याची गाणी सगळी लागायची त्यावेळेला लग्नाला. आणि एक दुसरी एक अशी आठवण होती की माझी चांदीचा कासव आहे ना. मग तर माझ्या सासूबाई मला चांदीचा कासव दिला.
1: अच्छा.
2: त्याच्यात सुभाषचंद्र बोसच चित्र आहे अजून पण आहे तो.
1: चांदीचा कासव म्हणजे काय आहे ते?
2: म्हणजे रांगोळी हळदी कुंकवाची कोयरी आहे.
1: हा कोयरी आहे. अच्छा. हा मी तेच म्हटलं की कुठच्या स्वरूपात आहे ते.
2: हा म्हणजे चांदीचा कासवच आहे तो पण त्यामध्ये दोन कप्पे त्याच्या हळदी कुंकवाचे. पण मग जावेच्या वास्तुशांतीला त्यांनी तिला साडी घेतली मला कासव दिला. मला फार वाईट वाटलं की मला चांदीचा कासव मला साडी नाही घेतली म्हणून.
1: अच्छा.
2: पण तिची साडी आता फाटून पण गेली असेल. माझा आता 40-50 वर्ष झाले पण माझा कासव देवा पुढे अजून.
1: बरोबर. कायम स्वरूपी तुमच्या मनात राहणारी आठवण आहे म्हणजे ती.
2: म्हणजे त्यावेळेला आपल्याला कळत नाही महत्व काय सासूबाईने दिलेलं पण ते मला आता रोज आठवण होते हळदी कुंकवाचे कासव पाहिला की.

0: हॅलो,
1: नमस्कार.
0: माझं मानसी सरनाईक, मी तुळशी बागेतून बोलते आहे, पुण्यातून.
1: ह्याच्यात
0: आणि आम्ही एकदा 1998 साली आम्ही मलकापूर म्हणून ह्याच्यात कोकणातलं गाव आहे.
1: कुठलं?
0: माझी मलकापूर.
1: मलकापूर, हा
0: मलकापूर. तिथे आम्ही गेलो होतो. तिथून संध्याकाळी म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीच्या नातवाचं जावळ होतं ह्याच्यात. आणि तिथून आम्ही संध्याकाळी 6-5:30 वाजले असतील आम्ही कोल्हापूरला आलो. आणि कोल्हापूरवर आमच्याकडे मिस्टरांना वाडीला खूप हे नव्हून वाडीला गेलो. आणि म्हणजे तिथून वाडीतून यायला आम्हाला खूप 8 वाजले. एवढं म्हणजे सांगली एवढं मोठं गाव, आता सिटी मोठी झाली आहे. ह्याच्यात 1998 साली एवढंसं छोटस स्टँड होतं.
1: बरोबर.
0: अक्षरशः 8 वाजता सुद्धा एवढा अंधार की ते चिटपाकरू सुद्धा नाही ह्याच्यात. आणि तिथून आम्हाला आता पुण्याला यायचं होतं ह्याच्यात. आणि त्याच्या अगोदर आम्ही गाडीला हे केली ना, गाडी केली ह्याच्यात, बस आली, एसटी आली. आणि इतके कंडक्टर गच्च गाडी भरली होती, प्रत्येकाला वाटणार ना मला जायचंय म्हणून. आणि मी माझी 2 मुलं होते, एक मुलगा 5 वर्षाचा होता, मुलगी माझ्याकडे 3 वर्षाची होती. आणि कंडक्टर मी काय झालो मागे पाहिलंच नाही, माझे मिस्टर खालीच राहिलेले ह्याच्यात. तो प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही की आपण पटकन दुसऱ्याच्या खुशाला हात लावलेले ह्याच्यात. आणि कंडक्टरनी मी वर चढले 2 मुलं घेऊन, माझे मिस्टर खालीच राहिले. आणि कंडक्टरनी काही न पाहता बेल दिली, डबल बेल दिली. आणि थोडी जर गाडी हल्ली असते तर माझे मिस्टर चाकाखाली गेले असते ह्याच्यात. पटकन मी त्या कंडक्टरचं एवढे शर्ट जोरात धरला, नावरून एवढी सगळी गाडी गच्च भरलेली ह्याच्यात.

0: हे काय तुम्ही पहा ना मागे लोक चढलेले नाहीये किंवा काय नाहीये हे पहा ना तुम्ही डबल बिल देता कसं म्हटलंय ज्यात म्हणजे तिथेच हजत झाली माझी बजेट म्हणजे इतकं मला तो प्रसंग मला अजून आठवतो की आपण कधी म्हणजे आपल्याला कसं आपल्याला दुसरे द्यायला म्हणजे भाऊ असायचा आपण अंगाला हात लावत नाही ना मोठ्या झाल्यावरती तर कसं ते मला तेवढे हे क्षण म्हटलं पण मला तेव्हा सुचलं नाही आपल्या माणसासाठी आपण किती जीव तोडून हे करत असतो म्हणजे ह्यातून म्हणजे प्रेम आणि मग पुढे मग खूप झालं मग एका माणसाने जागा दिली त्याने मला त्या कंडक्टरने मला सॉरी म्हटले मावशी लक्षात ठेवा मला चुकून झालं म्हणले ताई ह्याच्यात आणि मग आम्ही पुढे गेलो पुढे गेल्यानंतर सांगलीला उतरलो सांगलीत आल्यानंतर मला तिथे काही गाडी नाही काही नाही ह्याच्यात म्हणजे एक मग माणूस आले आम्हाला एक आजोबाशी आले आणि आजोबांनी सांगितलं मला की तुम्हाला कुठे जायचंय तर मला आम्हाला पुण्याला जायचं तर म्हणजे आता पुण्याला तर गाडी नाहीये म्हटले 10:30 वाजलेत म्हटले का पण अशा ट्रॅव्हल्स असतात तर चालतील का तुम्हाला ह्याच्यात आम्ही तिथे गेलो तर तिथे गेल्यानंतर त्यांनी सांगता तिथे पण बुकिंगवाले सांगितलं फुल गाडी आहे तुम्हाला मिळणार नाही माझं आपलं कसं गोंदवलेकर महाराजांवरती खूप श्रद्धा आहे म्हणजे सद्गुरूच आहे त्याच्यात म्हटलं बघू आता काय करायचं मुलं दोन बरोबरची हात बरोबर होती 11:30 आले 10:30 आले होते त्याच्यात मग तेवढ्यात ते दुसऱ्या एकदा हे होते ना बुकिंग करणारे ट्रॅव्हलचे ते स्वतः तिकडून आतून बाहेर आले आणि आम्हाला म्हटले तुम्ही घाबरू नका म्हटले दोन शीट हे झालेत म्हणजे आत्ताच आम्हाला त्यांचा फोन आला म्हणजे मला अजूनही भयवरून येतो म्हणजे आपल्याला म्हणतो ना कोणी नाही कसं नाही परमेश्वर पाठीशी असतो आपण जर हे व्यवस्थित राहिलो तर आणि मग ते पाठीशी आले ते म्हटले तुम्ही घाबरू नका म्हटले तुम्हाला गाडी येणार आहे आणि दोनच जागा शीट आहे त्यांचा आता कॅन्सल केले त्यांनी मग त्या मला तो प्रवास झाला मी तो कधीच विसरू शकत नाही
1: म्हणजे जणू काही तुमच्यासाठीच त्या राखून ठेवल्या परमेश्वराने
0: राखून ठेवल्या अगदी अक्षरशः म्हणजे तो क्षण म्हणजे अजूनही मला मी तो आमच्या भाचे मला गाडीने नेतात माझा मुलगा गाडी करून जातो आम्ही पण तो क्षण मला अजून सांगली म्हटलं की ते आठवतो म्हणजे पण कधी काही गोष्टी विसरू शकत नाही किती जरी आपण विसरायचा प्रयत्न केला तरी भले बुरे विसरून गेले जाऊया शाळेवरनं ते गाणं
1: त्याच्यात
0: धन्यवाद धन्यवाद धन्यवाद हो

0: हेलो.
1: नमस्कार. बोला सखी संदेश मध्ये स्वागत
0: हाँ,
1: है.
0: मी सविता बोराटे, बालेवाडी पुण्याहून बोलते.
1: हाँ बोला.
0: आजचा आपला विषय आहे की सुखद आठवणी,
1: हो बरोबर
0: आनंदी आठवणी बद्दल आपल्याला सांगायचे.
1: बरोबर.
0: तर आयुष्यामध्ये कसं असतं, सुखदुःखाच्या आठवणी खूप असतात
1: हो.
0: आणि त्याची जाणीव आपल्याला म्हातारपणी जागत होते.

0: कारण निवांत वेळ असतो विचार करायला, अनेक जे विचार करायला सवड असते भरपूर.
1: बरोबर.
0: अशा वेळेस एकटेपणा घालवण्यासाठी या आठवणींचा उजाळा होतो.
1: त्या आठवणी साथ करतात त्या एकटेपणामध्ये.
0: हा, आठवणी आपल्या साथ करत असतात. पण मला विशेष असं वाटतंय की यावेळेस आकाशवाणीने आनंददायक आठवणी या सांगण्याचा जो आम्हाला या सांगण्याचा जो वाव दिलेला आहे तो खरोखर स्तुत्य आहे. कारण आपल्याला जास्त करून दुःखद आठवणी जास्त आठवत.
1: बरोबर.
0: असं माझं एक अनुभव आहे म्हणा.
1: बरोबर आहे.
0: किंवा माझं म्हणणं आहे.
1: बरोबर आहे. पण माणसाला नेहमीच चांगलं काय आहे त्याचा विसर पडतो.
0: यश मिळालेले जे अनुभव आहेत ते इतके आपल्याला आठवत नाहीत, पण त्याच्यामध्ये जे अपयश मिळालं असतं किंवा जे दुःख झालेलं असतं ते सतत आठवत राहतं.
1: बरोबर.
0: मी एक माझ्या याच्यातली अशी आठवण सांगणार आहे की तो माझ्या
1: हो सांगा.
0: म्हणजे जेव्हा जेव्हा आता नुकताच शालांत परीक्षेचा रिझल्ट लागला, दरवर्षी हा शालांत परीक्षेचा रिझल्ट लागतो आणि दरवर्षी मला ती आठवण खूप प्रखरपणे जाणवते. माझा मुलगा 10वीच्या परीक्षेला होता, शालांत परीक्षेच्या परीक्षेला होता, तेव्हा त्याची तयारी खूप चांगली होती, सगळं चांगलं होतं, पण तरी सुद्धा काय शेवटी रिझल्ट हा एक जुगार असतो असं माझं म्हणणं आहे. आणि या जुगारात निश्चितपणे काय होईल हे आपल्याला सांगता येत नाही, पण त्या वर्षी तो मेरिट मध्ये आला.
1: अरे वा.
0: 13वा नंबर त्याचा आला आणि मला खरोखरच आश्चर्याचं म्हणजे खूप धक्का बसला. आश्चर्याचं म्हणण्यापेक्षा आनंदाचा खूप धक्का बसला. कारण मी जशी शाळेमध्ये शिक्षिका म्हणून लागले तशी मला कुठेतरी असं वाटायचं की आपल्या मुलाने पण या मेरिट मध्ये एकदा यावं. कारण त्याची ती शेवटची बॅच होती मेरिट हे करण्याची.
1: अच्छा.
0: हा, नंतरच्या बॅच नंतर ती मेरिट ही पद्धत
1: काढून टाकली. बरोबर.
0: तर या शेवटच्या बॅचला तरी माझ्या मुलाचा नंबर लागावा अशी मला खूप इच्छा होती आणि ती आनंददायक आठवण मला दरवर्षी येते जेव्हा जेव्हा शालांत परीक्षेचा रिझल्ट लागतो तेव्हा. म्हणजे त्याचं असं झालं की मी शाळेत असताना मला माझ्या शाळेच्या रिझल्टची पण काळजी होती ना.
1: बरोबर.
0: तर मी गेले शाळेमध्ये रिझल्ट वगैरे पाहिला तर रिझल्ट आमचा 90 वरच लागत होता. पण आणि तोही रिझल्ट यावर्षी खूप चांगला लागला म्हणून मला खूप आनंद झाला. आणि तेवढ्यात मला फोन आला सेंट झेवियर हायस्कूलचा की तुमचा मुलगा अद्वैत बोराटे हा 13वा मेरिट मध्ये आलेला आहे आणि मॅथ्स मध्ये तो महाराष्ट्रात पहिला आलेला आहे.
1: अरे वा.
0: मला इतका आनंद झाला म्हणजे मी काही बोलूच शकले नाही तिथे शाळेत. आणि मग मी घरी गेले. घरी गेल्यावर तो म्हणाला बघ आई मी तुला सांगत होतो जाऊ नको शाळेत पण तू गेलीस. अरे म्हटलं मला तो पण रिझल्ट तेवढाच महत्वाचा होता की किती लागला. पण बघ आमच्या शाळेचा पण 95% रिझल्ट लागलाय. हा जो आनंद असतो ना.
1: बरोबर.
0: हा आपण जास्त व्यक्त नाही करू शकत कोणाला.
1: आणि म्हणजे बघा तुम्हाला दुहेरी आनंद मिळाला त्या दिवशी. म्हणजे एक आई म्हणून म्हणजे मुलाचं यश आई म्हणून तुम्हाला तो आनंद मिळाला आणि तुम्ही स्वतः एक शिक्षिका आहात शाळेमध्ये. त्या शिक्षिकेचा म्हणजे तुमचं जे त्या विद्यादानाचं जे यश तुमचं जे आहे
0: विद्यादानाचं जे यश होतं ते सुद्धा अपूर्व होतं. आणि त्याच्यामधला भाग म्हणजे मी इंग्लिश शिकवत होते आणि इंग्लिश या विषयाचा रिझल्ट आमचा 100% लागला. असे एकाहून एकानंतर एक असे धक्के बसले. संस्थेच्या लोकांनी पण खूप कौतुक केलं. हा तो दिवस आमचा इतका गडबडीचा आणि इतका आनंदात गेला कारण सगळ्या वृत्तपत्राचे वार्ताहर घरी आले होते त्याची मुलाखत घ्यायला त्याच्याबद्दलची माहिती विचारायला आणि तो जे भरभरून सांगत होता ते सुद्धा तेवढंच आनंददायक होतं तेवढंच अभिमानास्पद मला वाटलं. आणि ही आठवण खरंच मला दरवर्षी शालांत परीक्षेचा रिझल्ट जेव्हा लागतो तेव्हा येते.
1: नक्की.
0: म्हणजे म्हणून आणि मी याबद्दल आकाशवाणी पुणे केंद्राचे आभार मानते की हे व्यक्त होण्याला त्यांनी मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.
1: चालेल. धन्यवाद.

0: नमस्कार
1: हेलो।
0: सखी संदेश मध्ये स्वागत
1: हाँ,
0: आहे.
1: पिंपरी पुणे, अंजली पाटील बोलती आहे मी।
0: हाँ बोला.
1: आज सखी संदेश मध्ये काय हे द्यायचं आहे? गाणं काय म्हणजे
0: गाणं आठवणी सांगायच्या आहेत तुमच्या, आनंदाच्या आठवणी सांगायच्या आहेत. मग त्या एखाद्या प्रसंगाच्या असतील, कुठल्या गावाच्या असतील, वस्तूच्या असतील, कुठल्याही असतील, प्राण्याबद्दल असतील, तुमच्याबद्दल असतील, की ज्या आठवल्या की आपल्याला नेहमी आनंद देऊन जातात अशी एखादी आठवण सांगायची.
1: अच्छा, मला असं म्हणजे गाणी ऐकताना खूप आनंद होतो, कुठलंही गाणं असलं तरी मस्त वाटतं एकदम ऐकताना। मला एक गाणं असं खूप आवडतं, म्हणजे मी असंच एकदा ऐकत होते रेडिओ, तर त्यावेळी ते असं लागलं होतं की वहिदा रेहमानचं गाणं आहे, वहिदा रेहमान, सुनील दत्त, आणखीन आपलं रमेश देव, पिक्चरचं नाव नाही मला आठवत आहे, पण गाणं होतं एक गगन का राजा एक चमन की राणी।
0: अच्छा,
1: ते गाणं खूप सुंदर आहे, आणि त्या गाण्यातून अशी एक स्टोरी सांगितली आहे, वहिदा रेहमानने स्वतःचीच अशी स्टोरी सांगितली, ती इतकं सुंदर, म्हणजे त्यांचे ते चेहऱ्यावरचे भाव असे आणि घरातली फॅमिली असे ती सगळे दाखवलेत, ते अशा एका छोट्या मुलीला ती आपली स्टोरी कहाणी सांगत असतात की आपल्या जीवनाची कहाणी, इतकं सुंदर असं, म्हणजे त्याचं ते व्यक्तिमत्व त्यांचं मला आवडलं, वहिदा रेहमानचं। त्यांची गाणी तर सगळीच आवडतात, तर ते गाणं लागलं तरी छान वाटेल, मला आवडेल गाणं।
0: म्हणजे ते गाणं लागलं की तुम्हाला कायम आनंद होतो, किंवा त्या कहाणीशी तुमची कहाणी जुळलेली आहे म्हणून आनंद होतो, असं काही आहे का?
1: तशी कहाणी काही जुळलेली नाही, पण ती कहाणी एकदम छान वाटली, म्हणजे त्या
0: किंवा वहिदा रेहमानची गाणी नेहमीच आनंद देऊन जातात असं तुम्हाला म्हणायचंय का?
1: असं मला, हा त्यांची गाणी खूप मला आवडतात, वहिदा रेहमानची ती गाणी आहेत ना, ती इतकी मनाला छान वाटतात ना ऐकायला, म्हणजे किंवा त्यांच्या सगळ्या चेहऱ्यावरचे भाव वगैरे, तर वहिदा रेहमानचीच गाणी लावते, खूप छान वाटतं ऐकायला। आणि दोन मला छोटी नातवंड आहेत माझी, एक 7 वर्ष, त्यांची एक गंमत सांगते, मागच्या वेळी मी 10 फेब्रुवारीला फोन लावला होता असं, तर तेव्हा पण मी मनातलं गाणं, म्हणजे मी मला वाटतंय मराठी गाणं धुमधम धुमती नाथरे ते लावायला सांगितलं होतं, तर ते या मुलांना

0: माझ्या ऐकलं, माझी नात आहे 7 वर्षाची आणि नातू माझा 5 वर्षाचा आहे, तर त्यांना इतकं म्हणजे आवडलं की आजींनी काहीतरी सांगितलंय आणि आजी रेडिओवर बोलली, तर त्यांनाही तेव्हापासून इकडून तिकडून आले रेडिओला की हॅलो रेडिओ मी अभ्राम बोलतो, हॅलो रेडिओ मी त्यांनी बोलते, सारखं त्यांना ते असं इतकं की आम्हाला पण बोलायचं रेडिओ बरोबर, आम्हाला पण बोलायचं रेडिओ बरोबर.
1: पण म्हणजे बघा हे नकळत संस्कार आहेत की तुम्ही चांगलं ऐकता त्यामुळे तेच संस्कार तुमच्या नातवंडांपर्यंत पण पोहोचतात.
0: चालेल, धन्यवाद.

0: अगदी खरं.
1: आणि त्यात माझ्या आईची त्याच्यात आठवण की तिला नवरंग सिनेमाची गाणी खूप आवडायची. पण रुचाताई, नवरंग मधली सगळी गाणी आकाशवाणीवर सगळ्या स्टेशनवर लागतात, पण फक्त एक गाणं लागत नाही ते मला लावावं असं वाटतं. आणि त्यात मध्ये आशाताईंचं कमाल आहे ते गाणं. तर त्याच्यामध्ये नवरंग मध्ये गणिका आहे आणि ती गाणं म्हणते नवरंगींच्या समोर, तर ते गाणं आहे आ दिल से दिल मिलाले. तर त्याच्यामध्ये आशाताईंचा आवाज आणि उच्चार इतके वेगळे आहेत की जी ती गणिका ज्या पद्धतीने ज्या स्टाईलनी बोलत असते त्या स्टाईलमध्ये आशाताईंनी गाणं म्हटलेले आणि ते खूप ऐकण्यासारखं, फार मेहनत घेतली त्यांनी आणि हे गाणं जवळजवळ आता दुर्मिळ झालंय, तर ते लावावं वाटतं म्हणजे रसिकांनाही ऐकता येईल. आणि त्यातली एक ओळ आहे बघा की नवरंग का रंगीला, तर गाणं तर सुंदरच आहे पण यातली ही जी ओळ आहे ना ती त्यांनी विशेष अशी गायलेली आहे. कारण ती गणिका त्या नवरंगचं कौतुक करते, त्या कौतुकाने ती ज्या पद्धतीने गातीये ते आशाताईने इतकं छान उतरवलंय, तर मला त्या गाण्याची खूप आठवण येते. तर
0: आणि आशाताईंची गाणी नेहमीच आपल्याला सुखावतात आणि तुम्ही इतक्या बारकाईने ती ऐकली आहेत, तुम्हाला ते कायम आनंद देऊन जातं असं गाणं आम्ही नक्कीच लावू.
1: हो, धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: नमस्कार सखी संदेश मध्ये स्वागत आहे.
1: मी पुण्यातून सविता मराठे बोलतीये.
0: हा बोला.
1: तर नुकतंच म्हणजे आशाता आपल्या निघून गेल्या.
0: हो,
1: मला रोज आठवण येते की आशा आणि लता या गेल्या तर रेडिओ स्फोर का झाला का काय असं.

0: नमस्कार, सखी संदेश मध्ये स्वागत आहे.
1: पुण्यावरून सौ रत्नप्रभा तंगसाजी. हा, मी कॉलेजला होते आणि नंतर मग वर्षाने सेंड ऑफ होता. सेंड ऑफ होत त्यावेळेस मग आता नंतर कॉलेज नव्हतं, म्हणजे त्यावेळेस ते गाणे म्हणायचो. मग मी खिलते हे गुली हा खिल के बिखर नाही को म्हटलं. हा, मग सगळ्यांना खूप आनंद झाला. नेमकं त्या काळात ते गाणं गाजलं होतं. नेमकं ते गाणं
0: म्हणजे ते तुम्ही गाणं म्हटलं आणि ते सगळ्यांना आवडलं असं का?
1: म्हटलं, खूप आवडलं, खूप टाळ्या झाल्या. कारण नेमकं ते

0: गाणं आणि त्यावेळेस ते प्रसिद्ध असायला गाणं आणि सेंड अप असायला मी ते वगैरे म्हणायला सगळ्यांना खूप आवडलं गाणं.
1: त्यामुळे हे गाणं लागलं की तुम्हाला कायम तुमचे ते सेंड ऑफचे दिवस आठवत असतील.
0: हो हो हो.

0: नमस्कार, सखी संदेश मध्ये स्वागत आहे.
1: मी डॉक्टर सरला जोशी बोलते आहे.
0: हो बोला, आवाज ओळखला.
1: हो, परत म्हणजे 1-1.5 महिना झाला, मी मार्च मध्ये केला होता एकदा फोन.
0: अच्छा.
1: त्याच्यानंतर तर आठवणी म्हणजे मला की नाही अशी आठवण सांगायची आहे की जी मी स्वतः अनुभवलेली आहे, असा एक अपघात.
0: अच्छा, अपघात. बर,
1: हा
0: पण म्हणजे आनंदाच्या आठवणी सांगायच्यात. तो आनंद देऊन जाणार अपघात आहे का?
1: हो आहे. नाही, आनंद देणारा अपघात कसा असू शकेल?
0: असू शकतो. अपघाताने आपण प्रेमात पडू शकतो, तो आनंद देऊन जाऊ शकतो.
1: नाही नाही, मग आनंदाची आठवण तुम्हाला मी सांगते. ते अपघाताचा जाऊ दे, तो सोडून देते विषय.
0: बरं.
1: कारण मला म्हणजे मी साधारण वयाच्या 55व्या वर्षी मी PhD केलं. तर त्याच्यानंतर माझ्यापेक्षा वयाने ज्येष्ठ, 10 वर्षांनी ज्येष्ठ असलेल्या, पण ती माझी मैत्रीण होती. त्या म्हणजे मी आळंदीत राहायची, त्या पण आळंदीतच राहत होत्या, आणि आमची देवळात, माऊलींच्या देवळात रोज भेट व्हायची. तर पेपरला बातमी आली PhD झाल्याची माझी, आपण फोटो सहित, तर त्यांना इतका आनंद झाला. आणि त्या म्हणजे चालू सुद्धा सकाळच्या नाही, पण मी वरच्या मजल्यावर राहत होते, तर लहान मुलासारखं त्या पायऱ्या चढून वरती आल्या.
0: अच्छा.
1: माझं अभिनंदन आणि कौतुक करायला, आणि 100ची नोट त्यांनी मला दिली. फक्त 100ची नोट, पण ती नोट मी अजूनपर्यंत जपून ठेवलेली आहे. कारण जिची, ज्या बाईची पेन्शन 1700 रुपये होती त्या काळात, तर त्याच्यातले 100 रुपये म्हणजे माझ्या दृष्टीने त्याचं मूल्य
0: अमूल्यच आहे ते,
1: अगदी. आणि ती मी म्हणजे आपण लक्ष्मी पूजन करतो ना दिवाळीत, तर त्यावेळेस ती नोट मी त्या ह्याच्यात ठेवते. म्हणजे आपण पूजे जे

0: मांडत असतो सगळं, म्हणजे आपलं धन असेल, लक्ष्मी नाणी सोन्याचे वगैरे, म्हणजे नाही का दागिने वगैरे, त्याच्यासाठी मी ती नोट जपून ठेवली. आणि 100 ची नोट असा एक मी छोटा लेख सुद्धा लिहिला होता त्यांच्यावरती, त्या खाराईत आजी, त्या आता नाहीये, पण ती कायमची आठवण आणि आनंद देणारी. आणि त्यांची माझ्याविषयीची जी भावना होती, की जी बाई चढू सुद्धा शकत नव्हती वरती, ती लहान मुलासारखी असे हात धरून लहान मुलं कशी रांगतात, तसा जिना चढून त्या माझ्याकडे आल्यावरती मी म्हटलं अहो आजी तुम्ही मला बोलवलं असतं मी नसते का आले तुमच्या घरी, तर त्या म्हटलं नाही तुमचं कौतुक करायला मीच नको का यायला. हो आणि फारच म्हणजे किती म्हणजे त्यांची भावना मला फार महत्वाची वाटली. आणि त्यांच्या ज्या पेन्शनचं जे काही त्यांचं इन्कम होतं त्याच्यातनं 100 ची नोट त्यांनी मला देणं हे सुद्धा मला खूपच म्हणजे त्यांचा दिलदारपणा, माझ्याविषयीचं कौतुक म्हणा किंवा एक शाबासकी द्यायची म्हणून ते टोकन म्हणूनच आपण देत असतो, पण त्यांची भावना त्या मागची फार महत्वाची.
1: तुमच्या स्वभावाने तुमच्या यशाने तुम्ही पैशांच्या ऐवजी माणसं कमावलेत, हे किती मोलाचे.
0: फार छान वाटलं मला मॅडम खरंच. आणि ही आठवण माझी छापून वगैरे पण आलेली आहे, मी लिहिलेली 100 ची नोट, पण ती कुणाशी तरी शेअर करावी. आता हे जेव्हा सगळेजण बरेच जण ऐकतील ना, जे मला ओळखतात ते आणि न ओळखतात ते सुद्धा,
1: बरोबर बरोबर,
0: त्याचा आनंद मला जास्त आहे. धन्यवाद, थँक्यू सो मच. अच्छा
1: धन्यवाद.

0: नमस्कार सखी संदेश मध्ये स्वागत आहे.
1: नमस्कार, मी पुण्यातनं राही इथनं बोलते, मुग्धाल अजी. मला गावची आठवण अशी सांगायची की माझं सासर कोकणात आहे, देवगड जवळ गिरी म्हणून गाव आहे, तिथे

आमचं नरसिंह जयंती आमचं स्वतःचं मंदिर आहे नरसिंहचं आणि त्या उत्सवासाठी आम्ही वर्षातून एकदा जातो. पण आम्ही माझे मिस्टर गुरुजी असल्यामुळे आम्हाला जास्त दिवस जायचं मत नाही, आम्ही 2 दिवस जातो माघारी येतो. पण यावर्षी ते मला सोडून माघारी आले. आम्ही 15 दिवस राहिले, माझी मुलगी 2 वर्षाची आहे आणि मी, असं आम्ही 15 दिवस तिथे राहिलो. पण मला असं वाटत नाही की मी सासरी आली म्हणून. म्हणजे कोकणातली माणसं एवढी प्रेम गोड स्वभावाची असतात. वास्तविक पाहता माझ्या सासूबाई आमच्याजवळ पुण्यात असतात, त्या पुण्यात होत्या. आणि माझ्या चुरत सासूबाई, चुरत सासरे, चुरत जाऊ, चुरत दीर, आम्ही सगळे एकत्र राहतो. मला असं जाणून दिलं नाही कोणी मी माझ्या सासरी आलेली आणि तू सून आहेस, तू माझी जाऊ आहे. एवढं खेळी मी याचं वातावरण ना मी कुठे बघितलंच नाही.

0: इथं वातावरण ना मी कुठे बघितलंच नाही.
1: अच्छा, थोडक्यात जरी सासर असलं तरी ते सासर आणि ते कोकणातलं गाव तुम्हाला कायम आनंदच देऊन जातं.
0: नक्की नक्की. आजूबाजूला आमच्या नारळ पोपरीची झाडे 10-12, आंब्याची झाडं आहे, कोकमाचं झाड आहे, पाहिजे तेवढे रोज आम्ही आंबे खात होतो. कधी मला असं आणि माझ्या चुल सासूबाई तर सारखं म्हणायचं, तुम्ही पुण्याचे लोक ना, तुम्ही कधी आंबे खाले नसतील, तुम्ही पाहिजे तेवढे आंबे खा. आम्हाला दरवर्षी आंबे आहेतच. मला असं कधी वेगळं असं जाणवलंच नाही की माझ्या चुल सासूबाईंच्या हाताखाली राहते किंवा चुलत सासरे आहेत. म्हणजे मला खरंच सांगते गाण्याच्या ओळीप्रमाणेच साधी भोळी माणसे तिकडची. आणि खूप सोबाने बाकीचे येणारी जाणारी पण विचारायची, कोण तू, कुठे असती, काय असती, परत सासूबाई काय, म्हणजे आदर आणि आपुलकीने चौकशी करणारी. खूप छान वाटतं म्हणजे मला.
1: बरोबर, कोकण हे कायमच आनंद देऊन जाणार आहे.
0: हो, मला आता शब्दच फुटत नाहीत बोलायला. माझ्या घरची सगळीच माणसं खूपच प्रेम आहेत, खूप छान आहे स्वभावाला.
1: चालेल, मी त्या अनुषंगाने एखादं गाणं लावते.
0: गोमू माहेरला जाते हो नागवा लावा.
1: हो चालेल. मग तुम्ही आता म्हणालात गोमू माहेरला जाते गाणं लावा म्हणून, कारण त्याच्यात कोकणचं वर्णन आहे सगळं. पण ती गोमू माहेर, गोमूचं माहेर आहे तिकडे आणि तुम्ही जाताय सासरला, पण तरी तुम्हाला ते सासर सासरचं
0: वाटते.
1: वा छान.
2: अरे नाखवा हो नाखवा, इथे रे गोमू माहेरला जाते.
3: होशे
2: गोमू माहेरला जाते हो नाखवा, गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा, हो तिच्या घोवाला कोकण दाखवा.

0: गाडी दावा कोकणची निळी निळी खाडी दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी
1: दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी
0: भगवा आबोली फुलांचा ताटवा भगवा आबोलीच्या फुलांचा की ताटवा
1: होतच्या गोवाला कोकण दाखवा
0: गुमू माहेरला जाते हो नाखवा।

0: हॅलो, नमस्कार. सखी संदेश मध्ये स्वागत आहे.
1: राजश्री पटवर्धन,
0: हाँ
1: त्या मांजराच्या आठवणी सांगणारे आमच्याकडच्या.
0: हो, सांगा.
1: आमच्याकडे एक मुलगी होती, तिला 70 किलो झाली.
0: 70?
1: प्रत्येक
0: बाप
1: वेळेस
0: रे.
1: पास.
0: हाँ.
1: मग माझ्या आईला खूप आवड होती, तर माझ्या आईने ऑपरेशन करून घेतलं तिचं. तर तिला भूल चढली होती, म्हणजे
0: हाँ.
1: ऑपरेशन करून आणलं आणलं तर उतरली नव्हती लवकर ती. तर ऑपरेशन सक्सेस झालं पण, आणि तिला नुसतं आळाची सुरुवात झाली होती, ती काढलं डॉक्टरांनी आणि तिला दुसऱ्या घरी गेली ती. आम्ही शोधत राहिलो तो, पण सकाळी आली ती आमच्या घरी, बरोबर दुसऱ्याच्या घरी गेली होती
0: अच्छा.
1: शेजारी. हा, पण आली, त्यामुळे आम्हाला चैन नव्हतं. आणि आमच्याकडे आता जे मांजर आहेत, ब्रह्मा, दत्तात्रय, महेश
0: अशी
1: आणि

0: अशी नावं ठेवली आहेत तुम्ही पिल्लांची.
1: हाँ,
0: वा,
1: देवाचे ठेवले
0: त्या हो,
1: दत्तनाथ
0: त्या निमित्ताने
1: देवाचं
0: देवाचं
1: नाव
0: नाव
1: येतो.
0: अखंड घेतलं जाईल.
1: नाही तर मग आपलं काय होतं, येत नाही तेवढं लक्ष जात नाही आपलं.
0: बरोबर.
1: सातराय महेश ब्रह्मा असे आम्ही अनुसुया, तर ते असे आम्ही आठव मानवांची नावं ठेवलेली आहेत. एक अवधूत म्हणून बोका आहे, तो
0: अच्छा.
1: त्याला दुसऱ्या घरी दिलंय, तो आमच्या घरी येतो
0: हा,
1: दूध पोळी खायला.
0: हा,
1: आणि तो ब्रह्मा ती अशी कुठे गेली आली नाही, तर मला थोडं बेचैन होत, काम सुचत नाही. मग थोडस
0: बरोबर.
1: मग ती आली ती बरं वाटतं.
0: प्राण्यांचा सहवास आपल्याला नेहमीच आनंद देऊन जातो, तशा या मांजरी तुम्हाला कायम आनंद देत असतील.
1: हा, आणि मग ते काय झालं, तो ब्रह्मा काय अजून बरेच दिवस आला नाही, थोडं बेचैन होत
0: बरोबर.
1: प्राण्यांचं.
0: तुमच्या या फोनवरनं जाणवलं की परवाच माझ्या गावी जाऊन आले आणि त्यांच्याकडे एक मांजर बोका आहे छोटासा, तर त्याचं नाव त्यांनी चिंतामणी ठेवलंय. ते मला आठवलं आणि तुम्ही आत्ता ही सगळी नावं सांगताय, त्यामुळे तुमचा फोन हा मला नेहमीच लक्षात राहील.
1: आणि एक ती मनी आहे की दुसऱ्याच्या घरी ती पिल्लू झालं ते दाखवायला आणलं तिने.
0: म्हणजे मांजरीने पिल्लू स्वतः दाखवायला आणलं तुम्हाला?
1: हो, ते
0: बर.
1: दुसरीकडे झालं तिला.
0: अच्छा.
1: तर तिला तिला आमचा भाऊ म्हणाला की तुला पिल्लू नाही झालं अजून, तर तिने ते दाखवायला आणलं.
0: बर, म्हणजे तुमची भाषा तिला समजत होती आणि तिची मूक भाषा तुम्हाला समजत होती
1: हा,
0: आणि
1: तर
0: तो
1: तिने
0: तुमचा संवाद चालू होता.
1: दाखवायला आणलं आणि तिला म्हटलं माझ्याकडे ही असे दत्तात्रय महेश अधून मधून म्हणजे येतात बोके, अवधूत येतो, तर तू काही तिथे इथे ठेवू नको, ती मारती. ती घेऊन गेली ते पिलू आणि
0: अच्छा.
1: तिने दाखवायला आणलं.
0: बर, वेगळीच आणि मजेशीर छान आठवणे माझ्याही कायम स्मरणात राहील. चालेल,
1: लागला. थँक्यू.
0: हो, धन्यवाद.

0: सखी संदेश।
1: मैत्रिणींनो, तुम्हाला आमचा हा कार्यक्रम कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा। त्यासाठी आमचा ईमेल ॲड्रेस आहे prasaran.pune@gmail.com। आणि याबरोबरच आजचा हा वनिता मंडळाचा कार्यक्रम आता इथेच संपतोय। कार्यक्रम अधिकारी निलिमा पटवर्धन यांच्यासह मी रुचा नामजोशी आता तुमचा निरोप घेते। पुन्हा भेटूयाच, तोपर्यंत नमस्कार।

0: वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत फोन इन सखी संदेश हा कार्यक्रम आत्ता आपण ऐकला. आजचा विषय होता आठवणींच्या गावा आणि सूत्रसंचालन केलं होतं रुचा नामजोशी यांनी. सादर करत्या होत्या निलिमा पटवर्धन. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर. श्रोते हो, आता एक निवेदन. श्रोते हो, सध्या राज्यात तसंच देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवते आहे. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतंय. त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्त्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळात शक्यतोवर घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक कामं असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखे द्रवपदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट आणि तिखट पदार्थ टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं इत्यादी जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं ही आपलीच जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा. धन्यवाद. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. ऐकूया एक निवेदन.
1: मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं. त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची मुलाखत.
2: म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत. त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळतंय.
1: मैत्रिणींनो, याशिवाय जरूर ऐका संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व. लेखन संज्ञा कुलकर्णी, सहभाग संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांचा.
3: की हे जे खोपटं आम्ही बांधलं होतं ना, आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
1: जरूर ऐका 20 मेचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दुपारी 12 वाजता. आणि हाच कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून 21 मेला दुपारी 12 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
4: मोही तो आत्ता अलीकडे आलेला आहे ना. चहा कॉफी कसा असं म्हणजे पारंपरिक प्लेयर्स आहेत ना. चहानी काय फ्रेश वाटत. ये तुम क्या जानो विराज बाबू.
5: हो, हो, हो, हो. शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है.
4: अरे रे रे.
5: इसीलिए मम्मी ने मेरे तुझे कॉफी पे बुलाया है.
6: तुमच्याकडे ही रंगत असतील ना अशा चाय पे चर्चा किंवा कॉफी बरोबरच्या गप्पा. मग उमा सदन मधल्या मंडळींच्या याच गप्पा ऐकून रिफ्रेश होऊया गुरुवारी 21 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर.
7: मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू.
8: 101 उमा सदन.
0: श्रोते हो, दुपारचा 1 वाजला आहे. आता सादर करत आहोत पत्रांवर आधारित मराठी गाण्यांचा कार्यक्रम आपली आवड.

गीतांचा कार्यक्रम आपली आवड यामध्ये सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात त्यांनीच आनंद घन या नावाने स्वरबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, चित्रपट साधी माणसं.

श्रोते हो, या गीताची पसंती कळवली होती हिंदराज रेडिओ श्रोता संघ खुपटी तालुका नेवासा इथून बंडू लोहार पोपळघट, माया शिवांश चंद्रकला पोपळघट आणि देवीदास पोपळघट यांनी, तसंच भोकर तालुका श्रीरामपूर येथून हरिभाऊ बिडवे, श्रावण आणि अनिता बिडवे यांनी. श्रोते हो, आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात ग दि माडगुळकर यांचं गीत. संगीत सुधीर फडके यांचं, चित्रपट मुंबईचा जावई. या गीताची पत्राद्वारे पसंती कळवली आहे पार्थ रेडिओ श्रोता संघ छत्रपती संभाजीनगर येथून राजेश पाटील साबळे, राजदीप राजेश, राशी राजेश आणि श्रीमती शीतल राजेश यांनी, तसंच गुंडेवाडी तालुका अंबड जिल्हा जालना येथून निजाम शेख, वरुण साबळे, नुपूर आणि उद्धव साबळे यांनी. ऐकूया तर मग हे गीत.

0: श्रोते हो, पत्रांवर आधारित मराठी गाण्यांचा कार्यक्रम आपली आवड यामध्ये आपली मनपसंत गीतं आपण ऐकत राहूया. तत्पूर्वी आमच्या एका कार्यक्रमाविषयी.
1: मैत्रिणींनो नमस्कार. येत्या सखी संदेश कार्यक्रमात काय विषय आहे याची उत्सुकता असेल ना तर ती ताणत नाही. विषय आहे खरेदी. खरेदी या विषयावर बोलणार आहोत मंगळवारी 19 मे रोजी सकाळी 11 वाजता सखी संदेश कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात. तेव्हा नक्की सांगा तुमच्या खरेदीचे हटके अनुभव, टिप्स आणि सल्ले. मग करताय ना फोन 2553-1705 आणि 2553-1706 यावरती. नक्की बोला. या कार्यक्रमाचं प्रसारण 24 मे रोजी पुणे केंद्रावरून आणि 25 मे रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. तेव्हा खरेदी पे चर्चा हो जाय.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र आणि कार्यक्रम आपली आवड. या कार्यक्रमासाठी या नंतरचं गाणं श्रोत्यांनी कळवलं आहे ते आहे सोबती या चित्रपटातलं. स्वर लता मंगेशकर यांचा आणि रचना गंगाधर महांबरे यांची आणि संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं. या गीताची पसंती कळवली आहे नसवाला चौक मलकापूर येथून संजय पाटील, सौ उषा पाटील, प्रथमेश पाटील, निवृत्ती क्षीरसागर, सतीश सराफ आणि जगदीश तांबट यांनी. ऐकूया हे मनपसंत गीत.

आपली आवड या कार्यक्रमात पत्राद्वारे सुचवण्यात आलेलं यानंतरचं गीत ऐकूया. शब्द आहेत जगदीश खेबुळकर यांचे, स्वर आशा भोसले आणि सुधीर फडके यांचा, चित्रपट धाकटी बहीण.

श्रोते हो, या बहारदार गाण्याची पत्राद्वारे पसंती कळवली होती ओम रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट कोळी नांदेड येथून नारायण दयानंद ओंकार आणि सई गायकवाड यांनी, तसंच नलेश्वर नगर नरवेल येथून पी एस न्हावकर आणि विशाल न्हावकर यांनी. श्रोते हो, आता ऐकूया श्रोत्यांनी पत्राद्वारे कळवलेलं नयन तुझे जादूगार या नाटकातलं पद. स्वर आहे अरविंद पिळगावकर यांचा, रचना आहे पुरुषोत्तम दरवेकर यांची आणि संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं. या गीताची पसंती कळवली आहे जिल्हा बीड येथून रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश आकाश रश्मी रंजना गबरू पैलवान थोरात, प्रकाशदादा जैन तसंच पुंजाराम सोनावणे यांनी.

0: आपली आवड या पत्रांवर आधारित मराठी गीतांच्या कार्यक्रमात मनपसंत गीतांचा आस्वाद घेत राहूया. तत्पूर्वी आमच्या कार्यक्रमांविषयी.
1: हिंदी चित्रपटात हास्य अभिनेता आणि हास्य अभिनेत्रींचं एक आगळं वेगळं स्थान. जॉनी वॉकर, जगदीप मेहमूद, ज्युनियर मेहमूद, असरानी, पेंटल, धुमाळ, आय एस जोहर, मुकरी, जॉनी लिव्हर, तर अभिनेत्रींमध्ये मनोरमा, टुनटुन म्हणजेच उमादेवी, तसंच गुड्डी बारुते, अरुणा इराणी यासारख्या कलाकाराबरोबरच देवेन वर्मा.
2: सुन इधरा, एक बात बताओ, आदमी मरते मरते आठानी बचा के क्या करेगा?
3: कुछ नहीं, जब जिंदगी चली गई तो आठाने बचा के क्या फायदा, ये ले चने खा.
1: उत्पल दत्त, शक्ति कपूर, अनु कपूर, अनुपम खेर, लक्ष्मीकांत बेर्डे, बोमन इराणी, कादर खान यासारखे कलाकार. पूर्वीच्या काळी जॉनी वॉकर आणि मेहमूद यांच्यासाठी भूमिका लक्षात ठेवून चित्रपट लिहिले गेले आणि नायकांपेक्षाचं अधिक मानधन या कलाकारांना देण्यात आलं. तेव्हा अशा हास्य कलाकारांविषयी बोलूयात यावेळच्या हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमात. सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या दरम्यान जरूर फोन करा 2553-1705 किंवा 1706 या क्रमांकावर. प्रसारण होईल बुधवारी 12 ते 1 दरम्यान. हास्य कलाकारांविषयी बोलायचंय, आपल्याला फोन करायचा आहे हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमासाठी सोमवारी 11 ते 11:30 दरम्यान. संवाद साधतील कैलास शिंदे.

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र आणि कार्यक्रम आपली आवड, पत्रांवर आधारित मराठी गाणी. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया मराठा तितुका मेळवावा या चित्रपटातलं गीत. गीतरचना आहे शांता शेळके यांची, संगीतकार आनंद घन म्हणजेच लता मंगेशकर आणि स्वर हृदयनाथ मंगेशकर यांचा. या गीताची पसंती कळवली आहे उत्तम काकडे लोणंद यांनी आणि त्यांच्याबरोबरच सौ शीला काकडे, अनिरुद्ध काकडे आणि स्वप्नील काकडे यांनी. ऐकूया तर मग हे गीत.

या गीताबरोबरच आपली आवड हा कार्यक्रम आता मी समाप्त करते. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर. पुणे केंद्रावर अशीच पत्र पाठवत रहा आणि आपली मनपसंत गीतं सुचवत रहा.

0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. आता ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. हे बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई. राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला जाणार. महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. चांदीच्या आयातीवर निर्बंध लागू. जनगणना प्रक्रियेत महाराष्ट्रात 11,14,277 घरांची स्वगणना पूर्ण. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून ते आज स्वीडन

0: भेट देतील. त्यांच्या दौऱ्याचा हा तिसरा टप्पा आहे. प्रधानमंत्र्यांच्या या दौऱ्याची आतापर्यंतची संक्षिप्त माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुटेनबर्ग इथं स्वीडिश प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. व्यापार, हरित स्थित्यंतर, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोन्मेष, संरक्षण, अंतराळ इत्यादी क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत यावेळी चर्चा होईल. युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देर लेन यांच्याबरोबर उभय नेते युरोपीय गोलमेज परिषदेलाही संबोधित करतील. स्वीडननंतर प्रधानमंत्री नॉर्वे आणि जर्मनीला भेट देणार आहेत. भारतीय युरोपीय संघ मुक्त व्यापार करार झाल्यानंतर प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच युरोप दौरा आहे. त्यांच्या नेदरलँड भेटीत महत्वाचे 17 करार झाले. सेमीकंडक्टर, दुर्मिळ खनिजं, हरित हायड्रोजन, उच्च शिक्षण, सायबर सुरक्षा, शेती, दुग्ध व्यवसाय, आरोग्य, पाणी व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रांचा यात समावेश आहे. यावेळी दोन्ही देशांमध्ये व्हिसा प्रक्रिया सुलभ करण्यावर सहमती झाली. दहशतवादाविरोधात संघटित प्रतिकार करण्याबाबत उभय नेत्यांचं एकमत झालं. याखेरीज नेदरलँड्समध्ये लायडन विद्यापीठात जतन केलेला चोलकालीन अन्नाई मंगलम ताम्रपट मोदी यांना सुपूर्द करण्यात आला. त्याआधी प्रधानमंत्री मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीत अबुधाबी इथं राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्याशी चर्चा केली. तिथंही दोन्ही देशांदरम्यान महत्वाचे व्यापारी करार झाले.
0: दिल्लीमध्ये सीएनजी पुरवठा करणाऱ्या इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडनं आजपासून 1 रुपया दरवाढ केली. त्यानुसार सीएनजीचे दर दिल्लीत 80.09 रुपये, गझियाबाद आणि नोएडा इथं 88.70 रुपये, गुरुग्राममध्ये 85.12 रुपये इतके झाले. या आठवड्याच्या सुरुवातीला सीएनजीच्या दरात इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडनं 2 पैशांची वाढ केली होती. चांदीच्या आयातीवर सरकारने निर्बंध घातलेत. सोन्याचा किंवा प्लॅटिनमचा मुलामा लावलेल्या चांदीच्या आयातीवरही निर्बंध लावल्याचं परकीय व्यापार महासंचालनालयानं अधिसूचनेद्वारे सांगितलं. याआधी सरकारने 13 एप्रिल रोजी मौल्यवान धातूंवरचं आयात शुल्क 6% वरून 15% वाढवण्याचा निर्णय घेतला होता. जनगणना 2027 पहिल्या टप्प्यात गृहगणना सुरू झाली असून सरकारने त्यासाठी स्वगणनेचा पर्याय दिलाय. या अंतर्गत महाराष्ट्रात 1 ते 15 मे या कालावधीत 11,14,277 घरांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली त्यांनी आपल्या भागात येणाऱ्या प्रगणकाला H या अक्षरानं सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक उपलब्ध करून द्यावा. तसंच ज्यांना ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करता आली नाही त्यांनी 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत राज्यातल्या सर्व कुटुंबांना प्रत्यक्ष गणनेसाठी प्रगणक भेट देतील त्यावेळी त्यांना सहकार्य करावं आणि अचूक माहिती द्यावी असं आवाहन निवडणूक आयोगानं केलंय. एक देश एक निवडणूक या विधेयकासाठीच्या संयुक्त संसदीय समितीने काल बंगळुरूमध्ये राजकीय पक्ष, कायदेतज्ञ आणि नागरी समाजातल्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार, माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोइली आणि सर्वपक्षीय प्रतिनिधींनी या विधेयकावर आपले विचार मांडले अशी माहिती समितीचे अध्यक्ष पी पी चौधरी यांनी दिली. संयुक्त संसदीय समिती विविध राज्यांचे दौरे करून त्यांच्या हरकती आणि सूचनांची नोंद घेत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. तिरुअनंतपुरम इथून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित डब्याला लागलेल्या आगीमुळे मुंबई दिल्ली रेल्वे मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली. मध्य प्रदेशातल्या रतलाम जिल्ह्यात आज पहाटे 5:15 सुमाराला या गाडीच्या B1 या डब्याला आग लागली. तेव्हा डब्यात 68 प्रवासी होते. मात्र 15 मिनिटांच्या आत सर्व प्रवाशांची सुटका करण्यात आली असून कुठलीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेमुळे 8 ते 10 प्रवासी गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून ओव्हरहेड दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचं रेल्वेनं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट प्रवेश परीक्षा 2026 पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरे हिला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं

0: 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली. या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यावर पुण्यातून आरोपीला काल अटक झाली होती. आज वर्ल्ड हायपरटेन्शन डे म्हणजेच जागतिक उच्च रक्तदाब दिवस साजरा होतोय. उच्च रक्तदाबाविषयी जागृती निर्माण करणं, रक्तदाब प्रतिबंध निदान आणि नियंत्रणासाठी वैयक्तिक सामूहिक आणि आरोग्य यंत्रणा स्तरावर प्रयत्नांना चालना देणं हे या दिवसाचं उद्दिष्ट आहे. रक्तदाबावर एकत्रितपणे नियंत्रण मिळवू, आपला रक्तदाब नियमितपणे तपासा, या सुप्त मारेकऱ्याला पराभूत करा ही यंदाची या दिवसाची संकल्पना आहे. जागतिक दूरसंचार आणि माहिती संघटन दिवस आज साजरा होतोय. पॅरिसमध्ये 1865 आजच्या दिवशी ITU अर्थात आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाची स्थापना झाली. त्यानिमित्त हा दिवस साजरा होतो. इंटरनेट आणि इतर माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञानामुळे समाज आणि अर्थव्यवस्थेत घडणाऱ्या बदलांबाबत जागरूकता निर्माण करणं हे याचं उद्दिष्ट आहे. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या लिओ रोली कर्नांडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा पराभव केला. IPL क्रिकेटमध्ये काल इडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सनं गुजरात टायटन्सचा 29 धावांनी पराभव केला. त्यामुळे गुजरात टायटन्स संघाची प्ले ऑफमधल्या प्रवेशाची संधी हुकली. सुनील नारीने सामनावीर ठरला. आज धरमशाला इथं दुपारी 3:30 पंजाब किंग्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू बरोबर होईल. दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात 7:30 सुरू होईल. इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या कोको गॉफचा पराभव करत युक्रेनच्या एलिना स्वितोलिना हिनं स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. स्वितोलिनानं कोको गॉफचा पराभव केला. स्वितोलिनानं तिसऱ्यांदा इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत विजय मिळवलाय. टेनिसमध्ये पोर्टुगल ATP चॅलेंजर्स स्पर्धेत भारताच्या सिद्धांत बाठियानं बल्गेरियाच्या अलेक्झांडर डोन्स्कीच्या साथीनं दुहेरीचं विजेतेपद पटकावलं. पोर्टुगलचा डियागो परेरा आणि स्पेनचा डेव्हिड वेगा हर्नांडेज या जोडीला त्यांनी सरळ सेटमध्ये हरवलं. सिद्धांत बाठियाचं ATP चॅलेंजर्समधलं हे तिसरं विजेतेपद आहे. आफ्रिकेत काँगो आणि युगांडामधल्या इबोला या आजाराचा उद्रेक ही आंतरराष्ट्रीय चिंतेची आणि सार्वजनिक आरोग्य विषयक आणीबाणी असल्याचं WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं घोषित केलं आहे. इबोला या आजाराचे आतापर्यंत 300 जास्त संशयित रुग्ण तर 88 मृत्यूची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर WHOचे महासंचालक टेड्रस घेब्रेसस यांनी आज हे घोषित केलं. मात्र इबोलाचा उद्रेक अद्याप COVID-19 निर्माण झालेल्या जागतिक आणीबाणीचे निकष पूर्ण करत नसून आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्याची आवश्यकता नसल्याचं WHOनं म्हटलंय. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, अंदमान समुद्राचा मोठा भाग, अंदमान द्वीप समूह आणि संपूर्ण निकोबार बेटांच्या काही भागात आगेकूच केले. त्यानुसार या महिन्याच्या 26 केरळमध्ये मोसमी पाऊस दाखल होईल अशी शक्यता आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि विदर्भात उद्या उष्णतेची लाट येईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला जाणार. महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. चांदीच्या आयातीवर निर्बंध लागू. जनगणना प्रक्रियेत महाराष्ट्रात 11,14,277 घरांची स्वगणना पूर्ण. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 सीबीआय कोठडी. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: यानंतरची उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. प्रसारित करत आहोत पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 66 वर्धापन दिन पुणे जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्ह्याच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. जिल्हाधिकारी कार्यालय आणि शनिवारवाडा इथं अप्पर जिल्हाधिकारी सतीश राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण

0: करण्यात आलं. नगर विकास आणि परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पोलीस कवायत मैदान इथं महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त शुभेच्छा देताना राज्यमंत्री मिसाळ यांनी राज्याच्या सामाजिक आणि ऐतिहासिक वारशाचा उल्लेख केला. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त तसंच संत गाडगे महाराज यांच्या 150व्या जयंती वर्ष आणि महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त सामाजिक समता आणि समरसता वर्ष साजरं करण्यात येत असल्याचं मिसाळ यांनी सांगितलं. महाराष्ट्र ही केवळ भौगोलिक सीमा नसून विचारांची भूमी असल्याचं नमूद करत त्यांनी शौर्य, त्याग, समता आणि प्रगती या मूल्यांवर राज्याचा पाया अधिक भक्कम करण्याची गरज व्यक्त केली. देशाच्या सीमांवर कार्यरत सैनिकांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या जनगणना 2027 प्रक्रियेला सुरुवात झाली. पुणे विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ऑनलाईन पद्धतीनं स्वगणना पूर्ण करून जनगणना कार्यक्रमाचा औपचारिक प्रारंभ केला. देशाच्या नियोजनाचं लक्ष समोर ठेवून जनगणना पूर्ण करण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा असं आवाहन विभागीय आयुक्तांनी केलं आहे. जनगणना 2027चा पहिला टप्पा स्वगणना 1 ते 15 मे या कालावधीत राबवण्यात आला. त्यानंतर 16 मे पासून घरोघरी जाऊन प्रत्यक्ष घर गणना करण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातल्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौर संयंत्र प्राधान्याने पूर्ण करावीत, तसंच प्रलंबित सौर प्रकल्प जलद गतीनं पूर्ण करावेत. याशिवाय सामाजिक उत्तरदायित्व निधीद्वारे सौर प्रकल्प पूर्ण करण्यावर भर द्यावा असे निर्देश अपारंपरिक ऊर्जा मंत्री तथा महाऊर्जाचे अध्यक्ष अतुल सावे यांनी दिले. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण म्हणजेच महाऊर्जाच्या नियामक मंडळाची 108वी तसंच 31वी वार्षिक सर्वसाधारण बैठक पुण्यात महाऊर्जा भवन इथं पार पडली. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेता जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी 3,575 लाख रुपयांच्या पूरक टंचाई आराखड्यास मंजुरी दिली आहे अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमित पाथरवट यांनी दिली आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. ऐतिहासिक किल्ले पुरंदर इथं आयोजित करण्यात आलेल्या जयतु शंभू या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सांस्कृतिक कार्य विभाग तथा सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांना इतिहासाचा जाज्वल्य अनुभव दिला. मर्दानी खेळांच्या थरारक सादरीकरणातून मराठी शौर्य परंपरेचं प्रभावी दर्शन घडलं. पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती देण्यासाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 1,472 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात गतवर्षीच्या तुलनेत 93 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पायाभूत सुविधा, पर्यटन, आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण विकासाला चालना देणाऱ्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांना यंदाच्या नियोजनात विशेष प्राधान्य देण्यात आलं आहे. विकासकामं गुणवत्तापूर्ण आणि निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्याच्या विकासकामांचा सविस्तर आढावा पवार यांनी घेतला. भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालयाचा 94वा वर्धापन दिन आणि आद्य गांधर्व महाविद्यालयाच्या 125व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून भारतरत्न लता मंगेशकर आणि पद्मविभूषण आशा भोसले यांना स्वरांजली या कार्यक्रमातून आदरांजली वाहण्यात आली. गांधर्व महाविद्यालयातर्फे केवळ वाद्यवादनातून स्वरांजली अर्पण करण्यात येणारा हा पहिलाच कार्यक्रम होता. हे होतं पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. आलेख आणि वाचन मेघना देशपांडे. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाद्वारे सादर करण्यात आला.
1: आपण ऐकलात पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. दुपारचे 2:15 वाजलेत. सादर करत आहोत नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह.
2: द नेक्स्ट वेव्ह.

0: the next wave.
1: श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लापता लेडीज या चित्रपटातलं गीत. स्वर आहे अरिजित सिंग यांचा, गीतकार आहेत प्रशांत पांडे आणि संगीत राम संपत यांचं.

श्रोते हो, आता अरिजित सिंह यांच्या आवाजातलंच आणखीन एक गीत ऐकूया. गीतकार आहेत केसर उल जाफरी आणि संदीप श्रीवास्तव. संगीत आहे प्रीतम यांचं. चित्रपट मेट्रो इन दिनू.

श्रोते हो, आता ऐकूया मनोज मुंतशिर यांचं एक लोकप्रिय गीत. संगीत तनिष्क बागची यांचं, स्वर राहत फतेह अली खान यांचा, चित्रपट रेड.

श्रोते हो द नेक्स्ट वेव या नवीन हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया चित्रपट विक्रम वेधा यातलं गीत. शब्द आहेत मनोज मुंतशिर यांचे, स्वर आणि संगीत विशाल शेखर यांचा.

0: हिंदी चित्रपटात हास्य अभिनेता आणि हास्य अभिनेत्रींचं एक आगळं वेगळं स्थान. जॉनी वॉकर, जगदीप महमूद, ज्युनियर महमूद, असरानी, पेंटल, धुमाळ, आय एस जोहर, मुकरी, जॉनी लिव्हर, तर अभिनेत्रींमध्ये मनोरमा, टुनटुन म्हणजेच उमा देवी, तसंच गुड्डी मारुती, अरुणा इराणी यासारख्या कलाकाराबरोबरच देवेन वर्मा.
1: सुन इधरा, एक बात बताओ, आदमी मरते मरते आठ आने बचा के क्या करेगा?
2: कुछ नहीं, जब जिंदगी चली गई तो आठ आने बचा के क्या फायदा, ये ले चने खा.
0: उत्पल दत्त, शक्ति कपूर, अनु कपूर, अनुपम खेर, लक्ष्मीकांत बेर्डे, बोमन इरानी, कादर खान यासारखे कलाकार. पूर्वीच्या काळी जॉनी वॉकर आणि महमूद यांच्यासाठी भूमिका लक्षात ठेवून चित्रपट लिहिले गेले आणि नायकांपेक्षाचं अधिक मानधन या कलाकारांना देण्यात आलं. तेव्हा अशा हास्य कलाकारांविषयी बोलूयात यावेळच्या हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमात. सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या दरम्यान जरूर फोन करा 2553-1705 किंवा 1706 या क्रमांकावर. प्रसारण होईल बुधवारी 12 ते 1 दरम्यान. हास्य कलाकारांविषयी बोलायचंय, आपल्याला फोन करायचा आहे हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमासाठी सोमवारी 11 ते 11:30 दरम्यान. संवाद साधतील कैलास शिंदे.

श्रोते हो द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात आता ऐकूया अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत. संगीत आहे अमित त्रिवेदी यांचं, स्वर अरिजित सिंग आणि निकिता गांधी यांचा. चित्रपट केदारनाथ.

0: मैत्रिणींनो नमस्कार. येत्या सखी संदेश कार्यक्रमात काय विषय आहे याची उत्सुकता असेल ना तर ती ताणत नाही. विषय आहे खरेदी. खरेदी या विषयावर बोलणार आहोत मंगळवारी 19 मे रोजी सकाळी 11 वाजता सखी संदेश कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात. तेव्हा नक्की सांगा तुमच्या खरेदीचे हटके अनुभव, टिप्स आणि सल्ले. मग करताय ना फोन 2553-1705 आणि 2553-1706 यावरती. नक्की बोला. या कार्यक्रमाचं प्रसारण 24 मे रोजी पुणे केंद्रावरून आणि 25 मे रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. तेव्हा खरेदी पे चर्चा हो जाय.
1: श्रोते हो, आता नेक्स्ट वेव या नवीन हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया राघव आणि तनिष्क बागची यांचं संगीत आणि स्वर असणारं गीत. चित्रपट तेरी बातों में ऐसा उलझा जिया. शब्द आहेत नीना माथुर आणि तनिष्क बागची यांचे.

0: श्रोते हो, अनियमित पाळी, वजन वाढणं, ताणतणाव, त्वचेच्या समस्या, इनफर्टिलिटीची भीती अशा अनेक समस्यांना आजच्या तरुणी आणि महिला सामोऱ्या जात आहेत. PCOD म्हणजे नेमकं काय, लाईफस्टाईल, स्ट्रेस आणि डिजिटल एज याचा त्याच्याशी काय संबंध, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य वेळी काळजी घेतली, उपचार केले तर हे नियंत्रणात येऊ शकतं का, याच विषयावर स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर शिल्पा भट यांच्याशी मनमोकळी चर्चा करूया, सहभागी होऊया. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 19 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. स्त्री आरोग्य जपणं म्हणजे कुटुंबाचं आणि पर्यायानं समाजाचं आरोग्य जपण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: द नेक्स्ट वेव या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात असाच नवीन गीतांचा आस्वाद घेत राहूया. तत्पूर्वी दुपारी 2:15 ऐकूया दोपहर समाचार आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होणारा दोपहर सोमाचार हे बातमीपत्र आत्ता आपण ऐकलं. आता आपण ऐकूया द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम. यामध्ये ऐकत आहोत नवीन हिंदी चित्रपटातली गीतं. आता ऐकूया वीर सावरकर या चित्रपटातलं गीत, स्वर दिव्या कुमार आणि विजय प्रकाश यांचा, संगीत अनु मलिक यांचं.

श्रोते हो, आता ऐकूया अरिजित सिंग यांच्या स्वरातलं गीत. शब्द कौसर मुनीर यांचे, संगीत अमित त्रिवेदी यांचं, चित्रपट पॅडमॅन.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमामध्ये नवीन हिंदी चित्रपट गीतांचा आस्वाद घेत राहूया. तत्पूर्वी आमच्या कार्यक्रमाविषयी.
1: मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं. त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची मुलाखत.
2: म्हणजे खर तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत. त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळतंय.
1: मैत्रिणींनो, याशिवाय जरूर ऐका संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व. लेखन संज्ञा कुलकर्णी, सहभाग संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांचा.
3: की हे जे खोपटं आम्ही बांधलं होतं ना, आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
1: जरूर ऐका 20 मेचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दुपारी 12 वाजता. आणि हाच कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून 21 मेला दुपारी 12 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
0: द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमात आता ऐकूया हर्षदीप कौर आणि भानुप्रताप सिंग यांच्या स्वरातलं गीत. संगीत आहे अमित त्रिवेदी यांचं, चित्रपट मनमर्जियां.

श्रोते हो द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात आता ऐकूया अरिजित सिंग आणि रोचक कोहली यांच्या स्वरातलं रोचक कोहली यांनी स्वरबद्ध केलेलं गीत. चित्रपट आहे सोनू की टिट्टू की स्वीटी.

श्रोते हो, आता ऐकूया इर्शाद कामिल आणि अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत. संगीत आहे प्रीतम यांचं, स्वर आहे अरिजित सिंग आणि निकिता गांधी याचा. चित्रपट राबता.

श्रोते हो, आता ऐकूया शंतनू सुदामे, शाश्वत सचदेव आणि सहकारी यांच्या स्वरातलं गीत. शब्द आहेत अभिरुची चंद यांचे, संगीतबद्ध केलं आहे शाश्वत सचदेव यांनी. चित्रपट उरी.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. आपल्या रेडिओ सेट्सवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवरून जगात सर्वत्र. आता ठीक 3 वाजता मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जनगणना 2027 अंतर्गत राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी केली स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण. पुण्यात सर्वाधिक नोंदणी. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला जाणार, महत्त्वाच्या विषयांवर करणार चर्चा. चांदीच्या आयातीवर निर्बंध लागू. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद. जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली आहे. 1 मे ते 15 मे दरम्यान ही प्रक्रिया राबवली गेली. पुणे, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातल्या नागरिकांनी स्वगणनेत सर्वाधिक सहभाग नोंदवला. पुण्यात 1,53,568 कुटुंबांनी, मुंबई उपनगर जिल्ह्यात 1,21,068 आणि ठाणे जिल्ह्यात 1,16,512 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. त्याखालोखाल मुंबई जिल्ह्यात 61,295 तसंच नाशिक जिल्ह्यात 52,667 कुटुंबांची स्वगणनेत नोंद झाली. गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे 3,688 कुटुंबांनी स्वगणना केली. गोंदिया जिल्ह्यात फक्त 3,881, नंदुरबारमध्ये 6,957 तर वर्धा जिल्ह्यात 7,618 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली. ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रगणकाला H या अक्षराने सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक द्यावा. यामुळे

माहिती संकलन प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण होण्यास मदत होईल असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीशांव्यतिरिक्त अन्य न्यायाधीशांच्या स्वीकृत संख्येत आधीच्या 33 वाढ करून आता 37 करण्यात आली आहे. अर्थातच आता एकूण न्यायाधीशांची संख्या 38 झाली आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या अध्यादेश सुधारणा 2027 अंतर्गत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याला मंजुरी दिली. या संदर्भातील 1956 अध्यादेशातील ही सुधारणा आहे. जागतिक आर्थिक आणि भूराजकीय स्थितीच्या पार्श्वभूमीवर परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारांमधून गुंतवणूक काढून घेण्याचा कल सुरूच असून या महिन्यात आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून 27,048 कोटी रुपये काढून घेतले आहेत. 2026 आतापर्यंत परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी जवळपास 2,20,000 कोटी रुपये काढून घेतले आहेत. ही रक्कम 2025 या वर्षापेक्षा अधिक असून 2025 या संपूर्ण वर्षात हीच रक्कम 1,66,000 कोटी रुपये होती अशी माहिती NSDL ने दिली आहे. CBSE म्हणजेच केंद्रीय शिक्षण मंडळानं अभ्यासक्रमात तिसरी भाषा अनिवार्य केली आहे. येत्या 1 जुलैपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून हा नियम लागू होईल. आता 9वीपासून विद्यार्थ्यांना 3 भाषा शिकाव्या लागतील आणि त्यातल्या किमान 2 प्रादेशिक भारतीय भाषा असणं आवश्यक राहील. मात्र 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत 3ऱ्या भाषेचा पेपर नसेल असं CBSE स्पष्ट केलं आहे. नीट प्रवेश परीक्षा 2026 पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची CBI कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास CBI सुरू केल्यानंतर पुण्यातून आरोपीला काल अटक केली होती. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं CBI सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून येत्या 31 रोजी रविवारी सकाळी 11 जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांना मोफत दूरध्वनी क्रमांक 1800117800 यावर आपले विचार आणि सूचना पाठवता येतील. तसंच नरेंद्र मोदी ॲप आणि MyGOV ओपन फोरमच्या माध्यमातूनही माहिती पाठवता येऊ शकते. यासह 1922 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन आणि त्यानंतर SMS प्राप्त लिंकद्वारेही आपल्या सूचना पाठवता येणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून ते आज स्वीडन इथं भेट देतील. त्यांच्या दौऱ्याचा हा 3रा टप्पा आहे. प्रधानमंत्री आज गुटेनबर्ग इथं स्वीडिश प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. व्यापार, हरित स्थित्यंतर, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोन्मेष, संरक्षण अंतराळ इत्यादी क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत यावेळी चर्चा होईल. युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देर लेन यांच्याबरोबर उभय नेते युरोपीय गोलमेज परिषदेलाही संबोधित करतील. स्वीडननंतर प्रधानमंत्री नॉर्वे आणि जर्मनीला भेट देणार आहेत. भारत युरोपीय संघ मुक्त व्यापार करार झाल्यानंतर प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच युरोप दौरा आहे. चांदीच्या आयातीवर सरकारनं निर्बंध घातले आहेत. सोन्याचा किंवा प्लॅटिनमचा मुलामा लावलेल्या चांदीच्या आयातीवरही निर्बंध लावल्याचं परकीय व्यापार महासंचालनालयानं अधिसूचनेद्वारे सांगितलं. याआधी सरकारनं 13 एप्रिल रोजी मौल्यवान धातूंवरचं आयात शुल्क 6% % वाढवण्याचा निर्णय घेतला होता. तिरुवनंतपुरम इथून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित डब्याला लागलेल्या आगीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश रेल्वे मंत्रालयानं दिले आहेत. मध्य प्रदेशामधल्या नागदाजवळ आज 4:45 सुमाराला या गाडीच्या एका वातानुकूलित डब्याला आणि गार डब्याला आग लागली. तेव्हा डब्यातली सुरक्षा प्रणाली तात्काळ कार्यरत होऊन गाडी थांबली. या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. दोन्ही डबे उर्वरित गाडीपासून वेगळे करण्यात आले. रेल्वेमध्ये आगीसंदर्भातल्या विविध प्रणालींचे लेखापरीक्षण करण्यात येत आहे. बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुका कार्यक्षेत्रात विनापरवाना शेतमाल खरेदी विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती बाजार समितीनं दिली आहे. तालुक्यातील काही ग्रामीण भागात अनेक व्यापारी संस्था तसंच काही शेतकरी उत्पादक कंपन्या कोणत्याही परवान्याविना शेतमाल खरेदी विक्री करत असल्याचा प्रकार घडत आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येणार आहे. माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीनं यासंदर्भात परिपत्रक जाहीर केलं आहे. आज वर्ल्ड हायपर टेन्शन डे म्हणजे

0: जागतिक उच्च रक्तदाब दिवस साजरा होत आहे. उच्च रक्तदाबाविषयी जागृती निर्माण करणं, रक्तदाब प्रतिबंध, निदान आणि नियंत्रणासाठी वैयक्तिक, सामूहिक आणि आरोग्य यंत्रणा स्तरावर प्रयत्नांना चालना देणं हे या दिवसाचं उद्दिष्ट आहे. जागतिक दूरसंचार आणि माहिती संघटन दिवस आज साजरा होत आहे. पॅरिसमध्ये 1865 आजच्या दिवशी ITU अर्थात आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाची स्थापना झाली. त्यानिमित्त हा दिवस साजरा होतो. इंटरनेट आणि इतर माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञानामुळे समाज आणि अर्थव्यवस्थेत घडणाऱ्या बदलांबद्दल जागरूकता निर्माण करणं हे याचं उद्दिष्ट आहे. पुण्यात हडपसर इथं समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत 9 पाण्याच्या साठवण टाक्याचं लोकार्पण तसंच मुंढवा इथला महात्मा फुले चौक मेट्रो आणि दुमजली उड्डाणपुलाचं दुरुस्त पद्धतीनं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या लिओ रोली कार्नांडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा 21-12, 25-23 असा पराभव केला. IPL क्रिकेटमध्ये काल इडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सनं गुजरात टायटन्सचा 29 धावांनी पराभव केला. त्यामुळे गुजरात टायटन्सच्या संघाची प्लेऑफमधल्या प्रवेशाची संधी हुकली. सुनील नारायणनं सामनावीर ठरला. धरमशाला इथं पंजाब किंग्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू बरोबर होईल. पंजाब किंग्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. खेळ 3:30 सुरू होईल. दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात 7:30 सुरू होईल. इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या कोको गॉफचा पराभव करत युक्रेनच्या इलिना स्वितोलिना हिनं स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. स्वितोलिनानं कोको गॉफचा 6-4, 6-7, 6-2 असा पराभव केला. स्वितोलिनानं तिसऱ्यांदा इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत विजय मिळवला आहे. पुरुष एकेरीत इटलीच्या यानिक सिनरनं रशियाच्या दानिल मेदवेदेव याचा काल उपांत्य फेरीत 6-2, 5-7, 6-4 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत सिनरचा सामना आज कॅस्पर रूड याच्याशी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनगणना 2027 अंतर्गत राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी केली स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण. पुण्यात सर्वाधिक नोंदणी. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची CBI कोठडी. 5 दिवसांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला जाणार. महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. चांदीच्या आयातीवर निर्बंध लागू. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5:00 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, दुपारचे 3:10 झाली आहेत. आकाशवाणी पुणे केंद्राचे पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांसाठी पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:58. या सभेत मी प्राची शिखरे आता आपला निरोप घेते. नमस्कार.

0: शुभ सायंकाळ. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertzवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. आमच्या आजच्या दुसऱ्या प्रसारणसभेला आता सुरुवात करीत आहोत. या सायंकालीन प्रसारणसभेत मी धनंजय भोसले आपणा सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो.
1: शुभ संध्या.
0: सभेच्या सुरुवातीला प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत. श्रोते हो, आपण जाणतोच इंधन बचत ही काळाची गरज बनत चालली आहे. तर आजच्या या कार्यक्रमात इंधन बचतीचे पर्याय दाखवणारी काही हिंदी चित्रपट गीतं आम्ही आपणाला ऐकवणार आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला जे गीत आम्ही आपणासाठी निवडलं आहे ते भारतीय रेल्वेवर चित्रित झालं आहे. लांब पल्ल्याचा रेल्वेचा प्रवास हा सुखकर तर आहेच, परंतु एकाच इंजिनाच्या जोरावर हजारो प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या रेल्वेसेवेमुळं इंधनाची आणि पैशांचीही बचत होते. तर ऐकूया आराधना चित्रपटातलं हे गीत, जे गायलं आहे किशोर कुमार यांनी. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत धून आहे SD बर्मन यांची.

श्रोते हो, आज आपण या कार्यक्रमात ऐकतोय इंधन बचतीची झलक दाखवणारी काही हिंदी चित्रपट गीतं. रेल्वे सेवा आरामदायी असली तरी प्रत्येक ठिकाणी ती उपलब्ध असतेच असं काही नाही. अशा ठिकाणी प्रवासासाठी इंधन बचतीचा उत्तम मार्ग म्हणजे बस. बस प्रवासासाठी बऱ्याच सवलती देखील असल्यामुळे प्रवाशांच्या पैशांचीही बचत होते. तर याच बससेवेवर आधारित चित्रित झालेले हे गीत आता आपण ऐकणार आहोत. बॉम्बे टू गोवा हे आहे चित्रपटाचं नाव. गायक स्वर किशोर कुमार, गीताचे बोल राजेंद्र किशन आणि संगीत आहे आर डी बर्मन यांचं.

श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. श्रोते हो, थोडंसं इकडं लक्ष द्या. सध्या राज्यात तसंच देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. वाढतं तापमान रोखण्यासाठी आणि आरोग्यासाठी अतिशय धोकादायक ठरू शकतं. त्यामुळं आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्त्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यांसारखे द्रव पदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट आणि तिखट पदार्थ टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं हे जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा. धन्यवाद. श्रोते हो, हे निवेदन आत्ताच आपण ऐकलं. आता वळूया हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाकडे. इंधन बचतीचा संदेश देणारं कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे शहर वाहतुकीच्या बससेवेचा वापर करा हे सांगणारं. टॅक्सी, रिक्षा किंवा स्वतःच्या वाहनातून प्रवास करून वेळेचा, पैशांचा आणि इंधनाचा अपव्यय टाळण्यासाठी शहर वाहतूक बससेवा उत्तम पर्याय ठरू शकतो. कार्यक्रमात आता ऐकूया डबल डेकर बसवर चित्रित झालेलं आनंद बक्षी यांचं हे गीत. आर डी बर्मन यांचा संगीत साज, मोहम्मद रफी, किशोर कुमार, आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांचे स्वर आणि चित्रपट आहे शान.

श्रोते हो, आत्तापर्यंतच्या गीतांमधून आपण जे पर्याय बघितले त्यांना काही प्रमाणात का होईना इंधन हवेच, परंतु आता आम्ही जे गीत आपणाला ऐकवणार आहोत त्यातल्या प्रवासाच्या साधनाला अजिबात इंधन लागत नाही. आम्ही बोलत आहोत सायकलविषयी. कमी अंतराच्या प्रवासाला सायकल वापरणं हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. इंधनाची गरज नाहीच, परंतु आपले आरोग्य देखील चांगले राहते. ऐकूयात तर हे गीत, ज्यातून इंधन बचतीचा सर्वात किफायतशीर प्रकार समोर येतोय. आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं राजेंद्र क्रिशन यांचं हे गीत, जे गायलंय आशा भोसले आणि लता मंगेशकर यांनी, आणि चित्रपट पडोसन.

तर श्रोते हो, आजच्या या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून आपण इंधन बचतीचे काही पर्याय शोधत आहोत. आता हा शेवटचा पर्याय म्हणजे चालणं. जवळच्या अंतरासाठी चालणं हा आरोग्यदायी तर आहेच, परंतु त्याला इंधन देखील लागत नाही. तर ऐकूयात कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत, जे आहे चलते चलते या चित्रपटातलं. अमित खन्ना यांच्या गीताला बप्पी लाहिरी यांचं संगीत आणि स्वर आहे किशोर कुमार यांचा.

तर श्रोते हो, कभी अलविदा ना कहना या नोटवरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. श्रोते हो, आता ठीक 5:30 वाजता युवक मित्रांसाठी युवावाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून, त्यानंतर 6:00 वाजता हिंदी समाचार आणि 6:05 वाजता इंग्रजी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: अनुजा, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या करिअरच्या संधी याविषयी आपण आपल्या युवक मित्र मैत्रिणींशी बातचीत करत आहोत. आज आपण वाणिज्य अर्थात कॉमर्स क्षेत्रातल्या करिअरच्या संधी याविषयी बातचीत करणार आहोत.
1: अमृता, गेल्या काही वर्षांपासून कॉमर्स क्षेत्रामध्ये अनेक बदल झालेले आहेत. पारंपरिक शाखांच्या पलीकडे जाऊन आता अनेक नवीन संधी कॉमर्स साईडला उपलब्ध झालेल्या आहेत. मग ते व्यवस्थापन असो, बँकिंग असो, लेखाशास्त्र म्हणजेच अकाउंट्स किंवा कायदा, अशा विविध क्षेत्रांमध्ये कॉमर्स शाखेचं महत्व वाढलेलं आहे.
0: अनुजा, पूर्वी कसं व्हायचं, कॉमर्स म्हणजे बँकांचे व्यवहार असा एक समज होता.
1: तर अशाच शंका कुशंकांचं निरसन करण्यासाठी आज आपण हा विषय घेऊन आलेलो आहोत. काळाप्रमाणे कॉमर्स या साईडमध्ये बदल होत गेले. वाणिज्य आणि व्यवस्थापन अर्थात कॉमर्स आणि मॅनेजमेंट अशी या अभ्यासक्रमाची ओळख तयार व्हायला लागली. मॅनेजमेंटमुळे सर्व क्षेत्रांमध्ये त्याची गरज भासू लागली. यातल्या पदवी शिक्षणाचं महत्व वाढलं.
0: अनुजा, या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण म्हटल्याप्रमाणे कॉमर्स शाखा म्हणजे गोळाबेरीज किंवा फक्त अकाउंटन्सी किंवा अकाउंटंट म्हणून जे फक्त नोकरी किंवा व्यवसाय असं ह्या क्षेत्राचं आता स्वरूप राहिलेलं नाहीये. अनेक पर्याय आहेत जे आपल्याला माहीत नाहीयेत.
1: या अनेक पर्यायांची माहिती आपल्या युवक मित्र मैत्रिणींना व्हावी म्हणूनच आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे या विषयातील तज्ज्ञ चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी सर यांना.
0: अभिजित कुलकर्णी सर गेली 20 वर्ष 11वी 12वी कॉमर्स CA CS आणि याशिवाय अनेक प्रोफेशनल कोर्सेससाठी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. याशिवाय वेगवेगळ्या अनेक सामाजिक कार्यांमध्ये सुद्धा ते कार्यरत आहेत. चला तर मग युवक मित्र मैत्रिणींनो, कॉमर्स मधील करिअरच्या संधी याविषयी तज्ञ मार्गदर्शक चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: युवक मित्र मैत्रिणींनो, आजच्या युववाणी या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. 10वी 12वीचे रिझल्ट झालेले आहेत तर त्याच्यानंतर साधारण काय करायचं हा प्रश्न पालकांनाही असतो आणि विद्यार्थ्यांनाही असतो. तर त्यासाठीच आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या करिअरच्या संधी यावरचं मार्गदर्शन आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणतो. मागच्या भागात आपण कम्प्युटर सायन्स या क्षेत्रातील करिअरच्या संधींबद्दल बोललो आणि आजच्या भागात कॉमर्स अर्थात वाणिज्य

0: शाखा यातलं शिक्षण आणि त्यातल्या करिअरच्या संधी याबद्दल आज आपण बोलणार आहोत. आणि त्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी सर यांना. सर, गेली 20 वर्ष 11वी आणि 12वीच्या कॉमर्स आणि CA CS करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतायत, त्याचबरोबर 100 हून अधिक शाळांमध्ये त्यांनी करिअर मार्गदर्शनपर व्याख्यानं दिलेली आहेत. तर सर, आपलं खूप खूप स्वागत आमच्या कार्यक्रमामध्ये. नमस्कार सर.
1: नमस्कार मॅडम.
0: कॉमर्स म्हटलं की थोडंसं एक सेकंड चॉईस असं पूर्वी बघितलं जात होतं की म्हणजे ज्यांना सायन्स करणं शक्य नाही आणि ज्यांना आर्ट्सला जायचं नाहीये, पण मला वाटतं हळूहळू हा ट्रेंड आता बदलतोय आणि एक चॉईस म्हणून कॉमर्सकडे बघितलं जात आहे. तर अशा मुलांना तुम्ही काय सांगाल सर?
1: सर्वप्रथम आकाशवाणीचे धन्यवाद. कॉमर्स हा आता तसं बघायला गेलं तर एक ट्रेंडिंग स्ट्रीम आहे असं आपण म्हणूया. सायन्सला पूर्वी प्रेफरन्स असायचा, पण आता तो कॉमर्सकडे चांगला यायला लागलेला आहे. एकतर ह्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं असेल की या साईडच्या बऱ्याचशा ऑपॉर्च्युनिटीज.
0: बरोबर.
1: यामध्ये CA CS CMA हे आम्ही म्हणतो हे प्रोफेशनल कोर्सेस आहेत. याबरोबरच आपण किमान 15 ते 20 वेगळे अजून कोर्सेस करू शकतो, ज्याच्यानंतर आपलं करिअर चांगलं होऊ शकतं.
0: ओके.
1: असं आणि त्याचा अवेअरनेस सध्या आता वाढत चाललाय. याचं थोडंसं श्रेय आपण गुगलला वगैरे देऊ, कारण की माहिती चांगली उपलब्ध व्हायला लागलेली आहे आणि पालक पण आता अवेअर झालेले आहेत. सायन्स शिवाय अजून काय ऑप्शन आहे ह्याचा ते विचार करायला लागलेले आहेत. त्यामुळे इकडे आता कॉमर्सला विद्यार्थ्यांचा ओढा वाढतोय. 10वी नंतर अगदी 100% पडलेले विद्यार्थी पण ऍडमिशन घ्यायला लागलेत.
0: कॉमर्स नंतर जर मुख्य इन्कम सोर्स असा विचार केला तर मग CA आणि CS याच्याकडे प्रामुख्यानं बघितलं जातं आणि अत्यंत हुशार मुलंच हे दोन्ही कोर्सेस करू शकतात असा एक समज आहे. म्हणजे CA CS फक्त करिअरच्या संधी आहेत का?
1: आपण दोन्ही गोष्टींचा विचार करूया की CA CS किंवा CMA याला आम्ही प्रोफेशनल कोर्सेस म्हणतो. तर हे करण्यासाठी तुमच्याकडे काय क्वालिटीज असायला पाहिजेत आणि समजा मला हे करायचे नसतील तर बाकीचे ऑप्शन्स आपल्याकडे काय
0: आहेत
1: असं. त्यामुळे पहिल्यांदा या प्रोफेशनल कोर्सेसचा विचार करू. तर गेले 20 वर्ष आम्ही शिक्षण क्षेत्रात आहे, तर माझा अनुभव असा आहे की अगदी 10वीला मराठी मीडियम असेल, सेमी इंग्लिश असेल, इंग्लिश मीडियम असेल किंवा CBSE वगैरे स्टुडंट्स असतील, सर्व मुलं हा कोर्स करू शकतात.
0: ओके.
1: या कोर्ससाठी अत्यंत हुशाऱ्यापेक्षा सिन्सिअरिटी हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे. तर आम्ही म्हणतो एक सोपा रूल फॉलो करा, 8+8+8, 8 तास चांगला अभ्यास करा, 8 तास अन्य सर्व गोष्टी करा आणि 8 तास विश्रांती घ्या. हा जर तुम्ही वर्षातले 10 महिने 8 तास चांगला अभ्यास करायची तुमची तयारी असेल आणि मला वाटते एवढं काही फार अवघड नाहीये, म्हणजे 1/3 टाइम ऑफ द डे, तर तुम्ही निश्चितपणे हा कोर्स अगदी 11वीपासून जर चालू केला तर 11वीपासून पुढे 11वी 12वी आणि पुढे 4 वर्षांमध्ये हा कोर्स पूर्ण करू शकता. त्यामुळे सिन्सिअरिटी हा यातला सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया आहे.
0: मला वाटते सर, अत्यंत अवघड समजले जाणाऱ्या कोर्सेसचं अत्यंत सोप्या शब्दात तुम्ही वर्णन केलेलं आहे. सर, असं म्हटलं जातं की कॉमर्स म्हटलं की हिशोबाला, तर ज्यांचं गणित चांगलं आहे अशाच मुलांनी कॉमर्सला जावं.
1: खरं तरी बरेचदा असं असतं की मला गणित आवडत नाही म्हणून मी कॉमर्सला ऍडमिशन घ्यायची का असं वाटतं. तर आता बघा, आमच्या सब्जेक्ट्स असे आहेत 11वी 12वी कॉमर्सचे, 3 आमचे प्युअर कॉमर्स साईडचे सब्जेक्ट आहेत, अकाउंटन्सी, इकॉनॉमिक्स आणि ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स. CBSE स्टुडंट्स असतील तर बिझनेस स्टडीज. ओके. तर अकाउंटन्सीमध्ये थोडी आकडेमोड असते, तुम्ही जो म्हणला ना हिशोब हा विषय बरोबर आहे. आता बाकी इंग्लिश विषय हा कंपल्सरी आहे, तो सर्व स्ट्रीमला कंपल्सरी आहे, म्हणजे त्याचा पेपर ऑल ओव्हर महाराष्ट्र सेम असतो. आता 2 विषय आमच्याकडे ऑप्शनल आहेत. एक तर असतो मॅथमॅटिक्स, ज्याला मॅथ्स नको असेल त्यांना SP सेक्रेटरियल प्रॅक्टिस हा सब्जेक्ट घेतला तरी चालतो आणि दोन्ही साईडला पण तुम्ही जरी एंट्री घेतली, मॅथ्स घेऊन पुढे करिअर करू शकता किंवा SP घेऊन पुढे करिअर करू शकता, त्यात फारशी मोठी अडचण नाहीये. मॅथ्स का असावं तर अनालिटिकल थिंकिंग तुमचं डेव्हलप होतं. आणि दुसरं म्हणजे कॉमर्स साईडचं जे मॅथ्स आहे ना, हे बरंच प्रॅक्टिकल मॅथ्स आहे, कमर्शियल मॅथमॅटिक्स आहे, सो समजायला फारसं अवघड नाहीये. हा, आता तर स्टेट बोर्डच्या त्यांच्या सिलेबसमध्ये फायनान्शियल प्लॅनिंग वगैरे असे काही टॉपिक्स टाकलेले आहेत, तर त्याचं म्हणून आपण एक्सटेन्शन आहे. कॉमर्स साईडच्या मॅथ्सची अजिबात काही भीती बाळगू नये आणि मॅथ्सला एकदम सिम्पल रूल असो की दररोज काही सम सॉल्व्ह करा. आणि एक विषय राहिला तो म्हणजे आता कॉमर्स साईडला आता IT पण आहे, सो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळे आमच्याकडचे काही विद्यार्थी आता हल्ली BCA वगैरे एंट्रन्स देऊन BCA MCA करून IT मध्ये पण चांगलं करिअर करायला लागले.
0: तोही एक ऑप्शन आता सुरू झाला आहे,
1: कॉमर्स साईडला अवेलेबल आहे. त्यामुळे मॅथ्स चांगलं असेल उत्तम आहे. समजा तुम्हाला मॅथ्स आवडत नाही तर तुम्ही SP घ्या आणि मग बाकीच्या करिअरचा तुम्ही विचार करू शकता.
0: पण म्हणजे मग मॅथ्स घ्यावं की घेऊ नये काय प्रेफर कराल तुम्ही?
1: 10वीपर्यंत तुमचं मॅथ्स जर ओके असेल, फार उत्तम असायची आवश्यकता नाही, तर तुम्ही निश्चितच मॅथ्स घ्या, कारण मॅथ्समध्ये थोडेसे ऑप्शन्स वाढतात.
0: बरोबर.
1: एक सोपं उदाहरण देतो की सर्व स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्याला क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड हा एक महत्वाचा पेपर असतो.
0: बरोबर.
1: म्हणून तुम्हाला जर बँकिंगची परीक्षा द्यायची असेल किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा द्यायची असेल तर तुम्हाला मॅथ्सचा तिथं फायदा होतो, पण मॅथ्स नसेल तर फार बिघडत असं नाही.
0: आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमामध्ये कॉमर्स मधील करिअरच्या संधी याविषयी तज्ञ मार्गदर्शक चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. तर आता CA आणि CS या दोन परीक्षा

0: अवघड मानल्या जातात. म्हणजे पूर्वी तर अगदी 2-3% त्याचा रिझल्ट असायचा, आता तो थोडासा म्हणजे 10-11% गेला असं म्हणायला हरकत नाही. पण मग जी मुलं सीए किंवा सीएस पूर्ण करू शकत, म्हणजे पास होत नाहीत असं म्हणूया, कारण अभ्यास त्यांनी केलेलाच असतो 4-4.5 वर्ष, अशा मुलांचं वर्ष वाया गेलं म्हणायचं का त्यांना पुढं करिअरच्या संधी उपलब्ध होऊ शकतात त्या बेसिसवरती.
1: प्रोफेशनल कोर्स जर आपण कम्प्लीट केला तर आपल्याला मोठ्या कंपनीमध्ये किंवा गव्हर्नमेंटमध्ये किंवा बँकेमध्ये वगैरे तुम्हाला जॉब मिळू शकेल.
0: बरोबर.
1: समजा एखादा मुलगा काही कारणामुळे कोर्स कम्प्लीट करू शकला नाही, आपण त्याला म्हणू की ड्रॉपआउट झाला, ओके, सीए इंटर पासआउट असेल किंवा सीएस एक्झिक्युटिव्ह असेल किंवा सीए मे इंटर असेल, हे जरी तुम्ही पासआउट जरी असला तरी सध्या इंडस्ट्रीमध्ये 15,000 पासून 30,000 पर्यंतचे जॉब अवेलेबल आहेत. कारण तुम्ही जे शिक्षण घेतलंय पहिल्या 1-2 वर्षात, त्याच्यामध्ये अकाउंटन्सी आहे, इकॉनॉमिक्स आहे, लॉ आहे, थोडंसं मॅथ्स आहे, कॉस्टिंग आहे, टॅक्सेशन आहे, याचा तुम्हाला निश्चितच उपयोग हा जॉब मिळाला होऊ शकतो. किंवा तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट नाही पण अकाउंटिंग किंवा टॅक्सेशन मधली प्रॅक्टिस करू शकता. जीएसटी मुळे तर बारमाही प्रॅक्टिस झाली, आता ते दर महिन्याला काही ना काहीतरी काम असतात, सो एवढा लोड वाढलेला आहे, त्यामुळे टॅक्स कन्सल्टंट किंवा फक्त अकाउंटिंगची कामं करायची असतील तरी स्कोप भरपूर आहे तुमच्याकडे. त्यामुळे चुकून तुमचं नाही कम्प्लीट होऊ शकलं तरी पण तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये सध्या शुअर शॉट जॉब अवेलेबल आहेत. बऱ्याचशा ठिकाणी तर सीए किंवा त्यांचे क्लायंट्स हेच जॉब ऑफर करतात, झालं नाही तरी पण, झालं तर तुम्ही ऑल ओव्हर इंडिया कुठे जावा, पण चुकून तुमचं काही कारणामुळे राहिलं तरी तुम्हाला स्थानिक लेवलला किंवा मोठ्या सिटीजमध्ये जॉब सहज उपलब्ध होतात.
0: मग त्याच्यासाठी सोर्सेस कसे शोधायचे?
1: आता याच्यामध्ये जर सीए सीएस करणारे विद्यार्थी असतील तर बरेचदा आमच्यासारखे इन्स्टिट्यूट आहेत, आमच्याकडे कंटिन्युअस जॉबच्या रिक्वायरमेंट येत असतात. आता कोल्हापूरमध्ये आपल्याकडे शिरोले एमआयडीसी आहे, गोकुशरगाव आहे, 5-स्टार आहे, अगदी कोल्हापूरातली उद्यमनगर आहे इथून, किंवा अगदी माझे काही मित्र पुणे मुंबईला आहेत, तर असे आम्हाला सारखे कंटिन्युअस रिक्वायरमेंट पाठवत असतात. काही एम्प्लॉयमेंट एक्सचेंजेस आहेत, अशांच्या ठिकाणी पण बरेचदा अकाउंटंटचा माणूस पाहिजे किंवा फायनान्सला माणूस पाहिजे किंवा पर्चेसला माणूस पाहिजे, मार्केटिंगला माणूस पाहिजे, अशा गोष्टी येत असतात. त्याच्यानंतर आपल्याकडे काही वृत्तपत्र निघतात तर त्यांच्यामध्ये रेग्युलर तुम्हाला अकाउंटंट वगैरे ज्या काही पोस्ट निघत असतील ते आपल्याला समजू शकतात की ह्या साईट्स आहेत. तर या सर्व ठिकाणांना सध्या माहिती मिळणं ही फारशी अडचण नाहीये, आपण व्यवस्थित त्यापर्यंत पोहोचणं आणि त्याचा फायदा करून घेणं.
0: तर याचा अर्थ सीए आणि सीएस जर तुम्ही झाला नाही तर वर्ष वाया गेली अशी भीती बाळगायचं काही कारण
1: नाही.
0: बरोबर. तुम्ही मन लावून अभ्यास केला असेल तर तुमचं करिअर करू शकता
1: कुठल्याही क्षेत्रात होईल.
0: बरोबर. सर, आता ज्यांना सीए आणि सीएस करायचं नाहीये अशा लोकांसाठी चांगल्या करिअरच्या संधी कॉमर्स मधल्या की ज्या इन्कम सुद्धा चांगला मिळवून देतील, तर असे कुठले ऑप्शन्स आहेत?
1: तर यातला एक चांगला ऑप्शन आहे जो कधी कधी सायन्स आणि आर्ट्सची मुलं पण चूज करतात, तो बीबीए एमबीए. तर तुम्ही कॉमर्स साईडला या, कॉमर्स साईड ही रिलेटेड टू बिझनेस आहे, फायनान्स आहे, तर बीबीए एमबीए त्याला सुसंगत आहे. इथं फक्त एकच आहे की तुम्हाला चांगलं कॉलेज मिळालं पाहिजे, म्हणजे तुम्ही एंट्रन्स पास झाला तर तुम्हाला एक कॉलेज मिळालं की पुढे काही तिथे अडचणी येत नाहीत, कॅम्पस वगैरे अगदी चांगले असतात. हा झाला पहिला ट्रॅक. दुसरा ट्रॅक आहे तो म्हणजे लीगल साईडचा आहे, तर तुम्ही लॉयर एलएलबी करू शकता. आम्ही म्हणतो जर तुमच्या घरी बॅकग्राऊंड असेल तर तुम्ही डेफिनेटली याचा विचार करा, किंवा कॉर्पोरेट लॉयरची पण रिक्वायरमेंट आहे. बऱ्याचशा बँकांमध्ये लॉची लॉ ऑफिसर म्हणून पोस्ट वगैरे असतात वगैरे असं आहे, सो तुम्ही लॉचा विचार करू शकता. त्याच्यानंतर मगाशी मी म्हटलं की आयटी सब्जेक्ट आता आलेला आहे, तर तुम्ही बीसीए एमसीए कडे जाऊ शकता. एमसीए झाल्यावर तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज या भरपूर आहेत, म्हणजे तुम्ही आयटी फील्डमध्ये पण एंटर करू शकता. हे झाले 3 रेग्युलर. त्याच्यानंतर आम्ही म्हणतो की बीकॉमच्या बरोबर आपल्याला काय काय करता येईल, तर तुम्ही बीकॉम करा, एखाद्या चार्टर्ड अकाउंटंटच्याकडे तुम्ही शिकायला जावा, ते तुम्हाला काहीतरी स्टाइपेंड वगैरे देतात, आणि तुम्ही अकाउंटिंग आणि टॅक्सेशनचं नॉलेज बीकॉम होईपर्यंतच घ्या. म्हणजे झाल्या झाल्याच तुम्हाला जॉब अवेलेबल आहे आणि त्याला खर्च काय नाहीये, तुम्हाला तिथं काय आहे शिकायला मिळेल आणि तुम्हाला जॉब पण मिळू शकेल. त्याच्यानंतर तुम्ही बीकॉमच्या बरोबर मार्केटिंगचा विचार करू शकता. हाली बऱ्याच ठिकाणी पोस्ट असतात मार्केटिंगसाठी, माणसं हवेत सेल्स मार्केटिंगसाठी हवेत, तिथं हळूहळू एक्सपिरियन्स घेत घेत घेत बीकॉमची 4 वर्ष पूर्ण होईपर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन पण पूर्ण होतं आणि तुम्हाला तिथं जॉब अवेलेबल होतात. नवीन एक फील्ड आलंय ते म्हणजे स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड्स, ह्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. त्याच्यानंतर आता सध्या तर आहे ई कॉमर्स आहे, डिजिटल मार्केटिंग आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही करिअर ह्याचे कोर्सेस करू शकता. त्याच्यानंतर बीकॉमच्या बरोबर स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे, तर आपण 2 प्रकार विचार करू, एक गव्हर्नमेंटचे आणि अदर देन गव्हर्नमेंट. ओके, सो गव्हर्नमेंटच्या म्हणजे आपण एमपीएससी यूपीएससीचा विचार करूया, किंवा बाकी काय आहे तर बँकिंग आहे, इन्शुरन्स आहे, टॅक्सेशन आहे, या सर्व ठिकाणी तुम्ही स्पर्धा परीक्षा, बऱ्यापैकी सिलेबस कॉमन असतो, तुम्ही जर चांगली तयारी केली तर तुम्हाला काही अडचण नाही. अजून भारताबाहेर जायचंय तर त्या करिअरचा आपण विचार करू शकतो. 12वी कॉमर्स नंतर एसीसीए आहे, यूएसएचं सीपीए आहे, सीएमए आहे, सीएफए आहे, असं ऑस्ट्रेलियाला पण सीए आहे, तर ह्या कोर्सचा तुम्ही विचार करू शकता. आणि आता आम्ही आहे तसं अकॅडमिक्स हा पण एक चांगला ऑप्शन आहे. कॉमर्सची कॉलेजेस आहेत, बीबीए एमबीए चे कॉलेजेस आहेत वगैरे, सो अशा सर्व ठिकाणी बाबा तुमचं पीएचडी झालं किंवा नेटसेट जर तुम्ही केलं तर तुम्हाला अकॅडमिक्स मध्ये पण तुम्हाला करिअर चांगलं करता येऊ शकतं.
0: तुम्ही जे कोर्सेस म्हणताय ते बारावी नंतर की ग्रॅज्युएशन नंतर?
1: यातली स्पर्धा परीक्षा जर सोडल्या ना तर बरेचसे कोर्सेस हे बारावी नंतरच आहेत. म्हणजे आपण बीबीए चा विचार केला किंवा लॉ चा विचार केला किंवा स्टॉक

0: मार्केटमधल्या कोर्सेसचा विचार केला किंवा बीसीएचा विचार केला, तर हे बरेचसे कोर्सेस तुम्ही ग्रॅज्युएशनच्या बरोबर करायचे.
1: ओके, थोडक्यात तुम्ही डिग्रीला जोड देऊन जर स्किल्स डेव्हलप करत गेलात तर करिअरच्या उत्तम संधी कॉमर्स नंतर तुमच्याकडे.
0: अगदी अगदी. एआयचे काही कोर्सेस निघालेत,
1: तुम्ही
0: ते कोर्सेस करू शकता. डिजिटल मार्केटिंगचे कोर्सेस निघालेले आहेत. अगदी तुम्ही एखादी फॉरेन लँग्वेज शिकायचे आणि त्यातून तुम्हाला पुढे करिअर करायचं आहे, हा पण ऑप्शन कॉमर्स साईडला ओपन राहतोच.
1: आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमामध्ये कॉमर्स मधील करिअरच्या संधी याविषयी तज्ञ मार्गदर्शक चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. सर, आता चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे लंबी रेस का घोडा असं म्हणतात, अशा केसेसमध्ये जर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सीए व्हायचं असेल तर साधारण त्याला किती काळ लागतो, किती वर्षाचा तो कोर्स आहे आणि कधीपासून तो सुरू होतो? 11वी 12वी?
0: नक्की नक्की. पूर्वी असं होतं की बीकॉम नंतर करायचे, पण आता तुम्ही अगदी 11वीपासून सुरुवात करू शकता. 1949 साली सीए इन्स्टिट्यूट फॉर्म झाली.
1: बरं,
0: म्हणजे आता 75 वर्ष पूर्ण झाले. 4 लाखच्या आसपास मेंबर आहेत. भारताची पॉप्युलेशन साधारण 144 करोड आहे आणि 4 लाख मेंबर्स, त्यामुळे स्कोप वाईज तर आपल्याला लक्षात येईल की ह्याला भरपूर स्कोप आहे. फायनान्स लागत नाही असा कुठलाही बिझनेस नाही. इव्हन ट्रस्ट असतील, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन असेल, तरी फायनान्स हा लागतोच. मग आता चला, मला त्याच्यामध्ये बाबा संधी तर भरपूर दिसतात, भारताबाहेर पण तुम्ही जाऊ शकता. तर मग मी कसा ट्रॅक पकडायचा? तर तुम्ही 11वीपासून थोडी सुरुवात करा. 11वी 12वी मध्ये तुम्ही बेसिक सगळे क्लिअर करा. 11वी 12वीचा सिलेबस तुम्हाला सगळा येऊ देत. 3 सब्जेक्ट हे सीएला आणि 11वी 12वीला कॉमन आहेत. अकाउंटन्सी आहे, मॅथमॅटिक्स आहे आणि इकॉनॉमिक्स आहे. म्हणजे 3 विषयाचा तर आपला स्टडी 11वी 12वीत झाला. एक सब्जेक्ट नवीन होतो, तो म्हणजे फक्त लॉ, त्याचा आपण थोडासा स्टडी केला. तर 12वी नंतर आता सध्या सीए इन्स्टिट्यूट म्हणते तुम्ही 3 अटेम्प्ट देऊ शकता, मे मध्ये, सप्टेंबर मध्ये किंवा जानेवारी मध्ये. ज्यांनी 11वी 12वीला चांगली तयारी केली तो मे किंवा सप्टेंबर अटेम्प्टचा विचार करू शकतो. 12वी नंतर एखाद्याने ठरवलं, मी थोडक्यात आता एखादा मुलगा 12वीत झालाय आणि ऐकतोय तर तो जानेवारीच्या अटेम्प्टचा विचार करेल, आणि एखादा मुलगा 10वी झालाय आणि ऐकतोय हे तर तो मेच्या किंवा सप्टेंबरच्या अटेम्प्टचा विचार करू शकतो. ती झाली पहिली परीक्षा फाउंडेशन. याच्यामध्ये 4 पेपर्स आहेत आणि 50% पासिंग आहे. त्याच्यानंतर बरोबर 1 वर्षानं सीए इंटरमिजिएट परीक्षा आहे. साईड बाय साईड तुम्ही बीकॉम करायचंय, म्हणजे फाउंडेशन तुमचं FY ला असताना झालं, तुम्ही SY ला जाईपर्यंत तुमचं इंटर होऊ शकतं. इंटरला 6 पेपर्स आहेत. इन्स्टिट्यूटने एक ऑप्शन दिलाय, 3 पेपर एकदा द्या, नंतर 3 पेपर द्या. तुमची तयारी असेल तर 6च्या 6 द्या.
1: आणि या 3 पेपर मध्ये कालावधी किती असतो?
0: आता पण इंटरला पण परत त्यांनी 3 अटेम्प्ट ठेवलेले आहेत, म्हणजे परत तुमच्या परीक्षा येणार मे, सप्टेंबर आणि जानेवारी. थोडक्यात तुम्ही एक परीक्षा समजा तुम्ही सप्टेंबरला पास झाला तर पुढची परीक्षा जानेवारीत पासून तुम्ही इंटर क्लिअर करू शकता.
1: ओके, म्हणजे मे मध्ये 3 सब्जेक्ट आणि सप्टेंबर मध्ये 3 सब्जेक्ट असं देता येतं.
0: अगदी एकदम बरोबर. त्याच्यानंतर 2 वर्षाची आर्टिकलशिप आहे.
1: बरं,
0: ओके. आर्टिकलशिप म्हणजे सीएनच्या हाताखाली काम शिकायला जायचं, त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला स्टायपेंड मिळतो. मंथली 3000, 4000 किंवा 5000 कुठे तुम्ही काम करताय त्याच्यावर तो डिपेंडेंट आहे. आणि ती झालं की मग सीए फायनलचा अटेम्प्ट आहे, त्याला मात्र 2 अटेम्प्ट आहेत. ही रिसेंट डेव्हलपमेंट आहे. सो त्यांनी मे आणि नोव्हेंबर असे 2 अटेम्प्ट ठेवलेले आहेत. म्हणजे इंटर नंतर आपण पकडूया 3 वर्ष, म्हणजे 12वी नंतर 6 महिने. आपण समजा आपण गृहीत धरू चला सप्टेंबर ना एखादी फाउंडेशन दिली, 1 वर्षानं इंटरमिजिएट झाली, 1.5 वर्षात त्याच्या 2 लेवल्सच कम्प्लीट झाल्या.
1: ओके,
0: मग 2 वर्ष तो आर्टिकलशिप करेल, म्हणजे 1.5+2 आपली झाली 3.5 वर्ष, आणि 6 महिन्यानंतर तो सीए फायनलची परीक्षा देईल, म्हणजे 12वी+4 to 4.5 इयर्स. हे झालं फास्टेस्ट. आणि तुम्ही एखादा अटेम जरी जास्त घेतला किंवा एक एक ग्रुप जरी क्लिअर झाला तरी फार मोठा मार्केटला फरक पडत नाही. तुमचे तुम्ही चांगले स्किल्स मिळवलेले आहेत, तुम्हाला नॉलेज आहे म्हणल्यावर तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत, प्लस सीएला एक चांगला ऑप्शन आहे की तुम्ही स्वतःची प्रॅक्टिस करू शकता.
1: ओके, मी ठरवलेलं आहे की मला सीए व्हायचं आहे आणि मी त्या दृष्टीनं कॉमर्सला ऍडमिशन घेतलेलं आहे, तर साधारण 11वी 12वी फर्स्ट इयर कधीपर्यंत मला हे क्लिअर होतं की सीए हा माझा ट्रॅक आहे की नाही?
0: तर आम्ही असं म्हणतो की सीए कोर्स आहे ना हा फायनान्शियल रिलेटेड आहे.
1: बरोबर,
0: तर आपल्याला अकाउंटन्सी मॅथ्स जमतंय, ओके, समजतंय, तर डेफिनेटली तुम्ही करा. फक्त त्याला जोड काय द्यायची आहे? तर सिन्सिअरिटीची, दॅट्स इट. समजा तुम्हाला वाटलं ते मॅथ्स मला काही एवढं आवडेना झालेलं आहे, पण अकाउंटन्सी मला आवडते कारण त्यामध्ये कमी आहे थोडक्यात कॅल्क्युलेशन वगैरे, तर तुम्ही बाबा मॅथ्स सोडायचं असेल तर तुम्ही सीएस कडे जाऊ शकता.
1: ओके,
0: सो ह्या दोन्हीपैकी एक. आणि अदरवाईज मग काय बाकी सगळे 12th नंतरचे आपले ऑप्शन्स आहेत. थोडक्यात 6 महिन्यात आपल्याला कळू शकते कुठला सब्जेक्ट आपल्याला कसं जमतोय, आवडतोय का या बेसवर. सो एक 6 महिने गेले की आपण ट्रॅक बऱ्यापैकी 11वी होईपर्यंत आपण ट्रॅक फिक्स करू शकतो.
1: सर, सीए नंतर करिअरचे खूप ऑप्शन्स आहेत, कारण जसं आपण म्हणालो की प्रत्येक बिझनेसला फायनान्स हा लागतोच.
0: बरोबर,
1: पण कंपनी सेक्रेटरी बद्दल असं म्हणता येतं का, म्हणजे त्याच्यानंतरच्या करिअरच्या संधी किती आहेत?
0: आता कंपनी सेक्रेटरी नावातच म्हणलंय की प्रत्येक कंपनीला एक सेक्रेटरी लागेल, आणि सध्या आता काय आहे की कंपन्या भरपूर वाढतात किंवा जे सर्व मोठे बिझनेसेस आहेत ते कंपनी जर रन करतात, त्यामुळे कंपनी आली की त्याला सेक्रेटरी हवा. मग आयदर तो ऍडवायझरी रोलमध्ये असेल किंवा तिथं एम्प्लॉई म्हणून असेल. सो कंपनी सेक्रेटरीला पण सध्या चांगले जॉब्स अव्हेलेबल आहेत. फक्त कधी कधी काय होतं की तुम्हाला थोडंसं मोठ्या सिटीत जायला लागतं. असं आता कोल्हापूरमध्ये पण मला वाटतं की साधारण 80 ते 100 आसपास कंपनी

0: सेक्रेटरी प्रॅक्टिस करतात, चांगली प्रॅक्टिस करतात, प्रश्न आहे. पण मला समजा जॉबला जायचंय तर मी जेवढ्या मोठ्या सिटीत जाईन, जे पुणे, मुंबई, दिल्ली किंवा आणि काही भारतात कुठेही, तर तुम्हाला तिथे जॉब ऑपॉर्च्युनिटीज या चांगल्या राहतात. हा कोर्स सीएच्या तुलनेत थोडासा सोपा आहे, फक्त हा लॉ बेस्ड कोर्स आहे.
1: ओके.
0: कंपनी सेक्रेटरी म्हणजे काय, कंपनीला ऍप्लिकेबल असणारे सर्व लॉज तुम्ही लर्न करायचे. ओके. आणि ते तुम्हाला आले तर कंपनीचं तुम्ही सर्व प्रकारचं लीगल प्रोटेक्शन करू शकता, प्लस थोडंसं त्यांनी अकाउंटिंग अँड

0: प्लस थोडंसं त्यांनी अकाउंटिंग अँड टॅक्सेशन जोडलेलं आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे मला मॅथ्स फार आवडत नाही, पण मला लॉ चालू शकेल. किंवा LLB प्लस CS हे पण एक चांगलं कॉम्बिनेशन आहे. हा, ते जर तुम्ही केलं तर तुम्हाला दोन्ही होणार, तुम्ही लॉची प्रॅक्टिस करू शकता.
1: त्याच्यात किती वर्ष जातात?
0: LLB तर तुम्ही 12वीनंतर चालू करणार, तो 5 वर्षाचा कोर्स आहे, त्याला मी प्री लॉ म्हणतो. LLB कम्प्लीट होईपर्यंत CS पूर्ण होतं.
1: ओके,
0: म्हणजे 5 वर्ष तुमच्या दोन्ही डिग्रीज कम्प्लीट झाल्या आहेत. सो हा पण एक चांगला ट्रॅक आहे.
1: सर, आता भारतात CA परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा कॉमर्स घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जर परदेशात जायचं असेल तर काय ऑप्शन्स आहेत, किंवा काय तयारी करायची, किंवा जोड देण्यासाठी कुठले स्किल्स घ्यायचे, किंवा कुठले सर्टिफिकेट कोर्सेस करायचे?
0: आपण एक 3-4 परीक्षांचा विचार करू, कारण की परीक्षा तर भरपूर आहेत. सो आपण 3 कंट्रीचा विचार करूया. एक तर UK मध्ये काही चांगले कोर्सेस आहेत, त्याच्यानंतर USA मध्ये काही चांगले कोर्सेस आहेत, आणि ऑस्ट्रेलियाचा विचार करू आपण. तर एक तर CA आहे काही ठिकाणी, काही ठिकाणी CPA म्हणून, USA आहे तर CPA आहे, आणि USA मध्ये आहे तर एक ग्लोबल करिअर म्हणून ACCA विचार केला जातो. त्याचबरोबर US मध्ये CFA म्हणून आहे, आणि CMA मध्ये म्हणून पण. 5 कोर्सेस आपण आता विचार करूया. तर ह्यातले काही कोर्सेस आहेत ते आफ्टर 12th तुम्ही चालू करू शकता, आणि काही कोर्सला त्यांनी ग्रॅज्युएशनची अट ठेवलेली आहे.
1: ओके,
0: म्हणजे हल्ली ग्रॅज्युएशनला ते क्रेडिट आर्स मध्ये मोजतात की तुमचे किती क्रेडिट आर्स झाले किंवा बेसिस किती पॉईंट झाले, त्यावेळेस तुम्ही तो कोर्स करू शकता. त्यामुळे 12th नंतर तुम्ही या साईडला जाऊ शकता. आता सध्या तरी कोल्हापूरमध्ये याचं ऑफलाईन कोचिंग कुठे अवेलेबल नाहीये, पण पुणे मुंबई किंवा अजून मोठ्या सिटीज मध्ये ह्याचं ऑफलाईन ऑनलाईन, पण कोल्हापूरात असणारा विद्यार्थी हा ऑनलाईन कोचिंग घेऊ शकतो, काही फारशी अडचण नाही. तर तुम्हाला आता स्किल्स कुठले कुठले लागतील, तर या मॅक्झिमम कोर्सेस ना, आता आउटसाईड कोर्सेस असल्यामुळे इंग्लिश तुमचं उत्तम असावं, म्हणजे आपण म्हणूया इंग्लिश प्रोफिशियन्सी, हा एक विषय. दुसऱ्या बऱ्याचशा कोर्सेसना मॅथमॅटिक्स आहे, म्हणजे काही ठिकाणी तर ते कंपल्सरी आहे. तर तुमचं मॅथ्स जर चांगलं असेल तर तुम्ही या साईडच्या कोर्सेसमध्ये करू शकता. आणि मग थोडस अनालिटिकल स्किल्स पाहिजे. फक्त या कोर्सेसना काय होतं की भारतातले लॉज काही फारसे नाहीयेत, म्हणजे जर तुम्हाला भारताबाहेर जाऊन सेटलच व्हायचं असेल तर तुम्ही एक कोर्स करा.
1: बरोबर,
0: अदरवाईज तुम्ही CA करून पण भारताबाहेर जाऊ शकता. पण समजा मला UK जायचंय किंवा USA जायचंय किंवा ऑस्ट्रेलियाला जायचंय, तर तिथला जो फायनान्शियल रिलेटेड कोर्स आहे, तर तो तुम्ही कोर्स जर परस्यू केला आणि तुम्ही तो क्लिअर केला तर तुम्ही सेटल होऊ शकता. या सर्वांचा खर्च साधारण 5 लाखाच्या आसपास येतो. आता कधी कधी बाहेर जायची म्हणजे तिकडेच जाऊन परीक्षा द्यायची असेल तर थोडी फी तुमची वाढणार, पण आपण साधारण एव्हरेज 5 लाख रुपये धरून चालू. आणि प्लस साधारण ह्यांचा जो ड्युरेशन आहे, 12th नंतर जर तुम्ही करा लागला तर 3 ते 4 वर्ष, ग्रॅज्युएशन नंतर करा लागला तर 2 ते 3 वर्ष आहे. सो एवढ्या पिरियडचा आपण विचार करायला पाहिजे. पण सेटल होणार व्हायचं तिथं तर तुम्ही हे कोर्सेस करा. अदरवाइज काय, तुम्ही भारतातले जे काय आपण मगाशी 8 कोर्स डिस्कस केले ते कोर्स केले तरी चालू शकतील.
1: 12वी नंतर जर मला या कोर्सेसचा विचार करायचा आहे तर सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात कधी करायची, म्हणजे ऑनलाईन त्याचे एंट्रन्स एक्झाम वगैरे असतात का, त्याचे ड्युरेशन, किंवा कुठल्या महिन्यात साधारण या एक्झाम्स असतात?
0: आम्ही तर म्हणतो की तुम्ही 11वीत असताना साधारण ट्रॅक ठरवा की 12वी नंतर आपण काय करूया.
1: बरं,
0: हा, मग एकतर आपले भारतातले CA CA CMA विचार करा, BBA मला एंट्रन्स द्यायचे त्याचा विचार करा. समजा मी अब्रॉड कोर्सेसचा विचार करतोय तर 12वीत आपण इन्फॉर्मेशन काढू शकतो. 12वीत आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली की ते लगेच काही चेंज होत नाही. काही इन्स्टिट्यूट्सनं की त्यांनी वर्षातनं 4 अटेम्प्ट ठेवले आहेत. काही इन्स्टिट्यूट काय म्हणते की तुम्ही रजिस्टर केल्यानंतर 6 महिन्यात परीक्षा देऊ शकाल असं आहे. सो ते आपण ठरवायचंय आपला कुठला यातला कोर्स करायचा आहे. म्हणून बरेच जण आपण कंट्री वाईज विचार करतो, मग की जर UK जायचं असेल तर ACCA हा चांगला कोर्स आहे, USA जायचं असेल तर CPA CFA किंवा CMA आहे, ऑस्ट्रेलियाला जायचं असेल तर त्यांच्याकडे पण CA आहे, अजून पण बऱ्याच ठिकाणी कोर्सेस असतील. तर मग त्यांच्या एंट्रन्ससाठीचे क्रायटेरियाज काय आहे? मग आता काही 12 नंतर देता येतील, तर ह्याला एंट्रन्स पेक्षा आपण असं म्हणूया की ह्यांचे लेवल आहेत. ओके, जसं CA फाउंडेशन आहे, फाउंडेशन ही पहिली परीक्षा पहिली लेवल कम्प्लीटच झाली, एंट्रन्स देऊन तुम्ही CA आहे असं नाहीये. तसं ह्यांची फर्स्ट लेवल आहे, त्या फर्स्ट लेवलचे जे काही सब्जेक्ट्स आहेत तर तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं, कोचिंग अवेलेबल असेल ते तुम्ही घ्यायचं, आणि मग त्याच्यानंतर ती एक्झाम आयदर ऑनलाईन द्यायची किंवा पुणे किंवा मुंबईला त्या सेंटरला जाऊन द्यायची. सो 12वीत असताना आपण त्याची व्यवस्थित माहिती काढली आणि जर तयारी चालू केली तर 12वीनंतर 3 किंवा 6 महिन्यांना आपण त्यांची फर्स्ट लेवलची परीक्षा देऊ शकतो.
1: म्हणजे त्यांचं स्पेसिफिक ड्युरेशन असं काही असत नाही, म्हणजे ऍडमिशन प्रोसिजर नंतर ते ड्युरेशन ठरतं.
0: हा,
1: त्यामुळे 11वीला ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्ही सर्च सुरू करायचं,
0: अगदी,
1: आणि त्या हिशोबानं मग तुम्ही तुमचं ट्रॅक ठरवत जायचं.
0: आम्ही म्हणतो 11वीत तुम्ही अंदाज घ्या स्वतःचा, आपल्याला काय काय जमतंय, कॉमर्स साईडला काय काय ऑप्शन्स, आणि मग 12वीत असताना तुम्ही तो फिक्स करा की ठीक आहे बाबा या साईडला मला जायचंय, मग आम्ही त्याबद्दल गाईड करू शकतो. हल्ली इंटरनेटवर बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल असतात, पुणे मुंबईचे काही कॉन्टॅक्ट आहेत त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि मग त्यांना ट्रॅक जॉईन घेऊ शकता, मग त्याचं कोचिंग. पण हल्ली बऱ्याचशा गोष्टी या ऑनलाईनच झालेल्या आहेत. सो रजिस्ट्रेशन या मॅक्झिमम कोर्सेस हे ऑनलाईनच आहे.
1: सर, आता आपण असं म्हणतो की सायन्सला जायचं असेल तर थोडंसं टेक्निकल गोष्टींची आवड असावी असं म्हणतो, किंवा आर्ट्सला जायचं असेल तर थोडंसं कला क्षेत्रातली आवड असली पाहिजे. तसं जर कॉमर्सला जायचं असेल तर आपल्या मुलामध्ये कुठलं कॅलिबर हवं, म्हणजे पालकांनी कसं ओळखायचं किंवा कसं डेव्हलप करायचं?
0: आता ह्याच्यामध्ये कॉमर्समध्ये आपण तीन गोष्टींचा विचार करू. कॉमर्समध्ये सगळ्यात तर महत्वाचं आहे ते म्हणजे थोडासा

0: बिझनेसचा एप्टिट्यूड आहे का? आपल्या मुलाबरोबर डिस्कस करताना काही बिझनेसशी रिलेटेड सांगा लागलो तर त्याला त्यात इंटरेस्ट वाटतो का, किंवा तो काही बोलतो का? हल्ली आपण शब्द ऐकतो स्टार्टअप्स,
1: बरोबर.
0: सो बाबा ह्याच्याशी रिलेटेड जर त्याला इंटरेस्ट असेल तर डेफिनेटली या साईडचा विचार करावा. एक दुसरा म्हणजे फायनान्स, हा तर कॉमर्सचा बॅकबोन आहे. सो मला कॅल्क्युलेशन्स वगैरे आवडतात किंवा मला टॅक्स बद्दल थोडीशी बाबा उत्सुकता आहे वगैरे, तर ह्या संदर्भात मुलाचा एकूण कल जर आपल्याला दिसला, हल्ली बऱ्याचशा कल्स असणे असतात, त्यातनं पण ते सांगू शकतात काय आहे ते. आणि सेल्स आणि मार्केटिंग, तर हे सेल्स आणि मार्केटिंगला कसं आहे, तर तुम्ही एमबीए करा किंवा तुम्ही ग्रॅज्युएशन करत करत एखाद्या ठिकाणी जॉब करत करत पण तुम्ही ते लर्न करू शकता. असं आहे. तर ह्या एक दोन तीन गोष्टी जर आपल्या चांगल्या असतील ना, तर मग आपण डेफिनेटली विचार करू की बाबा, आणि आपण सायन्सचे हार्डकोर फॅन नाहीये,
1: बरोबर,
0: म्हणजे मला फिजिक्स केमिस्ट्री काय फारसं आवडत नाही, तर तुम्ही निश्चितच विचार करा.
1: ओके,
0: स्कोपचा तर अजिबात अडचण नाहीये. मग जर मला सायन्स घ्यायच्या मागची माझी जर क्लॅरिटी नसेल, तर तुम्ही कॉमर्सचा विचार करा, ऑप्शन्सचा विचार करा, आणि मग काय काय आहे यात, काय काय मला करता येऊ शकतं, किती वेळ लागेल, किती खर्च होईल, आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो की स्कोप. हा तर स्कोप हा डेफिनेटली आहेच, आणि फायनान्स हा मला वाटते जोपर्यंत आपण सर्व गोष्टी करत राहणार आहे तोपर्यंत फायनान्स हा लागणारच आहे, त्यामुळे ह्याला स्कोप हा निरंतर राहील.
1: मला कॉमर्स घ्यायचंय तर तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
0: सर्वप्रथम तर आम्ही सांगू की अरे बाया, स्कोप काय काय याच्यामध्ये, ओके, तुला हे आवडू शकतं. तिसरं, प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे. चौथं, पिरियड फार जास्त नाही आहे कॉमर्सला करिअर करायला, 12+4 इयर्स इज ओके. पाचवं म्हणजे खर्च पण फार जास्त नाहीये. आणि सहावं म्हणजे तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबचे ऑप्शन्स अवेलेबल राहू शकतात. सो ह्या सगळ्याचा जर आपण विचार केला तर एक सर्टन म्हणून, आणि ज्याला फ्युचरमध्ये चांगला स्कोप राहील ह्याचा विचार करायचा झाला, स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साईडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे.
1: चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी सर, आज आपण इथं आलात आणि आमच्या युवक मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांच्या मनातल्या सगळ्या शंकांचं निरसन आजच्या या कार्यक्रमात झालंय असं म्हणायला हरकत नाही. आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद मॅडम.
2: कॉमर्स मधील करिअरच्या संधी याविषयी तज्ज्ञ मार्गदर्शक, चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत आताच आपण ऐकलीत. बरेचदा अनुजा असं होतं की आपल्याला त्या विषयामध्ये करिअर करायचं असतं, पण थोडासा आजूबाजूच्या मित्रांचा म्हण किंवा समाजाचा प्रभाव, त्या विषयातली त्यांची मतं यांचा थोडासा पगडा आपल्यावर पडतो.
1: बरोबर.
2: पण आत्ताच सरांनी सांगितल्याप्रमाणे कॉमर्स विषयामध्ये तुम्ही शिक्षण घ्यायला सुरुवात केल्यानंतर अनेक वाटा तुम्हाला उपलब्ध आहेत, त्यातल्या कुठल्याही वाटेवर जर आपण प्रामाणिकपणानं प्रयत्न केले तर नक्कीच यश हे आपलंच आहे. याच सकारात्मक नोटवर आजच्या युववाणी या कार्यक्रमात मी अमृता
1: आणि मी अनुजा आपला निरोप घेतोय. स्टे ट्यून, स्टे हॅपी.

युववाणी निवेदन आणि निर्मिती सहाय्य अमृता दैनी अनुजा तापसकर सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

आताच आपण ऐकलात युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 6 वाजता आहेत. थोड्याच वेळात हिंदी बातम्या, 6:05 इंग्लिश बातम्या, दोन्ही बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: came in. Earlier put into bat, Royal Challengers Bengaluru posted 222 runs for the loss of 4 wickets in their allotted 20 overs. In badminton, India Shriyanshi Bali Shetty clinched the silver medal in women's singles at the Baoji China Masters in China today. She went down to local favourite An Chi Yuan in straight sets 14-21, 6-21 in the summit clash of the Super 100 event at Baoji City Gymnasium. And that is the end of this news bulletin.
1: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणीचं पुणे केंद्र. संध्याकाळचे 6:10 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत आज उर्वरित आणि उद्या प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोते हो, या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे संध्याकाळी 6:20 संस्कृतमधील बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. संध्याकाळी 6:30 गंमत जम्मत या कार्यक्रमात बॉक्सिंग या खेळात राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती ओवी अदवंत हिच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद. संध्याकाळी 7:00 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. संध्याकाळी ठीक 7:15 माझं घर माझं शेत या शेतकरी मित्रांसाठीच्या कार्यक्रमात आकाशवाणी पुणे निर्मित आपण ऐकू शकाल नारदीय कीर्तन. यामध्ये मंजुश्री श्रीकांत खाडीलकर यांनी सादर केलेलं देवर्षी आख्यान आपण ऐकू शकाल. रात्री 8:05 मराठीतील राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या रात्री 7:00 प्रादेशिक बातमीपत्र आणि त्यानंतर रात्री 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 8:15 एक कलाकार केंद्रित असेल उषा नाईक यांच्यावर, सादरकर्ते धनंजय भोसले. रात्री 9:15 समाचार संध्या, रात्री 9:00 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. रात्री 9:30 नाटकों का अखिल भारतीय कार्यक्रम, यामध्ये नभोनाट्य आपण ऐकू शकाल ज्याचं त्याचं कुरुक्षेत्र. मूळ लेखक ऋतुपर्णो दास, मराठी अनुवाद डॉक्टर रमेश कुमार गवळी यांचा, सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 रविवासरीय भारतीय संगीत सभा, यामध्ये विवेक सोनार यांचं बासरीवादन आपण ऐकू शकाल. आमच्या उद्याच्या कार्यक्रमांची सुरुवात होईल सकाळी 5:45. यामध्ये गिरवाणवाणी हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू सकाळी 5:55. यामध्ये वैभवी शेटे यांचं पुष्पदंत कविरचित शिवमहिमास्तोत्र आपण ऐकू शकाल. 6:05 प्रभातवंदन, तर 6:25 चिंतन या सदरात डॉक्टर प्र ची शेजवलकर यांचे विचार आपण ऐकू शकाल. सकाळी 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. सकाळी 6:35 दिनविशेष, सादरकर्ते मुजम्मिल पटेल. 6:40 आपण ऐकू शकाल कृषीवाणी, यामध्ये भाज्यांची काढणी आणि त्यानंतरची हाताळणी प्रक्रिया याविषयीची माहिती आपण ऐकू शकाल. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल उद्या संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात. उद्या सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा, यामध्ये योग आणि आपलं आरोग्य भाग दुसरा, यामध्ये तज्ज्ञ सहभागी होतील योग शिक्षिका वर्षा लोखंडे, निर्मिती आहे आकाशवाणी जळगाव केंद्राची. त्यानंतर सकाळी 6:50 परिसर या कार्यक्रमामध्ये पर्यावरण संरक्षण संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती भाग दुसरा आपण ऐकू शकाल. सादरकर्ते विजय भुयार, निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची. आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 7:00 आपण ऐकू शकाल आजचा विचार. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई

0: मुंबई केंद्रावरून श्रोतेहो सकाळी 7:40 तसंच सकाळी 10:10 सुगम संगीताचा आस्वाद आपण घेऊ शकाल. सकाळी 8:40 भावधारा तर 9 मराठी चित्रपट संगीत प्रसारित करू. सकाळी 9:30 कास्प कम्युनिटी अँड स्पॉन्सरशिप प्रोग्राम या संस्थेची 50 वाटचाल याविषयी संस्थेच्या पदाधिकारी डॉक्टर अर्चना अनिता जोशी यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. सकाळी 10 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सकाळी 10:25 काही स्थानिक निवेदनं. सकाळी 10:30 तसंच सकाळी 11:30 गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमांतर्गत आणि उद्या संध्याकाळी 5 आपण ऐकू शकाल हिंदी चित्रपट संगीत. सकाळी 11 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण अर्पिता वंशंपायन यांचं उपशास्त्रीय गायन ऐकू शकाल. त्यांनी गायलेला मिश्र देश ठुमरी काफी होरी आणि भैरवी दादरा आपण ऐकू शकाल. त्यांना तबला साथ माधव मोडक यांची, हार्मोनियम साथ राजीव तांबे यांची. दुपारी 12 वनिता मंडळ यामध्ये इंग्रजीमध्ये संभाषण कौशल्य या विषयावर सुप्रिया जाधव यांची मुलाखत आणि वाचलेलं छानसं यामध्ये डोह या पुस्तकाविषयी चित्रा अवाक यांचं मनोगत आपण ऐकू शकाल. निर्मिती आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची. दुपारी 1 प्रायोजित कार्यक्रम NCERT उमंग. 1:40 आपण ऐकू शकाल बीड जिल्ह्याचं वार्तापत्र. द नेक्स्ट वेव या नवीन हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल उद्या दुपारी 2:15 आणि 2:30. आमच्या उद्याच्या दुसऱ्या प्रसारणात संध्याकाळी 5:30 आपण ऐकू शकाल युवावाणी यामध्ये रंग माझा वेगळा या सदरात केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाच्या वतीने आयोजित भारतीय ज्ञान व्यवस्था ऑलिम्पियाडमध्ये राज्यातून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या रचना वाघ यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. सादरकर्ते आहेत धीरज केदारी. उद्या संध्याकाळी 6:10 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 6:30 मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होणारा कार्यक्रम साहित्य सौरभ यामध्ये डॉक्टर धोंडोपंत मानवतकर यांच्याशी यांच्या काही कविता आणि अनुप्रिता भाले हिनं त्यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. निर्मिती सहाय्य निकिता फपाळ, सादरकर्ते सुजित बनसोडे. निर्मिती आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची. उद्या संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. उद्या संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेत यामध्ये ऊस वाढीच्या अवस्था संगोपन आणि काळजी याविषयी डॉक्टर संतोष दत्तात्रय तळेकर वरिष्ठ शास्त्रज्ञ ऊस प्रजनन विभाग वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल. त्यानंतर बाजारभाव सांगितले जातील. सादरकर्ते धीरज केदारी. रात्री 8:15 एक कलाकार. 8:45 समाचार संध्या. 9:00 News@9. 9:15 स्पॉटलाइट आणि 9:30 पब्लिक स्पीच आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 फोन इन आपली आवड आणि या व्यतिरिक्त आमची नेहमीची बातमीपत्र प्रसारित आणि सहक्षेपित केली जातील. ही होती आमची रूपरेषा आज उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकलीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: हिंदी चित्रपटात हास्य अभिनेता आणि हास्य अभिनेत्रींचं एक आगळं वेगळं स्थान. जॉनी वॉकर, जगदीप मेहमूद, ज्युनियर मेहमूद, असरानी, पेंटल, धुमाळ, IS जोहर, मुखरी, जॉनी लिव्हर, तर अभिनेत्रींमध्ये मनोरमा, टुनटुन म्हणजेच उमा देवी, तसंच गुड्डी मारुती, अरुणा इराणी यासारख्या कलाकाराबरोबरच देवेन वर्मा.
2: सुन इधरा, एक बात बताओ, आदमी मरते मरते आठानी बचा के क्या करेगा?
3: कुछ नहीं, जब जिंदगी चली गई तो आठानी बचा के क्या फायदा, ये ले चलेगा.
1: उत्पल दत्त, शक्ति कपूर, अनु कपूर, अनुपम खेर, लक्ष्मीकांत बेर्डे, बोमन इरानी, कादर खान यासारखे कलाकार. पूर्वीच्या काळी जॉनी वॉकर आणि मेहमूद यांच्यासाठी भूमिका

0: नमस्ते बालमित्रांनो, आजच्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात मी मदालसाताई तुमचं स्वागत करते. मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. बालमित्रांनो, तुमच्या एखाद्या मित्राने किंवा मैत्रिणीने तुमची खोडी काढली तर तुम्ही त्याला म्हणता की नाही, खोडी माझी काढशील तर मी तुला अशी एक फाईट मारीन की तुझ्या ती कायम लक्षात राहील. पण मित्रांनो, तुम्ही हे फक्त बोलता, कधी त्या मित्राला किंवा मैत्रिणीला मारत नाही, पण बोलण्यामध्ये तुमचा जोश असतो. पण मित्रांनो, आज खरोखरचीच फाईट मारणारी आणि फायटिंग करणारी आपली बॉक्सिंग चॅम्पियन एक मैत्रीण आजच्या आपल्या कार्यक्रमात तुमच्या भेटीला आलेली आहे. आणि बॉक्सिंग शिकायला तिने कशी सुरुवात केली आणि कधीपासून सुरुवात केली आणि आता ती बॉक्सिंगमध्ये काय काय करते हे तिच्याकडूनच आज आपण ऐकणार आहोत. पहिल्यांदा आपण तिची ओळख करून घेतोय. तुझं संपूर्ण नाव सांग आपल्या बालमित्र मैत्रिणींना.
1: माझं नाव ओविया बिजित अद्वंत आहे.
0: ओविया अद्वंत असं या आपल्या बॉक्सिंग चॅम्पियन मैत्रिणीचं नाव आहे बरं का मित्रांनो. तर ओवी, मी आत्ता तुझी ओळख करून दिली आपल्या मित्रांना की तू बॉक्सिंग खेळते, पण बॉक्सिंग खेळावं असं तुला कधीपासून वाटायला लागलं?
1: माझी मोठी बहीण होती शर्वरी कल्याणकर, ती स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये होती, पण कोविड झाल्यानंतर ते तात्पुरतं बंद पडलं होतं, त्याच्यामुळं ती लोकल स्पोर्ट्सच्या तिथं ट्रेनिंग करायला जात होती. तेव्हा मग मी पण हेल्दी होते तर मग मी पण माझ्या बहिणीसोबत गेले होते फिटनेस करायला. पहिले माहीत नव्हतं की बॉक्सिंग असं खेळ पण असतो. माझी बहीण मला घेऊन जायची आणि मी तिकडचे म्हणजे असे स्पायरिंगच्या बाउट असो ते बघायचे आणि मला असं मजा यायची बघायला. पण असं कधी हिंमत नव्हती झालती की करायचं खेळायचं म्हणून. पण मग एक दिवस जे कोच होते तिकडचे अजय जाधव म्हणून, त्यांनी मला असंच सांगितलं एकदा खेळून बघ, तर मग तेव्हापासून माझी सुरुवात झाली खेळायला.
0: म्हणजे तू हेल्दी होती आणि तुला वजन वेट कमी करायचं होतं थोडक्यात, हो ना? आणि म्हणून तू तिथे ट्रेनिंगसाठी गेली होती म्हणजे हेल्थ फिटनेससाठी, हो ना? आणि मग तू त्या मुलांना बघायला लागली अकॅडमीमधल्या की ते कसे खेळतात आणि काय खेळतात, आणि मग तू खेळायला सुरुवात केली. ओबी, मला हे एक सांग की जेव्हा तुम्ही बॉक्सिंग शिकायला सुरुवात करता तेव्हा कशापासून सुरुवात केली जाते, म्हणजे बेसिक तुम्हाला काय

0: शिकवलं जातं?
1: आम्हाला पहिले स्टान्स शिकवला जातो आमच्या बॉक्सिंगमध्ये. साऊथपा आणि ऑर्थोडॉक्स म्हणून स्टान्स असतात आणि तो स्टान्स शिकवला जातो. प्रॉपर पोझिशन, प्रॉपर कॉर्डिनेशन हे शिकवलं जातं. पंचेस कसे मारायचे, किती टाईपचे पंचेस असतात ते शिकवले जातं.
0: पण पंचेस मारायचे म्हणजे कुणाला मारायचे?
1: अपोनेंटला.
0: अच्छा, जो तुमच्या विरुद्ध उभा असेल त्याला. पण बॉक्सिंगमध्ये कशी एक काहीतरी बॅग अशी एक लावलेली असते जेव्हा बॉक्सर प्रॅक्टिस करतात, असं मला आठवतं बघितलेलं, तर त्या बॅगवर तुम्ही पहिल्यांदा प्रॅक्टिस करता का?
1: नाही, पहिले आम्ही म्हणजे शॅडो बॉक्सिंग म्हणजे मिररच्या समोर स्वतःची इमेज बघून स्वतःला करेक्ट करणं की नाही माझा हा पंच चांगला आहे, हा पंच नाही, ह्याच्यावर मला अजून मेहनत घ्यायची
0: आहे. अशा पद्धतीने सुरुवात होते. साधारण कितव्या वर्षापासून बॉक्सिंग शिकता येतं मुलांना?
1: 11.
0: हो, 10-11 वर्षापासून. तू कितवीत होती की आणि किती वर्षाची होती जेव्हापासून तू बॉक्सिंग शिकायला सुरुवात केली प्रॉपर?
1: मी 5वीत होते जेव्हा मी शिकायला
0: सुरुवात केली. पण त्याआधी तू फिटनेससाठी जात होती,
1: हो,
0: तर ते पण तू 5वीतच सुरुवात केली?
1: हा, म्हणजे 5वीच्या म्हणजे अर्धे मंथ मी हेल्थ
0: फिटनेससाठी ट्रेनिंग घेतलं आणि त्यानंतर तू बॉक्सिंग शिकायला सुरुवात केली. तुला असं तेव्हा वाटलं नाही का ग की हा असा थोडासा मुलांचा खेळ आहे, म्हणजे थोडंसं फायटिंग करणं किंवा विरुद्ध जो तुमच्या गडी उभा असेल समोर त्याच्याशी मारामारी करणं, तर तुला भीती किंवा असं दबाव नाही आला का तेव्हा की आपल्याला जमेल का?
1: मला नाही, म्हणजे मला असं वाटलं नाही, पण माझ्या मम्मीला वाटायचं, कारण की तिला असं वाटायचं की पोरगी आहे, पोरीला लागलं पुढं काय होईल. पण पप्पांचा फुल सपोर्ट असायचा. पप्पा बोलले तू जे करायचं ते कर, मी आहे तुझ्या वाटी.
0: आणि तुझ्या ताईचं पण उदाहरण होतं घरामध्ये.
1: ताई पण होती. तर मम्मीने बघितलं होतं ना माझ्या दीदीचं नाक फुटताना येते, पण मग त्याच्यानंतर मम्मी बोलायची नको करू येते, पण मग पप्पा आणि दीदींना मनवलं होतं
0: आणि तुलाही आवड निर्माण झाली त्याच्यामध्ये. तर तू आत्तापर्यंत खूप स्पर्धा खेळली आहेस, म्हणजे तू 5वीत असताना सुरुवात केली बॉक्सिंग खेळायला, आत्ता तू 5वीत जाते आणि कुठल्या शाळेमध्ये शिकते?
1: मी आत्ता 8वीत आहे आणि मी गीता गुरुकुल विद्या मंदिर या शाळेत शिकते.
0: तर तू आत्ता मगाशी मला सांगितलं की स्टान्स कसा घ्यायचा आणि कसं मारायचं, पंचिंग कसं करायचं हे सुरुवातीला तुम्ही शिकता, त्यानंतर तुम्ही कसे कसे पुढे जाता, त्यानंतर काय शिकवलं जातं तुम्हाला बॉक्सिंगमध्ये? कारण आम्हाला जनरली सामान्य माणसांना ते फक्त मारामारी करतानाच दिसतात ते रिंगमध्ये तुमच्या, त्यातलं बाकीचं आम्हाला काही कळत नसतं, ते काय असतं सगळं सांग.
1: पहिले तर तुमचं बेसिकचं होतं, त्याच्यानंतर तुम्ही ते बॅगवर अप्लाय करता जे तुम्ही शिकलायत. मग जेव्हा कोचेसला वाटतं की तुम्ही चांगलं करतायत तेव्हा तुम्हाला रिंगवर थोडी स्पायरिंग किंवा कंट्रोल स्पायरिंग म्हणजे शिकवलं जातं. मग त्याच्या पुढं तुम्ही टेक्निकल कसं खेळतात, टेक्निक्स कोणत्या कोणत्या आहेत ते शिकवलं जातं.
0: ही जी मॅच होते तुमची, तर ती किती मिनिटांची असते आणि किती ब्रेक वगैरे असतात त्याच्यात?
1: जेव्हा मी सब ज्युनियर होते तेव्हा 1.5 मिनिटचा राऊंड असतो, तसे 3 राऊंड असतात. पण आता मी ज्युनियर झाले या 2026 मध्ये, तर ज्युनियरमध्ये तुमचे 2 मिनिटाचे राऊंड असतात.
0: असं किती राऊंड असतात?
1: 3.
0: 3 राऊंड असतात, 2-2 मिनिटाचे 3 राऊंड असतात आणि त्याच्यामध्ये जो कोणी जिंकेल तो विजेता असतो. आणि ही जेव्हा स्पर्धेमध्ये तुमची निवड होते तेव्हा वय गृहीत धरलं जातं का वजन गृहीत धरलं जातं, कशा पद्धतीने तुमची निवड होत असते?
1: वय तर सेम असतं, म्हणजे 2011 आणि 2010 म्हणजे ज्युनियर असतात.
0: बर.
1: आणि म्हणजे एकाच वर्षाचा गॅप असतो. आणि वेट कॅटेगरी असतात, म्हणजे जसं 44-46, म्हणजे 46च्या आत आणि 44च्या आत जे वेट असेल
0: त्या पद्धतीने जोड्या लावल्या जातात प्रतिस्पर्ध्यांच्या, नाही का? आणि मला हे सांग की जेव्हा तू शिकायला सुरुवात केली तेव्हा तुझ्या अपोजिट मुली असायच्या का?

0: खेळायला किंवा प्रॅक्टिसला सुद्धा का मुलांबरोबर तू प्रॅक्टिस केली?
1: प्रॅक्टिस मी मुलांसोबत केलती, कारण की मी जिथं करायचे पहिले तिथं मुलंच असायचे. आणि आता मी स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या NCOE च्या ह्याच्यात आहे, तर तिथं वेगळ्या वेगळ्या स्टेट मधनं जसं गोवा, पंजाब, हरियाणा, तिथून पोरी येतात आणि तिथं आम्हाला कॉम्पिटिशन
0: मिळते. म्हणजे आधी लहान वयाची असताना तुला मुलांबरोबर खेळावं लागलं आणि आता मात्र तू मुलींबरोबर खेळते आहे तुझ्या बरोबरीच्या, किंवा वेटच्या हिशोबाने किंवा वयाच्या हिशोबाने जसं तुमच्या स्पर्धेमध्ये लागतं त्या पद्धतीने. मला हे सांग की मुलींशी खेळताना आणि मुलांशी खेळताना स्पर्धा खेळताना तुला काय फरक जाणवला?
1: मुलांमध्ये जास्ती पॉवर असते आणि मुलींमध्ये ॲज कम्पेअर टू मुलं थोडी कमी पॉवर असते,
0: कमी एनर्जी असते. आत्ता तू इतक्या स्पर्धा खेळते आहेस ओबी, तर तुला फायदा जाणवतोय का? तू सुरुवातीला मुलांबरोबर खेळलीस बॉक्सिंग, तर त्याचा आता तुला फायदा होताना दिसतोय का, जेव्हा की आत्ता तू मुलींशी फाईट करतेस स्पर्धांमधनं?
1: हा, म्हणजे पहिले जाणवायला लागला. आमची म्हणजे डिस्ट्रिक्ट पासून स्टार्ट होते, भले किती मोठा आहे बॉक्सर असो, तर मग डिस्ट्रिक्टच्या पोरींना मी म्हणजे आरामात मारू शकत होती, कारण की त्यांची पॉवर येते लागत नव्हती. पण मग स्टेट नॅशनलच्या कॉम्पिटिशन वाढत गेली आणि
0: तुला त्याचा फायदा होत गेला. मला हे सांग की जेव्हा तुमचं ट्रेनिंग पुढे पुढे जात असतं, तुम्ही केव्हा स्पर्धेमध्ये उतरता हे कोण ठरवतं? तुमचे कोच ठरवतात, कोण ठरवतं?
1: कोचेस सांगतात.
0: मग तू केव्हा, समजा तू आता 10-11 वर्षाची होती तेव्हापासून तू बॉक्सिंग खेळायला शिकायला सुरुवात केली, तू पहिल्यांदा कोणती स्पर्धा खेळली होती?
1: मी लोकल म्हणजे इथलच्याच ज्या स्पर्धा असतात ती खेळले होते,
0: संभाजीनगरच्या इंटर अकॅडमी स्पर्धा तशी खेळली,
1: इंटर क्लब.
0: अच्छा, तशा. तर त्याच्यामध्ये तुला काय मिळालं होतं बक्षीस, म्हणजे का नाही तुला फक्त अनुभव मिळाला?
1: अनुभव पण मिळाला आणि मेडल
0: पण मिळाले. कुठलं मेडल मिळालं होतं पहिल्या स्पर्धेमध्ये?
1: अरे वा, सगळ्या लोकलमध्ये गोल्ड भेटलं.
0: आणि म्हणून तू लवकर लवकर पुढे चाललीस. आता तू मध्ये कुठे खेळून आलीस?
1: आता मी रिसेंटली Under-15 सब ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिप घेऊन आले, जी ग्रेटर नोएडाला होती, तिथे मी खेळून आलते. तिथं मला गोल्ड लागलं आणि स्कूल गेमचे इटानगर अरुणाचल प्रदेशला खेळून आलते, तर तिथं गेलते, तिथं गोल्ड
0: मेडल मिळालं. इतरही म्हणजे मी तुझी आता माहिती वाचतीये, तर तुला सिल्वर, ब्रॉन्झ असे बरेच मेडल्स बऱ्याच स्पर्धांमधनं मिळालेले आहेत. तू आता इतक्या प्रतिस्पर्ध्यांसोबत खेळते, वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या मुलांसोबत तू स्पर्धा खेळते, बॉक्सिंग करते, तुला काय अनुभव येतो किंवा त्यांच्याकडे पाहिल्यावर तुला काय मिळतं अनुभव, की ते कसे खेळतात किंवा त्यांची एनर्जी कशी आहे, त्यांचं शिकवणं कसं आहे त्यांच्या कोचचं, आणि तुझ्यामध्ये काय फरक तुला जाणवतो?
1: खूप येतात म्हणजे स्टेटमधून सगळे कॉम्पिटिटर. तर आमच्या बॉक्सिंगमध्ये मागं हरियाणावाले जास्त,
0: म्हणजे
1: पोरी अशा पोऱ्यांसारखे पूर्ण बॉडी फिजिक,
0: बॉडी बिल्डर मुली
1: हा तशा दिसायच्या. तर त्यांना बघून असं थोडं वाटायचं नाही आपण कुठेतरी असं
0: अजून टफ व्हायला पाहिजे,
1: टफ व्हायला पाहिजे आणि त्यांच्यापेक्षा जरा अजून जरा बॉडी अजून बनायला पाहिजे. पण ते असं खेळताना मॅटर नाही
0: करत,
1: त्या अशा पोरांसारख्या दिसतात. पण जेव्हा खेळायला लागलं त्यांच्यासोबत मग तेव्हा मग कळतं नाही हिला असं मारायचं तसं मारायचं.
0: आणि तोच अनुभव कामी येतो तुमच्या स्पर्धा खेळताना.
1: आणि 2024 मध्ये नॅशनलला मी नाही जाऊ शकले, तर मग REC म्हणून होतं टॅलेंट हंट, त्याच्यामुळे मला खूप फायदा झालता, कारण की ते असं नॅशनल सारखंच होतं वेगळ्या वेगळ्या स्टेट मधनं.
0: कुठे झालं होतं ते?
1: फर्स्ट REC पुण्याला झालं, ASI पुणा, तिथं मी फर्स्ट मॅच हरले होते, कारण की पहिले माहीत नव्हतं कसं काय, तर मग त्याच्यानंतर

0: बँगलोरला झालती REC, तर तिथं माझ्या दीदीने माझी सेकंडिंग केलती, तर तिने मला म्हणजे सांगितलं असं नाही तसं खेळायचं, तिथं तर तिचा सपोर्ट होता आणि तिथं गोल्ड भेटलं आणि कंबाईंड नॅशनल असतात तर त्याच्यात मी सिलेक्ट झाले, तर तिथं माझं ब्रॉन्झ मेडल निघालं. असं करत करत झालं, त्याच्यामुळं मला एक्सपिरियन्स भेटला नॅशनलचा, की नॅशनलला अशा पोरी येणार आहेत तर आपल्याला अजून मेहनत करायची आहे, अजून हार्डवर्क करायचं आहे जर आपल्याला नॅशनल गोल्ड घ्यायचं आहे तर.
1: बरोबर, येस. ओवी, आपण आपल्या गप्पा अशाच चालू ठेवणार आहोत, पण आत्ता तुझ्या आवडीचं एक गाणं आपण बालगीत ऐकूया. तर सांग, तुला कुठलं बालगीत ऐकायला आवडेल?
0: खोडी माझी काढाल तर अशी मारेल फाईट.
1: बर, हे गाणं आता तुझी जी पर्सनॅलिटी आहे ना त्याच्या अनुषंगाने एकदम बरोबर गाणं तू सांगितलं आहे, आणि तुझ्या निमित्ताने आपल्या मित्रांनाही ते आज ऐकायला मिळेल.
2: जवळ या तर एक डोसा मारी

0: मित्रांनो, ओवी अद्वंत या आपल्या बॉक्सिंग चॅम्पियन मैत्रिणीशी आज आपण गप्पा मारतो आहोत आणि तिचे अनुभव ऐकतो आहोत. ओवी, तू मगाशी म्हणाली की जेव्हा तू नॅशनल खेळायला जाते तर अनेक राज्यांमधले मुलं मुली तिथे येतात आणि त्यांचा खेळ तुला बघायला मिळतो. स्पेशली हरियाणाच्या मुलींचा तू उल्लेख केला की त्या खूप बॉडी बिल्डर असतात आणि फार म्हणजे टफ असतात अशा. तर तुला काय वाटतं ग की हे सगळं करण्यासाठी काय काय करण्याची गरज आहे आणि तू सुद्धा स्वतःमध्ये काय बदल केलेत आता जेव्हापासून तू बॉक्सिंग खेळायला लागली, तर तुझा व्यायाम किंवा आहार डाएट तू कसं सांभाळते?
1: टेक्निक नव्हती पहिले, मारायचं आणि डिफेन्सही करायचा ते नव्हतं. आता थोडासा बदल, थोडा आता टेक्निक करून मारायचं, स्वतःचे पंचेस समोरच्याला लागू द्यायचे पण त्याचे आपल्याला नाही लागायला पाहिजे. अजून डाएटसाठी स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या तिकडं सायन्स सेंटर म्हणून आहे, तिथं नम्रता मॅम म्हणून आहेत, ते आमचं डाएट न्यूट्रिशनचं बघतात,
0: आहार तज्ज्ञ आहेत त्या. त्या तुम्हाला गाईड करतात की कशा पद्धतीने तुम्ही काय खायला पाहिजे काय नको खायला पाहिजे, हो ना?
1: हो. आणि आमची म्हणजे टेक्निक गेम बघायला तिकडं कोचेस आहेत. मी वर्षा त्रिपाठी मॅमच्या मॅपिंगमध्ये आहे आणि सगळे कोचेस आम्हाला सांगतात, हे गायडन्स करतात.
0: त्याचा फायदा होतो तुम्हाला,
1: त्याचा फायदा खूप होतो.

0: आणि स्पर्धाला जाताना तेव्हा आमच्यासोबत कोचेसही येतात.
1: बरोबर. तू आत्ता शाळेचं नाव घेतलंस, गुरुकुलमध्ये तू शिकते, पण असं कधी होत असेल ना की परीक्षा आहे समजा शाळेची एखादी महत्त्वाची आणि तुला स्पर्धेला जायचं आहे, तेव्हा काय करते तू?
0: खरं म्हणू तर ती परिस्थिती निर्माण झाली. आत्ता मी ज्युनियर स्टेटच्या नॅशनलच्या ट्रायल्स होत्या, त्याच्यात मी सिलेक्ट झाली आहे महाराष्ट्रासाठी आणि मी रिप्रेझेंट करणार आहे महाराष्ट्राला नॅशनलमध्ये. तर आमच्या
1: ते कुठे होणार आहे स्पर्धा?
0: महाराष्ट्रातच आहेत. तर त्याच वेळेस म्हणजे आमच्या परीक्षा आहेत, पण आमचे जे सर आहेत त्यांनी खूप सपोर्ट दिला आहे. ते बोलले की तिला खेळून येऊ द्या, मग नंतर परीक्षा दिल्या.

0: ले की तिला खेळून येऊ द्या, मग नंतर परीक्षा दिल्या तरी चालेल. म्हणून मग
1: तुला जायला मिळतंय,
0: जायला मिळतंय त्यांच्यामुळे, त्यांचा खूप सपोर्ट आहे.
1: तू जेव्हा मेडल जिंकून येते, एखादं गोल्ड मेडल म्हणा सिल्वर मेडल, तर तेव्हा शाळेमध्ये कसं स्वागत होतं तुझं?
0: शाळेमध्ये चांगलं होतं,
1: सगळे कौतुक करतात, शिक्षक मित्र मैत्रिणी, तुला काय म्हणतात सगळे?
0: मला सगळे म्हणतात, टीचर्स म्हणतात चांगलं केलंस, आम्हाला खूप प्राऊड आहे तुझ्यावर, तूच म्हणजे शाळेमधली विद्यार्थिनी आहे की जी
1: शाळेचं नाव मोठं करते,
0: शाळेचं नाव मोठं करते.
1: बरोबर. तुला काय व्हायचंय उभी मोठं झाल्यावर?
0: माझं तर आत्ताच एम आहे की इंडियाला ऑलिम्पिकमध्ये रिप्रेझेंट करायचंय.
1: अरे वा वा वा, मला असं वाटतं की तुझी ही जी महत्वाकांक्षा आहे ना, ही नक्की पूर्ण होईल. त्याच दिशेने तुझी घोडदौड चालू आहे, तू प्रत्येक स्पर्धांमध्ये बक्षिसं मिळवून येते आहेस. ओवी, मला सांग की आत्ता आपण खूप आजूबाजूला अशा घटना बघतो घडताना, पेपरमध्ये वाचतो की लहान मुलींना पळवून देणं, त्यांच्यावर अत्याचार करणं, अशा वेळी तुझ्यासारखी एक बॉक्सर मुलगी काय सांगेल तुझ्या एवढ्या मुलींना की त्यांनी कशा पद्धतीने फिजिकली सक्षम झालं पाहिजे?
0: त्यांनी म्हणजे बॉक्सिंगच नाही तर स्पोर्ट्स जसे बॉक्सिंग, कराटे, असे सेल्फ डिफेन्ससाठी तुम्ही शिकायला पाहिजे.
1: कुठला तरी एखादा खेळ,
0: एखादा खेळ जरी तुम्ही एकटे असाल तरी तुम्ही तुमचं सेल्फ डिफेन्स करून
1: स्वतःच संरक्षण करू शकाल आणि तुम्हाला भीती वाटणार नाही थोडक्यात.
0: तुम्हाला भीती वाटणार,
1: कारण आत्ताच्या काळाची ती खूप गरज बनली आहे की मुलींनी हे स्वतःच्या स्वसंरक्षणार्थ असं काहीतरी त्यांना यायला पाहिजे टेक्निक एखादं की जी स्वतःचं संरक्षण वेळ आली तर करू शकेल. तर ओवी, आज तू इथे आलीस आणि बॉक्सिंग या खेळाविषयी, खरं तर हा खूप मुलींसाठी अजूनही तसा वेगळाच खेळ मानला जातो, तो मुलांचा खेळ म्हणूनच जास्त प्रसिद्ध आहे, पण तू त्या खेळामध्ये आता करिअर करतेस किंवा पुढे जाते आहेस, तर असंच उत्तरोत्तर यश तुला यापुढेही मिळावं अशा शुभेच्छा मी आज आपल्या मित्रांच्या करवी तुला देते. आज तू इथे आलीस आणि इतक्या छान दिलखुलास गप्पा आमच्याशी मारल्यास, या खेळाविषयी आपल्या मित्रमैत्रिणींना माहिती दिली, त्याबद्दल तुझे खूप खूप मी आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू.
2: मित्रांनो, ओवी अद्वंत या आपल्या बॉक्सिंग चॅम्पियन मैत्रिणीशी मारलेल्या गप्पा तुम्ही ऐकल्यात. मित्रांनो, आत्ता नुकतंच आपली मैत्रीण ओवी हिने राष्ट्रीय स्तरावर एक सुवर्ण पदक पटकावलेलं आहे आणि ती आता आशियन ज्युनियर चॅम्पियनशिपसाठी भारताचं प्रतिनिधित्व करायला ताशकंद उझबेकिस्तान इथे चालली आहे. तर मित्रांनो, ओवीचं खूप खूप अभिनंदन. आणि मित्रांनो, ओवीचं बोलणं ऐकून आता तुम्हालाही वाटतंय ना बॉक्सिंग शिकावं, तर मग नक्की शिकायला सुरुवात करा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. बरे तर मित्रांनो, आज इथेच थांबते, पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत मदालसा कानडीचा नमस्कार.

वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर श्रोते हो आमचे कार्यक्रम ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या. दरम्यान ऐकूया काही संदेश.

0: दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजी मध्ये बोलणं जमेल का? इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा? याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
1: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
0: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
2: श्रोते हो, एखादी वास्तू, इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
3: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
0: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
2: नव्वद वर्ष, हजारो संकट आणि एक अढळ विश्वास. आकाशवाणी.
4: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका.
2: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक.
4: मंगळवार दिनांक 19 मे रोजी सकाळी 10 वाजता
2: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर संकटातील सोबती.

0: लवकर टिफिन पॅक करा. राजू मोबाईल सोड.
1: अहो ताई बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आला आहे. आला लगेच कॉल करतो.
0: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबर वरून पैशांची फसवणूक करतात.
1: मग योग्य नंबर
0: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
1: तुम्ही तर वाचवलं ताई.
0: कामापासून नाही.
2: आरबीआय म्हणते
0: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

0: झाली सोय.
1: कशाची?
0: पिंकीच्या फीची.
1: बघू. 20,000 कर्ज लगेच? कोण देत आहे, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकं जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय. पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
2: आरबीआय म्हणते
1: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जनगणना 2027 अंतर्गत राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी केली स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण. पुण्यात सर्वाधिक नोंदणी. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला पोहोचले. महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद. जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली आहे. 1 मे ते 15 मे दरम्यान ही प्रक्रिया राबवली गेली. पुणे मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातल्या नागरिकांनी स्वगणनेत सर्वाधिक सहभाग नोंदवला. पुण्यात 1,53,568 कुटुंबांनी, मुंबई उपनगर जिल्ह्यात 1,21,068 आणि ठाणे जिल्ह्यात 1,16,512 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. त्याखालोखाल मुंबई जिल्ह्यात 61,295 तसंच नाशिक जिल्ह्यात 52,667 कुटुंबांची स्वगणनेत नोंद झाली. गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे 688 कुटुंबांनी स्वगणना केली. गोंदिया जिल्ह्यात फक्त 3,881, नंदुरबार जिल्ह्यात 6,957 तर वर्धा जिल्ह्यात 7,618 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली. ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रगणकाला एच या अक्षराने सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक द्यावा. यामुळे माहिती संकलन प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण होण्यास मदत होईल असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. नीट प्रवेश परीक्षा 2026 पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यानंतर पुण्यातून आरोपीला काल अटक केली होती. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयच्या पथकानं आज नांदेडमध्ये चौकशी केली. एका पालकानं आपल्या मुलीसाठी 5 लाख रुपये देऊन पेपर खरेदी केल्याचा आरोप आहे. त्याबाबत ही चौकशी केली असून अधिक चौकशीसाठी या दाम्पत्याला आता पुण्यातल्या सीबीआय कार्यालयात येत्या मंगळवारी बोलवलं आहे. नांदेडमधल्या आणखी काही पालकांची चौकशी होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या 10 फुटी पूर्णाकृती शिल्पाचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात झालं. बुधभूषण हा ग्रंथ हातात घेतलेलं संभाजी महाराजांचं हे देशातलं पहिलंच कांस्य शिल्प आहे. छत्रपती संभाजी महाराज उद्यानातल्या या शिल्पाशेजारी बुधभूषण ग्रंथातले 9 निवडश्लोक आणि त्यांचं मराठी आणि इंग्रजी भाषांतर दगडी भिंतीवर कोरलं आहे. पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांनी संयुक्तपणे उभारलेल्या कर्करोग केंद्राचं लोकार्पणही आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. पुण्यात हडपसर इथं समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाण्याच्या 9 साठवण टाक्यांचं लोकार्पण तसंच मुंढवा इथल्या महात्मा फुले चौक मेट्रो आणि दुमजली उड्डाणपुलाचं भूमिपूजनही दूरस्थ पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. राज्यातल्या अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सांगितलं. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. राज्याच्या विकास आणि पायाभूत सुविधांसाठी वाळू आवश्यक आहे, मात्र वाळू वाहतूक ही नियमांच्या चौकटीत आणि रॉयल्टीनुसारच झाली पाहिजे. चुकीच्या पद्धतीनं वाळूचं उत्खनन आणि वाहतूक चालू देणार नाही. त्यासाठी राज्यभर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नागपूरसह भंडारा आणि विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाई केली असल्याचं त्यांनी सांगितलं. उत्तर महाराष्ट्राचा पाणी प्रश्न सोडवणारा नारपार गिरणा नदी जोड प्रकल्प आता लवकरच मार्गी लागणार आहे. राज्य शासनाच्या जलसंपदा विभागानं या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी 4,116 कोटी रुपयांच्या कामाचे कार्यारंभ आदेश जारी केले आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली. या प्रकल्पांतर्गत उंबरपाडा, सारन्यावन, प्रतापगड, राक्षस भुवन, मिलान, घोडी, उखेडमाळ, सावरपाडा आणि देवमाळ या 9 ठिकाणी धरणं उभारली जाणार आहेत. याशिवाय माणखेड आणि सालभोये इथं मोठं जलसाठे तसंच अत्याधुनिक पंप हाऊस, इलेक्ट्रो मेकॅनिकल यंत्रणा आणि जलवाहिन्यांचं जाळं तयार होणार आहे. दरम्यान

नाशिक शहरासह जिल्ह्यात 26 प्रकल्पांमध्ये आता केवळ 32% पाणीसाठा शिल्लक राहिल्यानं पाणी टंचाईची समस्या तीव्र झाली आहे. जिल्ह्यात दररोज 116 टँकर 242 फेऱ्या करत तहानलेली गावं आणि वाड्या वस्तींवर पिण्याचं पाणी पोहोचवत आहेत. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं 44 विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांचा नेदरलँडचा दौरा आटपून दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात आज दुपारी स्वीडनमध्ये गुटेनबर्ग इथं पोहोचले. विमानतळावर स्वीडनचे प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टरसन यांनी त्यांचं स्वागत केलं. 2 दिवसांच्या स्वीडन दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी क्रिस्टरसन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. या चर्चेत व्यापार, हरित स्थित्यंतर, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टार्टअप्स, पुरवठा साखळी, संरक्षण, अंतराळ आदी क्षेत्रातल्या सहकार्यावर भर दिला जाईल. प्रधानमंत्री मोदी आणि क्रिस्टरसन युरोपियन युनियनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देअर लेन यांच्यासह युरोपियन राऊंड टेबल फॉर इंडस्ट्रियल या व्यापारी मंचाला संयुक्तपणे संबोधित करणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून येत्या 31 मे रोजी रविवारी सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांना मोफत दूरध्वनी क्रमांक 8800117800 यावर आपले विचार आणि सूचना पाठवता येतील. तसंच नरेंद्र मोदी ॲप आणि माय GOV ओपन फोरमच्या माध्यमातून माहिती पाठवता येऊ शकते. यासह 1922 या क्रमांकावर मिस कॉल देऊन आणि त्यानंतर SMS वर प्राप्त लिंकद्वारेही आपल्या सूचना पाठवता येतील. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या गटात भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेते पदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या लिओ रोली कार्नांडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा 21-12 25-23 असा पराभव केला. चीनमध्ये सुरू असलेल्या बाओजी चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या श्रियांशी वली शेट्टी हिने महिला एकेरी प्रकारात रौप्य पदक पटकावलं. मात्र अंतिम फेरी चीनच्या आन ची युआन हिच्याकडून तिला 14-21 6-21 असा सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. IPL क्रिकेट स्पर्धेत आज धरमशाला इथं सुरू असलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं पंजाब किंग्स पुढे विजयासाठी 223 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पंजाब किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 222 धावा केल्या. व्यंकटेश अय्यरच्या नाबाद 73 धावांचा त्यात मोलाचा वाटा आहे. विराट कोहलीनं 58 तर देवदत्त पड्डीकलनं 45 धावांचं योगदान दिलं. शेवटची बातमी हाती आली तेव्हा पंजाब किंग्जच्या 18 षटकात 6 बाद 183 धावा झाल्या होत्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल यांच्यात होत आहे. थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून येत्या 30 जूनपूर्वी यासाठीची योजना जाहीर करू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात केली. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत तपशीलवार चर्चा झाली असून बाकी राहिलेल्या काही जिल्ह्यांची आकडेवारी मिळताच योजना जाहीर केली जाईल असं त्यांनी वार्ताहरांना सांगितलं. हवामान. गेल्या 24 तासात राज्यात कमाल तापमानात वाढ झाली. सर्वात जास्त कमाल तापमान अमरावती आणि वर्धा इथं 46° सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना 30 जूनपूर्वी जाहीर करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. जनगणना 2027 अंतर्गत राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी केली स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण. पुण्यात सर्वाधिक नोंदणी. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची CBI कोठडी. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला पोहोचले. महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी

0: गटात भारताला उपविजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 378° 7′ 8 m अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र.

0: श्रोते हो, आता जाणून घेऊया आमच्या काही कार्यक्रमांसंदर्भातली ही निवेदनं.
1: मोही तो आत्ता अलीकडे आलेला आहे ना. चहा कॉफी कसं असं म्हणजे पारंपरिक प्लेयर्स आहेत ना. चहानी काय फ्रेश वाटतं. ये तुम क्या जानो विराज बाबू.
2: हो हो हो. शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है, इसीलिए मम्मी ने मेरे तुझे कॉफी पे बुलाया है.
3: तुमच्याकडेही रंगत असतील ना अशा चाय पे चर्चा किंवा कॉफी बरोबरच्या गप्पा. मग उमा सदन मधल्या मंडळींच्या याच गप्पा ऐकून रिफ्रेश होऊया. गुरुवारी 21 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू.

श्रोते हो, अनियमित पाळी, वजन वाढणं, ताणतणाव, त्वचेच्या समस्या, इनफर्टिलिटीची भीती अशा अनेक समस्यांना आजच्या तरुणी आणि महिला सामोऱ्या जात आहेत. PCOD म्हणजे नेमकं काय, लाईफस्टाईल, स्ट्रेस आणि डिजिटल एज याचा त्याच्याशी काय संबंध, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य वेळी काळजी घेतली, उपचार केले तर हे नियंत्रणात येऊ शकतं का, याच विषयावर स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर शिल्पा भट यांच्याशी मनमोकळी चर्चा करूया, सहभागी होऊया. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 19 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. स्त्री आरोग्य जपणं म्हणजे कुटुंबाचं आणि पर्यायानं समाजाचं आरोग्य जपण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

0: मैत्रिणींनो नमस्कार. येत्या सखी संदेश कार्यक्रमात काय विषय आहे याची उत्सुकता असेल ना तर ती ताणत नाही. विषय खरेदी. खरेदी या विषयावर बोलणार आहोत मंगळवारी 19 मे रोजी सकाळी 11 वाजता सखी संदेश कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात. तेव्हा नक्की सांगा तुमच्या खरेदीचे हटके अनुभव, टिप्स आणि सल्ले. मग करताय ना फोन 2553-1705 आणि 2553-1706 यावरती. नक्की बोला. या कार्यक्रमाचं प्रसारण 24 मे रोजी पुणे केंद्रावरून आणि 25 मे रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. तेव्हा खरेदी पे चर्चा हो जाय.
1: श्रोते हो, आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. संध्याकाळचे ठीक 7:15 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत माझं घर माझं शेत.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज रविवार भारतीय सौर दिनांक 27 वैशाख शके 1948 अर्थात 17 मे 2026। मंडळी, आज रविवार, त्यानिमित्त माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत नारदीय कीर्तन। कीर्तनकार आहेत मंजुश्री श्रीकांत खाडीलकर। त्यांनी देवर्षी नारद याविषयीचं आख्यान आता आपण ऐकूया।

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. त्यांनी आपल्या अभंगामधून कीर्तन भक्ती, हरिकथा, नामघोष या साधनांचा उपयोग आणि त्यातून मिळणारं फल याचे फार सुंदर विवेचन केलेलं आहे. ते काय म्हणतात पहा. सदा नामघोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्ल तसो, असो ऐसा कोठे आठवची नाही.

संत तुकाराम महाराजांच्याजवळ राहणारा एक माणूस, एक ग्रस्त, त्यांच्याबद्दल अतिशय कळकळ बाळगणारा एक ग्रस्त होता. त्याला महाराजांच्या दिनचर्येकडे पाहून मोठं कोडं पडलं, कारण तुकाराम महाराज हे आपले सकाळ दुपार संध्याकाळ आणि रात्री सुद्धा सारखं भजन आणि कीर्तन, भजन आणि कीर्तन, दुसरं काहीच करताना दिसत नव्हते. बरं, दुसरं काम नाही, नोकरी नाही, चाकरी नाही, काय यांचं कसं काय प्रपंच चालत असेल नुसत्या भजनावर कीर्तनावर. पण स्वतः संत तुकाराम महाराजांनीच म्हटल्याप्रमाणे एके ठिकाणी असं म्हटलंय,

भगवद्गीतेत तुकाराम महाराज जे म्हणतात तेच म्हटलेलं आहे पहा. सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः नमस्यंतश्च.

तुकाराम बुवांची अशी नित्ययुक्त कीर्तन उपासना पाहून त्या ग्रस्तानं त्यांना विचारलं की बुवा अहो हजारो लोक तुमच्या कीर्तनाला येतात, अत्यंत रसाळ अशी तुमची कीर्तन ऐकतात आणि ते प्रेमाने तुम्हाला काही धनधान्य देतात, ते तुम्ही का ना करता? शिवाय पोटा पडण्यासाठी तुम्ही इतरही काही करत नाही कामधंदा, मग तुमचा प्रपंच कसा काय चालणार? मग या कथा कीर्तनाचा उपयोग काय? जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी याच अभंगात त्याच्या प्रश्नाचं उत्तर देऊन ठेवलंय. भगवंताच्या नामाचा घोष, मोठ्याने उच्चार, हरीची कथा आम्ही एवढ्यासाठीच करतो की आम्ही त्या योगाने चित्ताला अखंड समाधान प्राप्त करून देतो. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. यावर तो ग्रस्त म्हणाला की बुवा नुसत्या चित्त समाधानानं का पोट भरत? या नुसत्या समाधानाचा संसारात काय उपयोग? अहो अन्न वस्त्र निवारा बायका मुलं सर्व गोतावळ्याचा सांभाळ करणं यासाठी नुसतं चित्त समाधानी असून चालत नाही. त्यासाठी वित्त लागतो, पैसा लागतो, पैसा. आणि या पैशानं अनेक समाधान माणसाला मिळवता येतात. खरोखरच आपणही सगळेजण असंच समजतो नाही का? आपणास जर सुखी व्हायचं असेल तर आपण निरनिराळे उत्तम विषय आपल्या स्वाधीन करून आपण घेतो. म्हणजे काय? की जेणेकरून त्याच्यातून आपल्याला समाधान मिळावं. उदाहरणार्थ बंगला, बाग बगीचा, नोकर चाकर, शेतीवाडी, टीव्ही, फ्रीज, रेडिओ, स्कूटर, मोटार, अशा सर्व गोष्टींचा योग आला आणि आपण ती पैशाने विकत घेतली की आपण सुखी होऊ. सुशिक्षित, आज्ञाधारक, रूपगुण संपन्न पत्नी आणि मुलं असली म्हणजे तर सुखाला पारावरच नाही. पण ही समजूत अर्ध सत्यावर आधारलेली आहे. जीवनयात्रा उत्तम चालायला यापैकी काहींची आवश्यकता आहे, खरंच आहे. पण एवढ्या सगळ्यांनाच आणि एवढ्यानच माणूस सुखी होईल असं वाटत नाही आणि नसतोच. आपण लक्ष द्या ना प्रपंचामध्ये, कोठे काही एक आहे एक नाही. प्रत्येकाच्या संसारामध्ये काही ना काहीतरी न्यून्य असतच आणि ते राहणारच. आणि म्हणून जे कमी असेल तेच माणसाला हवं असं वाटतं आणि म्हणून मनाची सदोदित माणसाच्या मनाची तळमळ वाढत असते, अस्वस्थता वाढत असते. आणि या तळमळीमुळेच माणसाचं सुख समाधान अगदी हरवून जातं.

मन तळमळत असताना बाह्य सुख किती मिळालं तरी त्याचा उपभोग माणसाला घेता येत नाही अशी अवस्था आहे. उलट मन शांत असेल तर, मन आनंदी असेल तर, मन प्रसन्न असेल तर बाह्य परिस्थिती चांगली नसताना सुद्धा मनुष्याच्या सुखात कमतरता येत नाही. याला मी आपल्याला क्रांतिकारकांची उदाहरणं देते. देशभक्तीच्या पायी फाशीची शिक्षा झालेले भगतसिंग, राजगुरू सारखे देशभक्त केवळ शांतचित्त असल्यामुळे तुरुंगामध्ये आनंदात राहिले. अहो म्हणता लोक काय म्हणतात की त्यांची वजन सुद्धा वाढली, त्यांना झोप चांगली येत होती. महात्मा गांधी दांडी यात्रेच्या प्रवासात पायपीट करीत असताना, उपोषण करत असताना सुद्धा त्यांचं वजन वाढलं. तेव्हा माणसाला सुखी होण्यासाठी एकमेव साधन म्हणजे त्याचं चित्त शांत आणि समाधानी असलं पाहिजे आणि तेही ते आपण ठेवायला शिकलं पाहिजे. चित्त समाधानी तरी विष वाटे सोने. मग हे चित्त समाधान कशानं मिळेल हो? याच्यासाठी काय करायला पाहिजे? शरीर, मन, बुद्धी आणि पंचेंद्रियाचं सहज नियमन कशानं होईल बरं? सर्व साधू संतांचं याला एकच उत्तर आहे, एकच सांगतात ते उत्तर. मग आपण संत एकनाथ महाराज काय म्हणतात ते पाहूया.

वारा सुटला असता जशा पाण्यावर लाटा उत्पन्न होतात तसे चित्तात वासना उठली की शांत असणारं चित्त अस्वस्थ होतं आणि सुखमय स्थिती बिघडते. म्हणून ज्ञानोबा माऊलींनी सुद्धा आपल्याला या कीर्तन करण्याचं नाम घेण्याचं महत्व किती सुंदर सांगितलंय पहा. सदा नाम घोष करू हरी कथा तुकाराम महाराजांनी सांगितलं. आता माऊली काय सांगतात पहा. तरी कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे जे नामची नाही पापाचे ऐसे केले. माऊली म्हणतात अहो या कीर्तनामुळं नामघोषामुळं जगातली सगळी पापच नाहीशी झालेली आहेत. यम दम आणि तीर्थे ओस पडलेली आहे. औषधालाही दोष म्हणून उरलेला नाहीये. ऐसे माझे निनाम घोषे नाहीशी करीती विश्वाची दुःखे अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरले. तुकाराम महाराज याच अर्थाने म्हणतायत

कीर्तन चांगलं साधन आहे, कीर्तन चांगलंच साधन आहे असं ते वारंवार सांगतात. चांगलं साधन का? कारण ते साधन सोपं आहे, साधं आहे, सरळ आहे आणि सगळ्यांना सहज करता येण्यासारखं आहे. म्हणून आपल्याला संतांनी फार सोपं मार्ग सांगितला आणि त्यातलं वर्म सांगितलं भगवंताच्या प्राप्तीचं.

म्हणून योग साधना, ज्ञान साधना किंवा संयम, विरक्ती, वैराग्य इत्यादी गोष्टींचं साध्य जरी एकच असलं तरी साधने ही फार अवघड आहेत. कीर्तन मात्र सुलभ आहे, मधुर आहे. म्हणून मूळ अभंगामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतायत की तुम्हालाही चित्ताला समाधान मिळवायचं असेल, शांती मिळवायची असेल तर एकच उपाय आहे.

नुकतीच देवर्षी नारदांची जयंती झालेली आहे, म्हणून आज त्यांचं मी मुद्दाम कीर्तनातून त्यांचं चरित्र सांगायचं ठरवलं। त्रिखंडात ज्यांची वीणा आणि वाणी अखंडपणे नारायणाची नामकीर्ती गात चिरंजीव झालेली आहे, त्या आद्य कीर्तनकार देवर्षी नारदांची कीर्ती किती म्हणून वर्णावी। नारद या शब्दाचा अर्थ काय पहा। नारन ददाती ती नारदा, नारन म्हणजे ज्ञान, ज्ञान देणारा तो नारद। नारदाने ज्ञान कशाचं दिलं, तर भगवंताचे आणि भगवंताच्या भक्तीचं ज्ञान त्यांनी दिलं। देवर्षी नारदानी सर्व ठिकाणी स्वर्ग पृथ्वी पाताळ त्रिखंडात संचार करून सर्व शास्त्रांचे कीर्तनाच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं आणि भक्तीचा प्रचार केला। त्यांनी नारदीय भक्तीसूत्र सांगितली लिहिली आणि म्हणून त्यांनी सांगितलं की भगवंत नेमका कुठे असतो त्याचा पत्ताही नारदांनी देऊन ठेवलेला आहे। मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद, म्हणून जिथं त्याचं कीर्तन भजन असतं तिथं भगवंत असतात।

यातील रमत्यातुरम जगत हे शब्द महत्वाचे आहेत. आतुर म्हणजे आर्त, दुःखी कष्टी असलेल्या या जगातील जीवसृष्टीला हे नारद मुनी रमवतात. कशानी? त्यांच्या सुरेल वीणेच्या झंकाराने, मधुर वाणीच्या गायनानं नव्हे तर हरिकथा कीर्तनातून ते दुःखी आर्तांना मार्गदर्शनही करतात. स्वतः देवर्षी नारदच एके ठिकाणी

स्वतः देवानी स्वर ब्रह्माने विभूषित केलेली वीणा नारद म्हणतात मला दिलेली आहे, आणि या वीणेच्या सुरेला साथीवर हरिकथेचं गायन करीत करीत मी या त्रिखंडामध्ये चराचरात फिरत असतो. नारद मुनींच्या वीणेचा मधुर ध्वनी ऐकल्यावर सुरासुर देव दानव राव रंक श्रीमंत गरीब दुष्ट सुष्ट सगळेच त्यांचे स्वागत आनंदाने आणि आदराने करीत असतात. त्यांच्या चिपडीच्या एका चपकल चटकारानं त्यांना कुठेही आणि केव्हाही प्रवेश मिळत असतो आणि मिळत होता. एकदा विश्वाच्या पालन पोषणाचं काम करून थकून भागून शिणलेले भगवान विष्णू श्री लक्ष्मी देवींच्या हातचा विडा रंगवीत विश्रांती करीत होते, आणि त्यावेळेला लक्ष्मी देवी म्हणत होत्या.

नारदांच्या वीणेचा झणकार आणि भक्तीने भरलेला मधाळ हा आवाज त्यांनी दोघांनी ऐकला. भगवान विष्णू अति आनंदाने ताडकन उठून बसले आणि दरवाजा उघडायला

आणि नारदांच्या स्वागताला पुढे झाले. गंमत बघा, एरवी मध्यरात्री कधी नवते पतीच्या बरोबर बायको बसलेली आहे आणि रात्री थोडासा काळ आता यांचा एकांतात चाललेला असताना कुणीतरी आलं की राग येणं साहजिकच आहे. कुठल्याही बायकोला राग येणं साहजिकच आहे. सदोदित नवरा आपल्या कामात असतो, कधी नवते गाठीभेटीचा प्रसंग आलेला आहे आणि कुणीतरी तडमडतंय रात्री म्हटल्यावर. परंतु अहो, लक्ष्मी देवीना सुद्धा या परमभक्ताच्या येण्यानं आनंद झाला हे नारदांचं वैशिष्ट्य. याचं कारण असं की त्यांना नारदांच्याकडून तिन्ही लोकीच्या ताज्या ताज्या भित्तम बातम्या कळत असत. त्यावेळचं ताजं वर्तमानपत्र पीटीआयच्या विशेष बातम्या नारदांच्याकडून कळायच्या. कोण कोण कुठे कुठे कशासाठी तपश्चर्या करतायत, कोणता भक्त कसोटीला उतरलाय, कोणते दानव मानवाला त्रास देत आहेत, अत्याचार करत आहेत, कुणाला गर्व झालेला आहे, कुणाला मारायला हवं, कुणाला तारायला हवं, हे सगळं हे नारदांच्याकडून भगवान विष्णूंना कळायचं आणि त्याप्रमाणे भगवान विष्णू कार्यरत व्हायचे. एकंदरीत नारदांचं सगळीकडं अतिशय स्वागत प्रेमानं होत असे. नारदांनी तुम्हाला सांगते इतकी महत्वाची कामगिरी केलेली आहे, तुम्हाला सांगते अनेकांना गुरुमंत्र दिलेला आहे, अनुग्रह दिलेला आहे, फार जणांचं कल्याण केलेलं आहे. उदाहरणं द्यायची तर खूप आहेत, पण थोडीशी देते.

अशा रीतीनं नारद हे हरीचंच कार्य करीत होते. एकदा नारद फिरत फिरत यमुना तीरावर आले. तिथं त्यांना एक चमत्कारिक दृश्य दिसलं. एक तरुण स्त्री आपल्या दोन मुलांना मांडीवर घेऊन खिन्नपणे तिथे बसलेली होती. आणि आश्चर्य म्हणजे ती स्त्री तरुण होती आणि सुंदर असूनही अत्यंत निस्तेज आणि मलिन होती. तिच्या मांडीवरील दोन लहान मुलं लहान असूनही म्हातारी दिसत होती. जरा जर्जर झाली होती आणि बेशुद्धीत पडलेली होती. हे विचित्र दृश्य पाहून नारद तिथेच थबकले. माझ्या या मुलांना कृपा करून जागे करा हो, अशी काकुळतीनं तिनं त्या तरुण स्त्रीनं नारदांना विनंती केली. नारदांना तिची दया आली आणि त्यांनी तात्काळ उपाय सुरू केला. वेद उपनिषद गीता इत्यादींच त्यांनी आपल्या ब्रह्मवीणेच्या सुरात सुरेल गायन सुरू केलं. बराच वेळ झाला तरी त्या मुलांच्यावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. त्या मुलांनी एकदा अगतिकपणे डोळे उघडून त्यांच्याकडे बघितलं आणि एक मोठी जांभई दिली आणि पुन्हा गप्प दिशी डोळे मिटून घेतले. हे पाहून नारद हतबुद्ध झाले. अखेर ते सनत कुमारांना शरण गेले. सनत कुमार त्यांना म्हणाले, नारदा अहो ही स्त्री म्हणजे भक्ती आहे आणि तिची ही दोन मुले म्हणजे ज्ञान आणि वैराग्य आहेत. या भक्तीला सतेज करून भर यावा असं वाटत असेल आणि ज्ञान वैराग्याला पुन्हा जिवंत होऊन चैतन्य प्राप्त व्हावे असं जर वाटत असेल तर या सर्वांच्यासाठी संजीवनी मंत्र म्हणजे भगवंताचे गुणसंकीर्तन, लीला संकीर्तन आणि नाम संकीर्तन करणं आवश्यक.

सनत कुमारांच्या सांगण्याप्रमाणे नारदांचं रसाळ संकीर्तन ऐकून भक्ती प्रफुल्लित झाली. तिच्या कांतीचं ते झळकू लागलं आणि ज्ञान वैराग्य बाळांना संजीवनी मिळून त्यांना बाळसळ. अशा रीतीने नारदांना कीर्तन भक्तीचा महिमा कळून आला. देवाबद्दलची भक्ती ही माणसात निर्माण होणारी एक सहज विशेष प्रवृत्ती आहे. नारद भक्ती सूत्रामध्ये नारदांनी या सहज स्वाभाविक भक्ती तत्वाला शास्त्रीय बैठक देऊन प्रफुल्लित केलेला आहे. सात्वस्मिन् परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाच. नारदीय भक्ती सूत्रामध्ये नारदांनी सांगून ठेवलं, देवावर देवाविषयी अपरंपार प्रेम, परम प्रेम, अमृतमय प्रेम, अमर असं प्रेम करणं म्हणजेच भक्ती आहे असं त्यांनी आपल्याला नारदांनी सांगितलं. एकदा महर्षी व्यास अत्यंत सचिंत आणि उदास मनानं सरस्वती नदीच्या तीरावर बसलेले होते. त्यांचं मन अतिशय अस्वस्थ आणि व्याकुळ असं झालेलं होतं. ते मनात म्हणत होते, वेद

असं असूनही माझ्या मनाला शांती समाधान का बरं मिळत नाही या विचारांचं काहूर व्यासांना सतावत होत. इतक्यात विश्वसंचारी नारद तिथे आले. नारदांना त्यांनी विचारलं, नारदा काय करू, इतके ग्रंथ लिहिले, इतकं काय काय पुराण लिहिली, पण माझ्या मनाला काही शांती नाही. तेव्हा नारदांनी सांगितलं, सर हृदय त्यानं पाहिलं आणि सांगितलं, हे पहा तुम्ही भगवंताच्या निष्कलंक आणि विमल यशाचं गुणवर्णन सगुण चरित्रातून अजून केलेलं नाहीये. तेव्हा जर तुम्हाला खरी शांती आणि समाधान पाहिजे असेल तर या श्रीकृष्णाचं चरित्र लिहा. आणि म्हणून व्यासानी ते ऐकलं आणि मग भागवत लिहिलं त्यांनी. भागवत लिहिल्यानंतर भागवताची रचना केल्यानंतर त्यांना अतिशय समाधान आणि आनंद मिळालेलं लक्षात येत. सगुण चरित्र लिहिल्यानंतर व्यासांना समाधान मिळालं. मग व्यासानी शुकाला सांगितलं आणि शुकाकडून आजच्या हरिदासांच्या पर्यंत अवीट गोडीची ही भागवतातली कथा कीर्तनातून कीर्तनकार सांगत असतात. असे हे नारद पूर्वजन्मी दासीपुत्र होते, पण सत्संग घडला, साधूंचा संघ घडला आणि नामामुळं भगवंताचं दर्शन त्यांना घडलं पूर्वजन्मीच. आणि मग दुसरा जो जन्म मिळाला तो हा ब्रह्मदेवाचे मानसपुत्र झाले ते. असे नारद मुनी त्यांची आरती सुंदर आहे, त्यांची आरती आपण म्हणू.

श्रोते हो, आत्ताच आपण माझं घर माझं शेत अंतर्गत नारदीय कीर्तन ऐकलं. देवर्षी नारद आख्यान सादर केलं कीर्तनकार मंजुश्री श्रीकांत खाडीलकर यांनी. आणि याबरोबरच माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत.

0: माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित केला.
1: ऑल इंडिया रेडिओ, वेळेचं भान ठेवायला शिकवणारा तुमचा आमचा खरा मित्र.
2: काठीन घोंगडा घेऊन द्या की रे मला भी जत्रला येऊन द्या की काठीन घोंगडा घेऊन द्या.
3: का रे शिरप्या, तुझा आवाज का वधरणं इतका सुधारला रे?
4: अरे गणप्या, यो आवाज माझा ना माझ्या खिशातल्या रेडिओचा.
3: रेडू आणि खिशात
4: होय की? अरे जग सुधारत चाललं बाबा, खिशातले रेडिओ बी भेटायला लागल्यात आजकाल. हा
3: असं म्हणतोस
4: तर काय, यो रेडिओ दिसभर माझ्या खिशातच असतो ना. गाणी बी ऐकायची, माहिती बी व्हायची आणि काम बी निपटायचं.
3: जय बो,
4: म्हणजे अक्षी रेडिओ गत.
3: हा म्हणजे अगदी टाइम शिरच म्हण ना.
2: अरे तुमच्यात सामील होऊन द्या की रामाला बी जत्र.

0: श्रोते हो, एक निवेदन आता ऐकूया. आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमाने वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच पृथ्वी अधिक सुंदर होईल, संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं. त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची मुलाखत.
2: म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत. त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळत आहे.
1: मैत्रिणींनो, याशिवाय जरूर ऐका संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व. लेखन संज्ञा कुलकर्णी, सहभाग संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांचा.
3: की हे जे खोपटं आम्ही बांधलं होतं ना, आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
1: जरूर ऐका 20 मेचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दुपारी 12 वाजता. आणि हाच कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM

0: वरून 21 मेला दुपारी 12 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
1: हिंदी चित्रपटात हास्य अभिनेता आणि हास्य अभिनेत्रींचं एक आगळंवेगळं स्थान. जॉनी वॉकर, जगदीप मेहमूद, ज्युनियर मेहमूद, असरानी, पेंटल, धुमाळ, आय एस जोहर, मुखरी, जॉनी लिव्हर, तर अभिनेत्रींमध्ये मनोरमा, टुनटुन म्हणजेच उमा देवी, तसंच गुड्डी मारुती, अरुणा इराणी यासारख्या कलाकाराबरोबरच देवेन वर्मा.
2: सुन इधरा, एक बात बताओ, आदमी मरते मरते आठ आने बचा के क्या करेगा?
3: कुछ नहीं, जब जिंदगी चली गई तो आठ आने बचा के क्या फायदा, ये ले चने खा.
1: उत्पल दत्त, शक्ति कपूर, अनु कपूर, अनुपम खेर, लक्ष्मीकांत बेर्डे, बोमन इरानी, कादर खान यासारखे कलाकार. पूर्वीच्या काळी जॉनी वॉकर आणि मेहमूद यांच्यासाठी भूमिका लक्षात ठेवून चित्रपट लिहिले गेले आणि नायकांपेक्षाचं अधिक मानधन या कलाकारांना देण्यात आलं. तेव्हा अशा हास्य कलाकारांविषयी बोलूयात यावेळच्या हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमात. सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या दरम्यान जरूर फोन करा 253-1705 किंवा 1706 या क्रमांकावर. प्रसारण होईल बुधवारी 12 ते 1 दरम्यान. हास्य कलाकारांविषयी बोलायचंय, आपल्याला फोन करायचा आहे हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमासाठी सोमवारी 11 ते 11:30 दरम्यान. संवाद साधतील कैलास शिंदे.

0: मोहित तो आता अलीकडे आलेला आहे ना.
1: हो,
0: चहा कॉफी कसं असं म्हणजे पारंपरिक प्लेयर्स आहेत ना. चहाने काय फ्रेश वाटत. ये तुम क्या जानो विराज बाबू.
1: हो, हो, हो, हो.
2: शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है,
0: इसीलिए मम्मी ने मेरे तुझे कॉफी पे बुलाया है.
3: तुमच्याकडेही रंगत असतील ना अशा चाय पे चर्चा किंवा कॉफी बरोबरच्या गप्पा. मग उमा सदन मधल्या मंडळींच्या याच गप्पा ऐकून रिफ्रेश होऊया. गुरुवारी 21 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू.

0: मैत्रिणींनो नमस्कार. येत्या सखी संदेश कार्यक्रमात काय विषय आहे याची उत्सुकता असेल ना तर ती ताणत नाही. विषय खरेदी. खरेदी या विषयावर बोलणार आहोत मंगळवारी 19 मे रोजी सकाळी 11 वाजता सखी संदेश कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात. तेव्हा नक्की सांगा तुमच्या खरेदीचे हटके अनुभव, टिप्स आणि सल्ले. मग करताय ना फोन 2553-1705 आणि 2553-1706 यावरती. नक्की बोला. या कार्यक्रमाचं प्रसारण 24 मे रोजी पुणे केंद्रावरून आणि 25 मे रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. तेव्हा खरेदी पे चर्चा हो जाय.
1: श्रोते हो, आमच्या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या काही कार्यक्रमांची माहिती आपण ऐकलीत. आता ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. करूयात काही क्षणांची प्रतीक्षा.

सोनाली काकडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला पोहोचले. महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. केरळच्या नव्या सरकारचा उद्या शपथविधी. मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन आणि 20 मंत्री शपथ घेणार. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची CBI कोठडी.

0: आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत धरमशाला इथं झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पंजाब किंग्सवर 23 धावांनी विजय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांचा नेदरलँड्सचा दौरा आटपून दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात आज दुपारी स्वीडनमध्ये गुटेनबर्ग इथं पोहोचले. विमानतळावर स्वीडनचे प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन यांनी त्यांचं स्वागत केलं. 2 दिवसांच्या स्वीडन दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी क्रिस्टर्सन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. या चर्चेत व्यापार, हरित स्थित्यंतर, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टार्टअप्स, पुरवठा साखळी, संरक्षण, अंतराळ अशा क्षेत्रातल्या सहकार्यांवर भर दिला जाईल. प्रधानमंत्री मोदी आणि क्रिस्टर्सन युरोपियन युनियनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देअर लेन यांच्यासह युरोपियन राऊंड टेबल फॉर इंडस्ट्रील या व्यापारी मंचाला संयुक्तपणे संबोधित करणार आहेत. केरळच्या नव्या सरकारचा शपथविधी उद्या होणार आहे. व्ही डी सतीशन हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असून त्यांच्यासोबत 20 मंत्री शपथ घेतील. सतीशन यांनी राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची आज संध्याकाळी भेट घेऊन त्यांना मंत्री म्हणून शपथ घेणाऱ्या आमदारांची यादी दिली. तिरुवनंतपुरम इथं उद्या सकाळी शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल. शत्रू देशाच्या लष्करी सामग्रीची वाहतूक होर्मुझच्या समुद्रधुनीतून आता होऊ दिली जाणार नाही असं इराणनं आज जाहीर केलं. आतापर्यंत होर्मुझच्या समुद्रधुनीतून इराणविरोधात वापरली जाणारी लष्करी सामग्री दिली जाऊ दिली जात होती, पण आता हे धोरण इराणनं बदलल्याचं इराणचे उपाध्यक्ष मोहम्मद रजा आरेफ यांनी सांगितलं. होर्मुझच्या समुद्रधुनीमार्गे होणाऱ्या सागरी वाहतुकीचं नियमन करण्यासाठी इराणनं एक यंत्रणा विकसित केल्याचं इराणच्या संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुख इब्राहिम अजीजी यांनी म्हटलं आहे. यापुढे या मार्गावरून केवळ व्यावसायिक जहाजांना आणि इराणच्या मित्र राष्ट्रांनाच प्रवेश दिला जाईल, तसंच अमेरिकेच्या तथाकथित फ्रीडम प्रोजेक्ट अंतर्गत जहाजांना प्रवेश नाकारला जाईल असं ते म्हणाले. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज गुजरातमधल्या गांधीनगर इथं एनआयडी अर्थात राष्ट्रीय डिझाईन संस्थेत नवोन्मेष आणि इन्क्युबेशन केंद्राचं उद्घाटन केलं. यावेळी ते म्हणाले,
1: एनआयडी एक प्रकार से रचनात्मकता के आधार पर इनोवेशन और उद्यमिता, ये तीनों को जोड़ने वाला एक संस्थान. जब एनआईडी की स्थापना हुई हो तब मुझे लगता है कि इसके उद्देश्यों को बहुत अच्छे तरीके से सोचा हो.
0: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून येत्या 30 जूनपूर्वी यासाठीची योजना जाहीर करू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात केली. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत तपशीलवार चर्चा झाली असून बाकी राहिलेल्या काही जिल्ह्यांची आकडेवारी मिळताच योजना जाहीर केली जाईल असं त्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. छत्रपती संभाजी महाराज यांच्या 10 फुटी पूर्णाकृती शिल्पाचं अनावरण फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात झालं. बुधभूषण हा ग्रंथ हातात घेतलेलं संभाजी महाराजांचं हे देशातलं पहिलंच कांस्य शिल्प आहे. छत्रपती संभाजी महाराज उद्यानातल्या या शिल्पाशेजारी बुधभूषण ग्रंथातले 9 निवडक श्लोक आणि त्यांचं मराठी आणि इंग्रजी भाषांतर दगडी भिंतीवर कोरलं आहे. पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांनी संयुक्तपणे उभारलेल्या कर्करोग केंद्राचं लोकार्पणही आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट प्रवेश परीक्षा 2026 पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊन्स अॅव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यानंतर पुण्यातून आरोपीला काल अटक केली होती. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयच्या पथकानं आज नांदेडमध्ये चौकशी केली. एका पालकानं आपल्या मुलीसाठी 5 लाख रुपये देऊन पेपर खरेदी केल्याचा आरोप आहे. त्याबाबत ही चौकशी केली असून अधिक चौकशीसाठी या दाम्पत्याला आता पुण्यातल्या सीबीआय कार्यालयात येत्या मंगळवारी बोलावलं आहे. नांदेडमधल्या आणखी काही पालकांची चौकशी होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज धरमशाला इथं झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं पंजाब किंग्सवर 23 धावांनी विजय मिळवला. पंजाब किंग्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 222 धावा केल्या. व्यंकटेश

0: अय्यरच्या नाबाद 73 धावांचा त्यात मोलाचा वाटा आहे. विराट कोहलीनं 58 तर देवदत्त पडिक्कलनं 45 धावांचं योगदान दिलं. या धावसंख्येचा पाठलाग करताना पंजाब किंग्सला 20 षटकात 8 गडी गमावून 199 धावाच करता आल्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सुरू आहे. दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा राजस्थान रॉयल्सच्या 7 षटकात 186 धावा झाल्या होत्या. शाश्वत विकासासाठी गावं आणि शेतकऱ्यांना समृद्ध करणं ही आपली सामाजिक जबाबदारी आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित नागपूर जलसंवाद या राष्ट्रीय परिषदेत अध्यक्षीय भाषणात बोलत होते. विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये पाण्याची कमतरता हे प्रमुख कारण आहे. यावर जलसंधारण हा उपाय आहे, मात्र त्यासाठी लोकसहभागाची आवश्यकता आहे. ग्रामपंचायतींपासून लोकप्रतिनिधींपर्यंत सर्वांनी मिळून यासाठी काम करण्याची गरज आहे. त्यामुळेच आपल्या गावांना आणि शेतकऱ्यांना समृद्ध बनवणं शक्य होईल असं गडकरी म्हणाले. रशियाची राजधानी मॉस्को आणि लगतच्या परिसरात युक्रेननं केलेल्या ड्रोन हल्ल्यांमध्ये 3 जण मृत्यूमुखी पडले असून यात एका भारतीयाचाही समावेश आहे. रात्री झालेल्या या हल्ल्यांमध्ये 12 जण जखमी झाल्याचं मॉस्कोच्या महापौरांनी सांगितलं. जखमींमध्येही 3 भारतीय असल्याची माहिती रशियातल्या भारतीय दूतावासानं दिली आहे. दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. रशियानं कीव इथं केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यानंतर हा हल्ला झाला आहे. कीव इथल्या हल्ल्यात 24 जण मारले गेले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या 25 तारखेला वर्ष 2026 साठीचे पद्म पुरस्कार प्रदान करतील अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयानं दिली आहे. राष्ट्रपती भवनात यावर्षीच्या पहिल्या नागरी पुरस्कार प्रदान सोहळ्यात राष्ट्रपती पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार प्रदान करतील. यंदा 131 जणांना पद्म पुरस्कार घोषित असून यात 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कार आहेत. 16 व्यक्तींना मरणोत्तर सन्मान असून पुरस्कार प्राप्त व्यक्तींमध्ये 19 महिला आहेत. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या लिओ रोली कार्नाडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा 21-12, 25-23 असा पराभव केला. चीनमध्ये सुरू असलेल्या बाओजी चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या श्रियांशी वलिशेट्टी हिने महिला एकेरीत प्रकारात रौप्य पदक पटकावलं. अंतिम फेरीत चीनच्या आन ची युआन हिच्याकडून तिला 14-21, 6-21 अशा सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून येत्या 31 मे रोजी रविवारी सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांना मोफत दूरध्वनी क्रमांक 1800-11-7800 यावर आपले विचार आणि सूचना पाठवता येतील. तसंच नरेंद्र मोदी ॲप आणि माय जी ओ व्ही ओपन फोरमच्या माध्यमातूनही माहिती पाठवता येऊ शकते. यासह 1922 या क्रमांकावर मिस कॉल देऊन आणि त्यानंतर SMS वर प्राप्त लिंकद्वारेही आपल्या सूचना पाठवता येतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला पोहोचले, महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. केरळच्या नव्या सरकारचा उद्या शपथविधी, मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन आणि 20 मंत्री शपथ घेणार. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची CBI कोठडी. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत धरमशाला इथं झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पंजाब किंग्सवर 23 धावांनी विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. रात्रीचे 8:15 श्रोतेहो प्रसारित करीत आहोत कार्यक्रम 1 कलाकार.
2: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम 1 कलाकार.

आजचा एक कलाकार हा कार्यक्रम केंद्रित आहे मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री उषा नाईक यांच्यावर. उषा नाईक या 1972 पासून आजतागायत तब्बल 50 वर्षांहूनही अधिक काळ मराठी चित्रपटसृष्टी आणि मराठी टी व्ही मालिकांमधून कार्यमग्न आहेत. उत्तम नर्तिका आणि चतुरस्त्र अभिनेत्री असलेल्या उषा नाईक यांचा जन्म 2 मे 1956 साली कर्नाटकातील बेळगाव येथे झाला. लहानपणापासून त्यांना नृत्य कलेची आणि अभिनयाची आवड होती. एका सर्वसामान्य घरातून जन्मलेल्या या चुणचुणीत मुलीची मराठी चित्रपट क्षेत्रातली भरारी वाखाणण्याजोगी आहे. त्यांनी 1972 साली पिंजरा या चित्रपटातून झिलकरीच्या भूमिकेतून पदार्पण केलं. झिलकरी म्हणजे मुख्य नृत्यांगनेच्या पाठीमागे नाचणाऱ्या सहनृत्यांगना. तर अशा या सहनृत्यांगनेला पुढे जी भरारी घेता आली ती खरंच वाखाणण्याजोगी होती. आणि या भरारीला जपणारं एक सांगणारं एक गीत आता आपण ऐकणार आहोत. चित्रपटाचं नाव आहे पोरी जरा जपून. उत्तरा केळकर यांच्या स्वरातलं हे गीत जगदीश खेबुडकर यांचं आहे आणि संगीत साज लावला आहे विश्वनाथ मोरे यांचा. अर्थात हे गीत चित्रित झालं आहे उषा नाईक यांच्यावर.

शाळकरी वयातल्या उषा नाईक यांनी कथ्थक आणि भरतनाट्यम या नृत्य प्रकारांचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं आणि त्या हुबळी धारवाड इथंपर्यंत त्यांना नाव कमावता आलं. परंतु त्यांना लावणी नृत्य माहीत नव्हतं. ते शिकण्यासाठी त्या थेट कोल्हापूरला आल्या.

आणि तिथं त्यांची भेट अनंत माने यांच्याशी झाली. त्यांच्या नृत्यकलेची आवड बघून त्यांनी त्यांना एक मोठा रोल दिला. त्या चित्रपटाचं नाव होतं 5 रंगांची 5 पाखरं. तिथून पुढं त्यांनी कधीच मागं वळून बघितलं नाही. उषा नाईक यांना खूप सुंदर अशी गाण्यांमधून काम करता आलं, खूप चांगल्या चित्रपटातून त्यांना काम करता आलं आणि त्यांचं सर्वात सुंदर असं गाणं आता आपण ऐकणार आहोत, ते आहे संसार या चित्रपटातलं. लता मंगेशकर यांच्या स्वरातलं जगदीश खेबुळकर यांचं हे गीत, ज्याला संगीत लाभलंय हृदयनाथ मंगेशकर यांचं, हे गीत आजही आकाशवाणीच्या बऱ्याच केंद्रांमधून आपणाला ऐकायला मिळतं आणि श्रोत्यांना देखील ते खूप आवडतं.

उषा नाईक यांनी चित्रपटसृष्टीत असा आपला बस्तान बसवलं आणि छोटे मोठे रोल करत त्या पुढे जाऊ लागल्या. कुठलीही भूमिका जीव ओतून करायची आणि नृत्य एकदम दिमागदार करायचं असाच त्यांचा खाक्या होता. त्यांची अभिनय क्षमता बघून जब्बार पटेल यांनी त्यांना सामना या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी निवडलं. हा चित्रपट खूपच चालला आणि त्यामधलं उषाबाईंचं काम प्रेक्षकांना खूप आवडलं. आता आपण याच चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकणार आहोत.

घेतली. उषा नाईक यांना महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार मिळाले. कलावंतीण या चित्रपटासाठी त्यांना स्पेशल ज्युरी अवॉर्ड मिळाला. तसंच हळदी कुंकू या चित्रपटासाठी देखील त्यांना बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेस हा पुरस्कार मिळाला. याशिवाय 2014 साली 1000 नोट हा चित्रपट ज्यावेळेस प्रदर्शित झाला त्यातील कामासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा बेस्ट ॲक्ट्रेस हा पुरस्कार देखील मिळाला. देवाशपथ, खरं सांगेन आणि 1000 नोट यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला. तर आता कलावंतीण या लावणीप्रधान चित्रपटातली अतिशय गाजलेली लावणी आपण आता ऐकणार आहोत, जी गायली आहे शोभा गुरटू यांनी. राम कदम यांचं संगीत आणि जगदीश खेवडकर यांचं हे गीत आहे.

श्रोते हो, एक कलाकार या कार्यक्रमात आज आपण बोलत आहोत उषा नाईक यांच्याबद्दल. 1980 साली हळदी कुंकू हा चित्रपट आला. या चित्रपटात उषा नाईक यांच्या समवेत होत्या प्रथितयश नायिका रंजना. रंजना यांच्यासारख्या प्रथितयश नायिकेसोबत काम करताना दडपण होतच, परंतु उषा नाईक यांनी मात्र हे शिवधनुष्य पेललं आणि त्यांना राज्य शासनाचा बेस्ट ॲक्ट्रेस पुरस्कार या चित्रपटाला मिळाला. या चित्रपटातून त्यांच्या शास्त्रीय नृत्यकलेला वाव मिळाला. लावणीसोबतच शास्त्रीय नृत्यावर आधारित एक गीत आता आपण ऐकणार आहोत. या गीताला स्वर आहे सुरेश वाडकर आणि उत्तरा खेडकर यांचा. जगदीश खेबुडकर यांचे बोल आणि संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं.

श्रोते हो, उषा नाईक यांनी जशा कौटुंबिक आणि नृत्यप्रधान चित्रपटातून भूमिका केल्या तसंच त्यांनी विनोदी चित्रपटातून देखील खूप भूमिका केल्या आणि हे सर्व चित्रपट प्रचंड यशस्वी ठरले. त्यातलाच एक होता नवरे सगळे गाढव आणि या चित्रपटात त्यांच्यावर चित्रित खूप सुंदर असं गीत आहे

जे गायले उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी, अनंत जाधव यांच्या गीताला संगीत लाभलंय राम लक्ष्मण यांचं, आणि आज कर्मधर्म संयोगानं रविवार आहे आणि हे गीत देखील रविवार या वारावरच आधारित आहे.

0: तर श्रोते हो, अशा प्रकारे 1972 सालापासून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या उषा नाईक अगदी आजपर्यंत चित्रपटसृष्टीशी निगडीत आहेत. अगदी काल परवाच त्यांचा लाडकी बहीण हा एक नवीन चित्रपट आलेला आहे. तर अशा या गुणी मराठी चित्रपट अभिनेत्रीला आपण शुभेच्छा देऊया आणि याबरोबरच हा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपणाला कसा वाटला हे आम्हाला जरूर सांगा. त्यासाठी ईमेल आय डी असा prasaran.pune@gmail.com. या कार्यक्रमात मी धनंजय भोसले आता आपली रजा घेतो.
1: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार.
0: श्रोते हो, हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता ठीक 9:45 समाचार संध्या, 9:00 न्यूज ऍट 9 आणि 9:15 स्पॉटलाईट हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
2: नमस्कार, आकाशवाणी से समाचार संध्या के साथ मैं सर फिरोजी. मुख्य समाचार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गोथेनबर्ग में स्वीडन के प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन के साथ दोनों देशों के बीच संबंधों को मजबूत करने के लिए द्विपक्षीय वार्ता करेंगे. प्रधानमंत्री ने कहा, नीदरलैंड्स की यात्रा ने द्विपक्षीय संबंधों को नई गति प्रदान की. कांग्रेस नेता वी डी सतीश